हे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपल्या रेडिओ सेट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 29 श्रावण शके 1948, 20 ऑगस्ट 2026. पहाटेचे 5:55 आणि 40 सेकंद झाली आहेत. या प्रातःकालीन प्रसारण सभेत मी केतकी भट आपल्या सर्वांचं स्वागत करते सनईच्या या मंगल सुरांसह.

0: उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली ललित पंचम रागातली मंगलधून आपण आत्ता ऐकलीत. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता ठीक 6 वाजता हिंदी समाचार आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर वंदनवार हा चिंतन भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं वैष्णवी.

0: श्री रामचरितमानस गान याचा भाग 286 आत्ताच आपण ऐकलात आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून. श्रोते हो, सकाळचे 6:45 आणि 26 सेकंद झाली आहेत. यानंतर प्रसारित करत आहोत कार्यक्रम.
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
1: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
3: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
3: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33,
3: 9764125533.
4: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
5: या वर्षीचा श्री गजांत लक्ष्मी अंकी धारण करण्याचा एकमेव मुहूर्त दीपावली अमावस्या. त्वरा करा, आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंकी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, विजीलँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये पुणे. फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद गीतेच्या 6व्या अध्यायातील 22वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मृणाल साने यांनी. श्लोक गायन केलं आहे भारती सरदेसाई यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेतल्या 6व्या अध्यायातला हा 22वा श्लोक, याचा अर्थ असा, परमात्म प्राप्तिरूप जो लाभ झाल्यामुळे त्याहून अधिक दुसरा कोणताही लाभ तो मानत नाही आणि परमात्म प्राप्तिरूप ज्या अवस्थेत असलेला योगी फार मोठ्या दुःखानेही विचलित होत नाही। गीताईमध्ये पूज्य विनोबाजी लिहितात, जया लाभा पुढे लाभ।

दुसरा तुच्छ लेखितो, नचळे जेथ राहुनी दुःख भारेही दाटला। साधक आता सिद्ध झालेला आहे, आत्मानुसंधानाने युक्त झालेला आहे, बाह्य विषय वासनांपासून मुक्त झालाय। कर्मयोग हा समत्व बुद्धीचा योग आहे, जिथे कर्मफल रूप प्राप्त लाभ हानी, फायदा तोटा, जय पराजय, सुख दुःख या सर्व द्वंद्वांकडे बुद्धीचं हे असं समत्व प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक आहे तो कमालीचा इंद्रिय निग्रह, आणि तो साधण्यासाठी बुद्धीला आत्मज्ञानाची जोड। अध्यात्म बुद्धीने सर्व कर्मांचा संन्यास माझ्या ठाई कर, माझ्या ठिकाणी मन ठेव, माझा भक्त हो, माझं यजन पूजन कर आणि मला नमस्कार कर, या आणि अशा काही वचनांमधून ज्ञान प्राप्तीला पूरक असा भक्ती मार्ग भगवंत आपल्याला सुचवत आहेत। ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचं त्रैराशिक संपूर्ण गीताशास्त्रामध्ये अखंड मांडलेलं दिसतं। ज्ञानप्राप्तीची साधनं आपल्यापुढे ठेवताना गीता ध्यान मार्गही महत्वपूर्ण मानते, आणि म्हणूनच ध्यान मार्गाचं विस्तृत विवेचन भगवंत करतायत। गीता रहस्य या ग्रंथामध्ये लोकमान्य लिहितात, भक्तीचे पर्यावसान ज्ञान नसून भक्ती हे त्याचं साधन आहे, साध्य नव्हे। याच न्यायाने या 6व्या अध्यायात जो ध्यान मार्ग सांगितलेला आहे तोही ज्ञानप्राप्तीचं साधन म्हणूनच आलेला आहे। या म्हणण्याला आधारही गीता रहस्य मध्ये सापडतो। योग क्रियेबद्दलचं थोडक्यात परंतु अतिशय महत्वपूर्ण असं वर्णन करून भगवंत आता योगाभ्यासाने काय घडतं आणि आत्मनिष्ठ स्थिती कशी असते याचं सविस्तर वर्णन करतायत। योगाची म्हणजे ध्यानाची परम अवस्था काय असते याबद्दल ते सांगतायत। भगवंत म्हणतात, ही स्थिती अशी आहे की जी प्राप्त झाली असता दुसरा कोणताही लाभ योग्याला योग्य वाटत नाही, आणि कितीही मोठं दुःख आलं तरी योग्याची ही स्थिती ढळत नाही। योगाच्या अनुष्ठानाने चित्तवृत्तींचा अत्यंतिक निरोध घडून येतो। आत्मदर्शनाने चित्त आता आत्म्यातच स्थिर होतं, रममाण होतं, आणि म्हणूनच अत्यंतिक संतुष्टतेचा अनुभव घेत असतं। आनंदाचे डोही आनंद तरंग अशीच ही अवस्था। परमात्म्याचं लक्षण सच्चित आनंद अशा शब्दांमधून सांगितलं जातं। हा शाश्वत आनंद असतो, लौकिकातल्या आनंदानुभवांसारखा क्षणिक नसतो। चित्त जेव्हा बाहेरच्या विषयांपासून आवरलं जातं तेव्हाच ते आतल्या आत्मानंदाचा अनुभव घेऊ शकतं। सततच्या अभ्यासाने साधक आपल्या मनाचं असं नियमन करतो, परंतु असंही आवरलेलं मन दुसऱ्या कोणत्या तरी विषयांमध्ये रमवावं लागतं। आता साधकाने परमात्मे स्वरूपालाच मनाचा विषय करायचं ठरवलेलं असतं, आणि त्याच्या आयुष्यात एक क्षण असा येतो की साधकाला हा आत्मप्रकाश स्वतःच्या अंतःकरणातच सापडतो। ध्यानाने शुद्ध झालेलं असं त्याचं मन परमात्म्याशी अनुसंधान जोडून राहतं, कारण मनाला आता आनंदाच्या सुखाच्या शोधासाठी कुठे बाहेर धाव घ्यायची गरजच उरत नाही। माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, परतोनी पाठी मोरे ठाके आणि आपण या ते आपण देखे, देखत खे वो ओळखे म्हणे तत्व हे मीची, तिये ओळखीची सरीसे सुखाची या साम्राज्य बैसे, चित्तपण समरसे विरोनी जाय। चित्त ज्या वेळेला विषयांना सोडून परत अंतर्मुख होत आणि आपण आपल्या आत्मस्वरूपाला पाहतं आणि पाहिल्याबरोबर त्याला स्वरूपाची ओळख पटते आणि ते तत्व मी आहे अशा समजुतीवर ते येतं, त्या ओळखीबरोबरच ते सुखाच्या साम्राज्यावर बसतं आणि तिथे आत्म्याशी समरस झाल्याने चित्ताचा चित्तपणा नाहीसा होतो। या ब्रह्मानंदाची अत्यंतिक सुंदर अशी दोन लक्षणं भगवंतांनी सांगितलेली आहेत। एक म्हणजे हे सुख इंद्रियातीत असं आहे, म्हणजे इंद्रियांमार्फत अनुभवता येण्यासारखं नाही, आणि दुसरं म्हणजे बुद्धिग्राह्य किंवा बुद्धिगम्य असं आहे। बुद्धी म्हणजे ज्ञानशक्ती। गीतेच्या 8व्या अध्यायात बुद्धीचे 3 भेद सांगितलेले आहेत, सात्विक, राजस आणि तामस। यापैकी सात्विक बुद्धीचा उत्कर्ष होऊन तिला प्रज्ञा ही उपाधी प्राप्त होते। ही प्रज्ञाच आत्मौपम्य बुद्धीने कार्यप्रवण होते। प्रज्ञानम ब्रह्म, प्रज्ञान पूर्ण ज्ञान हेच ब्रह्म आहे, हे ऐतिरेय उपनिषदातलं महावाक्य फार प्रसिद्ध आहे। तैतिरीय उपनिषदात या आत्म्याचा निर्देश करताना त्याला मनोमय अमृत हिरण्मय पुरुषः म्हणजेच बुद्धिस्वरूप अविनाशी तेजोमय आत्मा असंच म्हटलेलं आहे। इतरही अनेक उपनिषदांनी बुद्धिवादाचाच पुरस्कार केलेला आहे।
अशुद्ध वासनांपासून

मुक्त झालेल्या या शुद्ध बुद्धीला आता लौकिकातलं कोणतंही सुख आकर्षक वाटत नाही. साधकांनी एकदा ही स्थिती प्राप्त करून घेतली की तो कशानेही विचलित होत नाही, ढळत नाही. या आनंदामध्ये साधकाच्या कनिष्ठ मनाचा, वैयक्तिक मनाचा संपूर्णतः लय झालेला असतो. त्याचं मन आता त्या परमेश्वराच्या मनाशी एकरूप झालेलं असतं. हेच त्याचं ध्रुवपद असतं. यापेक्षा दुसरा कोणताही लाभ मोठा नाही अशी त्याची पूर्ण खात्री झालेली असते. अर्जुनही सत्ता, सुख, संपत्ती या सर्वांवर पाणी सोडायला तयार झालेला होताच, परंतु या त्याच्या वैराग्यामागे त्याचा शोक होता, योग कुठेच नव्हता. आत्मनिष्ठ मनुष्य लौकिकातल्या या सर्व लाभांची मनीषा न ठेवताही कधी आपल्या प्राकृतिक धर्माला, कर्तव्यांना चुकणार नाही आणि सोडणारही नाही. सांसारिक सुखांमध्ये योगी जसा आसक्त राहत नाही, तसाच तो दुःख आलं तरीही विचलित होत नाही. मोठ्यातलं मोठं दुःख किंवा संकट जरी आलं तरी तो डगमगून जात नाही. गीतेवरचा निबंध या आपल्या पुस्तकामध्ये योगी अरविंद लिहितात, मनावर दुःखाचा डोंगर कोसळला तरी हा स्वतःला भेटलेला आत्मा त्या दुःखानी दुःखी होत नाही. मनाचं दुःख बाहेरून येतं. बाह्य स्पर्शांची प्रतिक्रिया हे या दुःखाचं स्वरूप असतं. अर्थात या प्रतिक्रियांची गुलामी ज्यांनी सोडलेली आहे त्यांना हे स्वयंभू आंतरिक सुख, आत्मसुख

ताकद त्याच्यामध्ये आलेली असते. भगवंतांनी अगदी सुरुवातीलाच अर्जुनाला तान तितिक्षस्व भारत असा जो उपदेश केलेला होता, त्यातली जी तितिक्षा आहे ती हीच भौतिकातल्या सुखदुःखांचे आघात सहन करण्याची शक्ती. योगी अरविंद पुढे लिहितात, सर्व लाभात श्रेष्ठ लाभ म्हणजे हा योग. या योगधनापुढे इतर संपत्तीला काहीही किंमत नाही, म्हणून हा योग निश्चयाने अभ्यासावा. आजच्या संदर्भात हा श्लोक आनंदाचा परमोच्च क्षण काय आणि अतीव दुःख सुद्धा त्या अवस्थेत कसं मन विचलित करू शकत नाही हे समजावून सांगतो. मनाच्या शांततेत किती ताकद आहे हे पटवून देतो. जगातलं सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट हे यशस्वीपणे चढून जाण्याचा आनंद ज्या गिर्यारोहकांनी लुटला, त्याला छोटं शिखर सर करताना काही अडचण आली तरी त्याचं दुःख होत नाही, कारण गिर्यारोहणातला परमोच्च आनंद आणि अपार अनुभव त्यांनी मिळवलेला असतो. त्याप्रमाणेच ज्या व्यक्तींनी मनाची असीम शांतता अनुभवलेली आहे, त्याला कुठलीच गोष्ट दुःख पोचवत नाही आणि अस्वस्थही करत नाही.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील 22वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मृणाल साने यांनी. श्लोक गायन केलं होतं भारती सरदेसाई यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक, आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, संपर्क 8661967672। श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
1: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
3: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं लोकप्रिय FM चॅनल। श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजले आहेत।
4: की वेळ आहे GS चहाची।
0: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा।
3: श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात ऐकूया भूले बिसरे गीत आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून।
5: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।

श्रोते हो, भूले बिसरे गीत कार्यक्रमाचा पूर्वार्ध आपण ऐकलात. यानंतर थोड्याच वेळात पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेचं संस्थात्मकीकरण होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. तरुण पिढी नशेच्या आहारी गेल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा तरुणांना नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या प्रवृत्तींना प्रतिबंधित करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राज्यात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल. अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला. श्रीलंकेविरुद्धच्या 2 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला. आणि FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानवर भारताचा विजय. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा अर्थात NTA चं संस्थात्मकीकरण होणं गरजेचं असल्याचं

मत सर्वोच्च न्यायालयानं काल पुन्हा एकदा नोंदवलं. या संस्थेकडे सुरक्षित पायाभूत सुविधा, समर्पित परीक्षा केंद्र, सायबर सुरक्षा यंत्रणा, संस्थात्मक तज्ज्ञ असावेत. तसंच भविष्यात पेपर फुटीसारख्या घटना टाळण्यासाठी परीक्षेसंदर्भातली कायमस्वरूपी यंत्रणा असावी असंही न्यायालयानं नीट पेपर फुटी प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सुचवलं. राधाकृष्णन समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही न्यायालयानं शिक्षण मंत्रालयांच्या सचिवांना दिले. तरुण पिढी नशेच्या आहारी गेल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा तरुणांना नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या प्रवृत्तींना प्रतिबंधित करावं अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्या. नशामुक्त महाराष्ट्र धोरणाच्या सादरीकरण बैठकीत ते बोलत होते. तरुणांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना सहानुभूतीनं या दुष्टचक्रात जाण्यापासून रोखावं. नशामुक्त महाराष्ट्रासाठी शासकीय यंत्रणांचा दृष्टिकोन महत्वाचा ठरणार आहे. सर्व संबंधित विभागांनी आपली जबाबदारी ओळखून प्रभावी भूमिका बजावल्यास पुढील काळात निश्चितच नशामुक्त महाराष्ट्र घडवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. प्रत्येक शासकीय रुग्णालयांमध्ये नशामुक्ती केंद्र स्थापन करावं. प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयाचा परिसर हा टपरीमुक्त असावा. अंमली पदार्थ विषयक गुन्ह्यांमध्ये गतीनं निकालाची कार्यवाही पूर्ण होण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. राज्य निवडणूक आयोगानं सुरू केलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगानं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार अंतिम मतदार यादी आता 7 ऑक्टोबर ऐवजी 4 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. एसआयआर प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. आता राज्यातील या प्रक्रियेला महिनाभराची मुदतवाढ मिळाली आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी 17 ऑगस्ट रोजी केलेल्या विनंतीनंतर आयोगानं हे सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. राज्यात पिकलेला कापूस आणि त्यापासून तयार झालेली उत्पादनं आता थेट परदेशातील मॉलमध्ये झळकणार आहेत. फार्म टू फॉरेन या संकल्पनेद्वारे महाराष्ट्र जागतिक निर्यात केंद्र होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. असोचेम या उद्योग संघटनेच्या फार्म टू फॉरेन कॉन्क्लेव 2026 या कार्यक्रमात ते काल बोलत होते. कापूस उत्पादनापासून ते जागतिक फॅशन बाजारपेठेपर्यंतची साखळी अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान असणं अनिवार्य असून या नियमाची अंमलबजावणी आजपासून करण्यात येणार आहे. मराठीचं व्यावहारिक ज्ञान नसलेल्या चालकांना प्रथम 1 महिन्याची नोटीस देण्यात येईल. या कालावधीत मराठी न शिकल्यास त्यांचा बॅच 3 महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात येईल. त्यानंतरही मराठी शिकण्यास जाणीवपूर्वक नकार दिल्यास बॅच आणि परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. राज्यातल्या सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची अर्थात ग्रामसेवकांची हजेरी आता जीपीएस आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. राज्यातल्या अधिसूचित आजारांच्या यादीत सर्पदंशाचा समावेश केल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. सर्पदंशामुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. गडचिरोली जिल्ह्यात जपतलाई इथल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. सर्पदंश प्रतिबंध, प्रथमोपचार आणि वेळेवर रुग्णालयात दाखल होण्याचं महत्व याबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आम्हाला देणार नसाल तर गोठवा अशी मागणी उद्धव ठाकरे यांचे वकील कपिल सिब्बल यांनी काल सर्वोच्च न्यायालयात केली. शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या बाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान त्यांनी ही मागणी केली. शिवसेना ही ठाकरेंचीच आहे आणि पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना देणं हा ठाकरेंवर अन्याय असल्याचं सिब्बल म्हणाले. आमदारांची पात्रता विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलेली नसताना विधिमंडळ पक्षातल्या बहुमताच्या आधारे निवडणूक आयोगानं निर्णय देणं गैर असल्याचा युक्तिवाद उद्धव ठाकरे यांच्या वतीनं वकील देवदत्त कामत यांनी केला.

0: त्यावर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बदलू शकतो का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केला. अध्यक्षांनी न्यायाधिकरणाच्या रुपातून तो निकाल दिल्यानं बदलण्याचा पूर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालय असल्याचं कामत यांनी लक्षात आणून दिलं. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय कायद्यानुसार नसेल तर तो बदलू असं निरीक्षण न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी नोंदवलं. पुणे विभागातल्या रेल्वे विकास कामांना गती देण्याची सूचना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. ते काल पुण्यात मध्य रेल्वे क्षेत्रातील खासदारांच्या बैठकीत बोलत होते. पुणे स्थानकावर 6 अतिरिक्त फलाटांचं नियोजन, अनधिकृत प्रवेशमार्ग बंद करणं, सीसीटीव्ही वाढवणं आणि पाणी गळतीवर कायमस्वरूपी उपाय करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी उपस्थित खासदारांनी आपापल्या जिल्ह्यातल्या रेल्वेसंदर्भातल्या मागण्या सादर केल्या. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारण विषयक दूरदृष्टीला अभिवादन करण्यासाठी यंदापासून 21 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. यानिमित्त जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी उद्या राज्यभरात महावॉकेथॉन 2026 वॉक फॉर वॉटर हा उपक्रम आयोजित केला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात आयोजित या 3 किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेतून एक पाऊल तुमचं एक थेंब भविष्यासाठी हा संदेश दिला जाईल. या महावॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडी इथं अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी 25 वर्षीय संशयित आरोपीला अटक केली आहे. आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी पिंपळवंडी इथं भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. या प्रकरणाचा तपास जलदगतीनं पूर्ण करून 15 दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा अशी विशेष विनंती मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचंही त्या म्हणाल्या. आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाअंतर्गत नीती आयोगानं ठरवून दिलेली उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवले जात आहे. यामध्ये पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण आहे असं प्रतिपादन नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ अशोक लाहिरी यांनी व्यक्त केलं. केंद्र सरकारच्या पत्रसूचना कार्यालयानं आकांक्षित जिल्ह्यातील पत्रकारांचा अभ्यास दौरा नवी दिल्लीत आयोजित केला आहे. या कार्यक्रमात ते काल पत्रकारांशी बोलत होते. या दौऱ्यात राज्यातील धाराशिव, वाशिम, गडचिरोली आणि नंदुरबार या 4 आकांक्षित जिल्ह्यातील पत्रकार प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं 165 धावांनी जिंकला. भारतानं श्रीलंकेच्या संघासमोर विजयासाठी 372 धावांचं लक्ष ठेवलं होतं, मात्र श्रीलंकेचे सर्व फलंदाज 206 धावातच बाद झाले. मानव सुतारनं श्रीलंकेचे 6 गडी बाद केले. एफआयएच हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघानं काल अंतिम गटातील सामन्यात पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला आहे. हरमनप्रीत सिंग आणि हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी 2 गोल केले तर अभिषेकनं 1 गोल केला. या विजयामुळे पाकिस्तानची गटटप्प्यावरील मोहीमही संपुष्टात आली आहे. तर भारतीय महिला हॉकी संघ अंतिम ड गटात इंग्लंडशी सामना करणार आहे. सामना जिंकणं किंवा बरोबरीत सोडवणं यावर भारताचं पूलमधील भवितव्य ठरणार आहे. मंगळवारी भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 6-1 असा विक्रमी विजय मिळवल्यानंतर महिला संघ आता आत्मविश्वासानं पुढील फेरीसाठी सज्ज झाला आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेचं संस्थात्मकीकरण होण्याचं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. तरुण पिढी नशेच्या आहारी गेल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा तरुणांना नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या प्रवृत्तींना प्रतिबंधित करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राज्यात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल, अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला. श्रीलंकेविरुद्धच्या 2 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आणि एफआयएच हॉकी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानवर भारताचा विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता ऐकूया भूले बिसरे गीत कार्यक्रमाचा उर्वरित भाग.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: श्रोते हो, सकाळचे 7:30 होत आहेत। यानंतर प्रसारित करत आहोत कार्यक्रम
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: मंडळी, 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या मेरा गाव मेरा देश या चित्रपटातलं हे गाणं गायलं होतं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी. संगीत होतं लक्ष्मीकांत आणि पॅरेलाल यांचं, तर बोल होते आनंद बक्षी यांचे. राज खोसला दिग्दर्शित या चित्रपटात धर्मेंद्र, आशा पारेख आणि विनोद खन्ना यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. मंडळी, 1975 मध्ये आलेला सुपरहिट शोले हा चित्रपट मेरा गाव मेरा देश या चित्रपटावरून प्रेरित होता असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही बरं का. अहो, या दोन्ही चित्रपटांमध्ये कमालीचं साम्य होतं. याही चित्रपटात धर्मेंद्र यांनी मुख्य अभिनेता अजित यांची भूमिका साकारली होती आणि विनोद खन्ना यांनी डाकू जब्बार सिंग यांची भूमिका साकारली होती. तर शोले चित्रपटात धर्मेंद्र आणि अमिताभ यांनी वीरू आणि जयची प्रमुख भूमिका साकारली होती, तर अमजद खान यांनी गब्बर सिंगची भूमिका साकारली होती. याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

आज आपण बोलतोय 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या मेरा गाव मेरा देश या चित्रपटाबद्दल. आणि आत्ता ऐकलेलं गाणं स्वरबद्ध केलं होतं लता मंगेशकर यांनी, संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी, तर बोल होते आनंद बक्षी यांचे. या चित्रपटात व्हिलनच्या रोलमध्ये विनोद खन्ना यांनी केलेल्या अभिनयाला प्रेक्षकांची इतकी पसंती मिळाली की एका रात्रीत विनोद खन्ना स्टार झाले. आणि त्या चित्रपटानंतर त्यांना प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेसाठी भरपूर पिक्चर्स मिळाले. याच चित्रपटाची अजून एक गंमत म्हणजे चित्रपटात मुख्य पात्र साकारणारे अभिनेता जयंत हे खऱ्या आयुष्यात अमजद खान यांचे वडील होते. या चित्रपटाचं शूटिंग हे चंबलच्या खोऱ्यातच झालं होतं बरं का, जे डाकूंच्या दहशतीसाठी प्रसिद्ध होतं. तुम्हाला आठवतंय मंडळी, शोले या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची एक स्टाईल होती, कॉईन उडवायचा, छापाकी काटा करायचा आणि मग निर्णय घ्यायचा. अहो ही स्टाईल या म्हणजेच मेरा गाव मेरा देश या चित्रपटातूनच उचलण्यात आली होती. चित्रपटांबद्दलच्या अशाच अजून गमती जमती मी तुम्हाला सांगणार आहे देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातलं लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं हे गाजलेलं गाणं.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
1: श्रोते हो, यानंतर ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत। नमस्कार डॉक्टर गिरी।
4: नमस्कार।
3: आज जी केस बघणार आहोत ती 48 वर्षांच्या गृहस्थांची आहे। त्यांना 4 वर्षांपासून डायबिटीस होता, पायाला जळजळ सुरू झाली होती, बरीच ट्रीटमेंट घेतली पण काही रिलीफ मिळाला नाही। या कंडिशन मध्ये ते ऍडव्हान्स आयुर्वेदामध्ये आले तर यांची केस काय होती, आपण यांना काय ट्रीटमेंट दिली आणि पायाची जळजळ थांबली का?
4: कसं आहे माहितीये का, की डायबिटीस झाला म्हणजे लगेच डायबिटीसमुळेच न्युरोपॅथी आहे म्हणण्यापेक्षा न्युरोपॅथी म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे। न्युरोपॅथी म्हणजे काय, की आपल्या नसा असतात त्याच्यावर कवरिंग असतं आणि कवरिंग असल्यामुळे आपल्याला फक्त जिथे पाहिजे तिथे स्पर्श जाणवत असतो। पण जर का आयुर्वेदानुसार जर का पायाच्या ठिकाणी पित्त आणि वाताचा जर का प्रभाव वाढला तर मग या नसांवरचं कवरिंग जे आहे ते निघून जातं आणि त्याच्यामुळे नसा उघड्या पडतात आणि पायाला जळजळ व्हायला लागते। आता जर का मॉडर्नच्या हिशोबाने विचार केला तर मग नसांच्या कवरिंगसाठी काय लागतं, तर B12 लागतं, B1 लागतं, B6 लागतं, कॅल्शियम लागतं, सगळ्या गोष्टी लागतात। आणि आजकाल तुम्ही बघितलं तर B12 डेफिशियन्सी जवळजवळ 70-80% लोकांमध्ये आहे, कॅल्शियम डेफिशियन्सी आहे। कारण आपण एवढं केमिकल खात असतो की आपल्या पोटातले गट बॅक्टेरिया सगळे काय असतात डिस्टर्ब झालेले असतात, त्यामुळे जे पचन व्हायला पाहिजे वेगवेगळ्या गोष्टींचं ते होत नाही। आणि आजकाल आता लक्षात यायला लागले रिसर्चमधून की अनेक आजारांचं जे कारण आहे ते न्यूट्रिशनल डेफिशियन्सीमुळे झालेलं आहे।

0: किंवा अनेक न्यूट्रिशन आपल्याला पचतच नाहीत हा सगळ्यात मेजर तिथे पार्ट होतो. त्यामुळे होतं कसं की टेम्पररी बीट्वेल्वची इंजेक्शन घेतली जातात, डीच्या गोळ्या दिल्या जातात, कॅल्शियम गोळ्या दिल्या जातात, बी कॉम्प्लेक्स दिला जातो. पण होतं कसं की हे स्टोअर करण्याची मेकॅनिझम आपल्या शरीरामध्ये नाहीये, मग त्याच्यामुळे दिल्या तेवढ्यापुरतं फायदा होतो, परंतु नंतर मग ती त्याची जी कंटिन्युअस रिपेअरिंग मेकॅनिझम जी चालायला पाहिजे ती काही होत नाही, कारण नंतर मध्येच तुम्ही बंद केलं की ते कमी होऊन जातं. मग त्यामुळे कंटिन्युअस त्याला जी रिपेअरिंग मेकॅनिझम होत नाही, त्यामुळे त्याच्यातून फारसा काही रिझल्ट येत नाही.
1: मग आयुर्वेद याबद्दल काय सांगतं हेही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, डायबिटीज, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे विकार यावरच्या आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या अॅडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी दर गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 25, 84 84 05 25, 8484051025. डॉक्टर गिरी, मग आयुर्वेद याबद्दल काय सांगतं, काय केलं पाहिजे?
0: कसे माहितीये का की म्हणजे प्राणिक हिलिंग बरोबर ना, की एनर्जी हिलिंग, जर का तुम्ही अॅक्युपंक्चरचा जर का विचार केला, म्हणजे ट्रेडिशनल चायनीज मेडिसिनचा जर का विचार केला, तर एनर्जी हिलिंग हा कन्सेप्ट आहे त्यांच्याकडे. कारण अॅक्युपंक्चर निडी लावून वेगळ्या प्रकारचे एनर्जी बॅलन्स करून सुद्धा तुम्ही बॉडीचं हिलिंग करू शकता. कारण प्रत्येक गोष्ट काही केमिकलवर डिपेंड नसते, शरीराच्या एनर्जी लेवलवर पण डिपेंड असते. त्यामुळे आपण यांना काय केलं की म्हणजे म्हणतो ना की त्या ठिकाणी जे काही पित्तवाताचंही होतं, त्यामुळे प्रॉपर आपण त्यांना गट बॅक्टेरियांसाठी पित्तवात बॅलन्स करण्यासाठी ट्रीटमेंट दिली आयुर्वेदानुसार, आणि लोकल लेवलला एनर्जी बॅलन्स करण्यासाठी आपण त्यांना अॅक्युपंक्चर ट्रीटमेंट दिली. कारण लोकल एनर्जी जर का तुम्ही प्रॉपरली बॅलन्स केल्या बरोबर की नाही, तर तिथलं हिलिंग फास्ट होतं. मग त्याच्यामुळे कसं झालं की अॅक्युपंक्चर ट्रीटमेंट दिल्यानंतर त्यांची जळजळ लगेच कमी झाली, म्हणजे आपण हार्डली एक सेशन दिल्यानंतरच त्यांना बऱ्यापैकी रिलीफ झाला होता. आणि मग त्याची साधारण आपण एक त्यांना 10 सेशन्स दिली आणि त्याच्यानंतर सायमल्टेनियसली आपण गट बॅक्टेरियांवर काम करायला सुरुवात केली. ओव्हरऑल म्हणजे शरीरातली जे काही पित्तवाढ डिस्टर्ब झाला होता त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. आणि बेसिकली त्यांचा जो काही डायबिटीस होता तो काही जाड नव्हते. ते डायबिटीस कॉम्प्लिकेशन जे प्रायमरी लेवलला येतात ते पित्तवाल्यांनाच येतात जनरली,
1: आणि
0: त्यामुळे त्यांची शुगर जी वाढलेली असते ती पित्ताच्या इम्बॅलन्समुळेच वाढलेली असते. त्यामुळे आपण त्यांचं पित्त बॅलन्स करायला लागल्यानंतर त्यांच्या डायबिटीसच्या गोळ्या पण बंद झाल्या, ओव्हरऑल त्यांचं न्युरोपॅथी पण ठीक झाली. तर त्यामुळे म्हणतो ना की जर का म्हणजे आता नाहीतरी लेटेस्ट रिसर्च प्रमाणे पण असं म्हणतात की डायबिटीस म्हणजे नुसतीच शुगर मॅनेजमेंट नाही तर इट इज अ मेटाबॉलिक डिसीज, तर तुम्ही प्रॉपर जर का मेटाबॉलिझमवर जर का काम केलं तर नक्कीच तुम्हाला डायबिटीस पण रिव्हर्स करता येतो आणि न्युरोपॅथी असेल किंवा इतर काही जे काही प्रॉब्लेम असेल डायबिटीसचे ते सुद्धा तुम्हाला मुळापासून बरे करता येतात.
1: म्हणूनच श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पित्ताचे विकार यावरच्या आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या अॅडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी दर गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड आणि इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 25, 84 84 05 25, 8484051025. पुन्हा भेटूयात अॅडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकलात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अॅडव्हान्स आयुर्वेद. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपल्या रेडिओ सेट्सवर तसंच न्यूज ऑन AIR आणि प्रसार भारती वेव्ज या OTT प्लॅटफॉर्मवर जगात सर्वत्र.
3: ओफो, घर का सारा काम मुझे करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम डाइट, ये हर दाना समान.
4: तो ऐसा बोलो ना,
3: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
5: क्यों छोटे साहब?
3: मम्मी मैं तो
5: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
2: यानंतर प्रसारित करत आहोत कार्यक्रम
6: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
7: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य डॉक्टर जोगळेकर IVF सेंटर शिरवळ.
2: श्रोते हो, आज ऐकूया प्रणव केसकर यांनी गायलेलं प्रवीण ढवणे यांचं गीत, संगीत विनायक लिमये यांचं.

0: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: श्रोतेहो, यानंतर ऐकूया काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: श्रोतेहो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी.
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
3: श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सोन्याच्या दागिन्यांप्रमाणेच आता हिऱ्यांच्या दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हिऱ्याचे दागिने खरेदी करताना कोणकोणते मुद्दे विचारात घ्यायला हवेत याची माहिती देण्यासाठी आज आपण PNGS रेवा डायमंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्रीयुत अमित मोडक सर यांना आपल्या स्टुडिओत मार्गदर्शनासाठी आमंत्रित केलंय. मोडक साहेब, नमस्कार.
5: नमस्कार.

0: साहेब, ग्राहक जेव्हा हिऱ्याचे दागिने खरेदी करायला जातो तेव्हा त्याने कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात?
1: तर हिऱ्याचे दागिने खरेदी करताना हिऱ्याची किंमत ठरणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या माहिती करून घेणं आवश्यक आहे. म्हणजे हिऱ्यातला सर्वोत्तम कलर हा डी, त्याच्यानंतर EFGH कलर, तर कलर कुठला आहे आपण जो हिरा खरेदी करतोय तो, कारण त्याच्यावर किंमत ठरणार आहे. दुसरा आहे ते क्लॅरिटी, म्हणजे त्याच्यामध्ये काही फ्लॉलेसनेस पाहिजे, त्याच्या आत काही इन्क्लुजन नकोत. हिरा जर आपण उजेडात धरला आणि बघितलं तर त्याच्या आत इन्क्लुजन नसली पाहिजे. कट्स काय आहेत, कारण की हिऱ्याची किंमतच मुळी कट अँड पॉलिशिंग वरती ठरत असते, त्याच्यातच खरी कला आहे. तर कट, क्लॅरिटी आणि कलर या तीन गोष्टी, आणि चौथी गोष्ट म्हणजे त्याचं वजन जे कॅरेटमध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. तर हिऱ्याची जी किंमत आहे ती या चार गोष्टींवर ठरते. त्यामुळे आपण जर हिरा खरेदी करत असलो तर त्यातले या चार गोष्टी काय आहेत, कट कुठला आहे, क्लॅरिटी आहे का, फ्लॉलेस आहे का, त्यानंतर कलर कुठला आहे आणि किती कॅरेटचा आहे, या चार गोष्टी माहिती झाल्या की आपण त्याची किंमत योग्य आहे का नाही आहे याच्याबद्दल विचार करू शकतो. त्यामुळे या चार गोष्टी माहिती करून घेणं गरजेचं आहे जेव्हा जेव्हा आपण हिऱ्याचे दागिने खरेदी करतो किंवा हिरा खरेदी करतो. आता जेव्हा दागिने खरेदी करतो त्या दागिन्यामध्ये बसवलेले हिरे या कुठल्या प्रकारात आहेत हे आपण माहिती करून घेणं आवश्यक आहे, की बसवलेले सगळे हिरे आहेत ते कुठल्या रंगाचे आहेत, शक्यतो एका रंगाचे असतात, कट्स त्याचे फाईन कट आहेत का, त्याला स्पार्क निर्माण होणार आहे का, कारण त्यातून स्पार्क निर्माण व्हायला पाहिजे. जितके चांगले फाईन कट असतील, चांगला कलर असेल, क्लॅरिटी जेवढी चांगली असेल तेवढं त्याच्यातून फायर म्हणतात किंवा स्पार्क म्हणतात. तर त्याकरता या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे त्या चार गोष्टी माहिती करून घ्यायच्या. आणि तुम्ही गळ्यात घातलेला जो दागिना असतो स्त्रियांनी विशेषतः, त्या जेव्हा सोशल फंक्शनला जातात किंवा एकत्रित जातात तेव्हा तो चमकून उठणं गरजेचं आहे, आणि तो खरा हिऱ्यांचा असणं, नॅचरल हिऱ्यांचं असणं गरजेचं आहे.
0: मोडक साहेब, हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी करताना विक्रेत्याकडून आपण कोणती माहिती घेणं आवश्यक असतं?
1: काय, हिऱ्याचे दागिने खूप रिलेटिव्ह टर्म आहे.
0: बर,
1: की हा माझा डायमंड नेकलेस आहे, हे माझी डायमंडची अंगठी, हे माझं डायमंडचं पेंडंट आहे, ठीक आहे, पण त्यातले बसवलेले हिरे कुठल्या दर्जाचे आहेत त्यानुसार त्याची किंमत बदलत जाणार. त्यामुळे आपण जेव्हा हिऱ्याचे दागिने खरेदी करायला जातो तेव्हा ते विक्रेत्याकडून, एखादा दागिना जर आपण घेणार असलो तर त्यात किती टोटल डायमंड लागलेले आहेत, किती वजनाचं सोनं लागलेलं आहे, मजुरी किती आहे, त्यानंतर लागलेल्या डायमंडचे हे जे 4C आपण मगाशी सांगितले ते कुठले आहेत, ते सर्टिफाईड आहेत का, सर्टिफाईड असलं तर कुठल्या लॅबचं सर्टिफिकेशन आहे, हे सगळं माहिती करून मग आपण बाजारात त्याचं कम्पॅरिझन करू शकतो. हिऱ्याचे सगळे डिटेल घ्यायचे आणि ते बाजारात जाऊन कम्पेअर करायचे, आणि सेम कम्पेरेबल याची दुसरे काय किंमत लावत आहेत हे बघून मग ठरवायचं की कुठून घ्यायचं, कारण आफ्टरऑल सगळं सर्टिफाईड असणार आहे आणि ज्याच्याकडून तुम्ही घेणार तो बाय बॅक आणि एक्सचेंजची गॅरंटी देणारच आहे.
0: खरं मोडक साहेब, आज आपण आम्हाला हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी करताना कोणते मुद्दे विचारात घ्यावेत याविषयी संपूर्ण माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया उद्या याच कार्यक्रमात. नमस्कार.
2: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
0: श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया उद्या याच कार्यक्रमात. नमस्कार. हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम ग्राहक हितार्थ प्रसारित करण्यात आला.

0: Amphi registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
2: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर

0: व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आपण करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
1: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
0: स्वातंत्र्य दिनाच्या या पार्श्वभूमीवर आपण बोलतोय आर्थिक स्वातंत्र्य या विषयावरती. जसं इंडिव्हिज्युअल

0: करतात.
1: सो मॅडम, आपण तीन घटकांबद्दल बोललो, इंडिव्हिज्युअल, फॅमिली आणि समाज. याच्या बरोबर खरी आपली गरज ही राष्ट्रीय आर्थिक स्वातंत्र्याची आहे. आता राष्ट्रीय आर्थिक स्वातंत्र्य आणि इंडिव्हिज्युअल व्यक्ती किंवा कुटुंब किंवा एखादा एंटरप्रेनर यांचा कसा संबंध येतो बघा. तर आत्मनिर्भर भारत याच्याबद्दल आपण बऱ्याचदा ऐकतो, आपले प्राईम मिनिस्टर बोलतात किंवा किंबहुना बरीच त्याच्यावर चर्चा होते. पण परदेशी आयातावरील जे आपलं डिपेंडन्सी आहे ती कशी आपण कमी करू शकतो, स्थानिक उत्पादनाला म्हणजे ज्याला आपण मेक इन इंडिया असं संबोधलं किंवा आपण म्हटलं त्याला, तर ह्याला कसं आपण प्राधान्य देऊ शकतो ह्याचा विचार झाला पाहिजे. तर मॅक्झिमम गोष्टी ह्या इंडियात कशा प्रोडक्शन होतील, वेगवेगळे स्टार्टअप येत आहेत, पण आपल्या इंडियाची गरज काय ती ओळख खून प्रत्येक प्रॉडक्ट हे भारतात कसं बनेल आणि आपण आत्मनिर्भर भारत कसं बनवू शकू याचा विचार झाला पाहिजे जेव्हा राष्ट्रीय आर्थिक स्वातंत्र्याचा विचार होतो. टॅक्स कम्प्लायन्स, आता इथे बघा कसं आहे की प्रामाणिकपणे कर भरून देशाच्या पायाभूत सुविधा आणि विकासात योगदान देणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे टॅक्स कसा वाचवता येईल तो वाचवा, डेफिनेटली लीगल मार्गाने तो वाचवलाच गेला पाहिजे, हे कामच आहे आपलं. पण उगीच ओढून ताडून टॅक्स वाचवणे आणि जी देशाची गरज आहे ऍक्च्युली गव्हर्नमेंट चालतं कशावर, तर त्या टॅक्सच्या पैशांवर. तर तिथे आपण आपला योग्य तो टॅक्स कर भरून देशाच्या आर्थिक योगदानात आपला पार्ट हा असला पाहिजे हे कायम बघितलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर एक्सपोर्ट आपला कसा वाढेल म्हणजे निर्यात वाढवणं हे देखील एका एंटरप्रेनरचं बिझनेसमॅनचं काम आहे. तर जागतिक स्तरावर भारतीय उत्पादनांची मागणी ही कशी वाढवू शकते, त्यामुळे आपल्याला परकीय चलन मॅक्झिमम कसं आपल्या गंगाजळीत पडू शकतं, या सगळ्या निकषांवर आपला निर्यात एक्सपोर्ट हा कसा मॅक्झिमम होऊ शकतो याचा विचार करणं म्हणजे खरोखरीच राष्ट्रीय आर्थिक स्वातंत्र्याचा विचार करणं असं मला वाटतं. सो स्वतःच्या आर्थिक स्वातंत्र्यापासून सुरू झालेला प्रवास देशाच्या खऱ्या आर्थिक शक्तिशाली आणि स्वातंत्र्याने देशाला आणि आपल्याला समृद्ध बनवू शकतो असं मला इथे सांगायचंय. तर शेवटी जाता जाता एकच सांगेल मित्रांनो, जेव्हा एक व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहते तेव्हा एक कुटुंब सुरक्षित होतं. जेव्हा एक कुटुंब सुरक्षित होतं तेव्हा समाज समृद्ध होतो आणि जेव्हा समाज समृद्ध होतो तेव्हाच देश खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनतो. तर आत्मनिर्भरपणा, स्वतःला आणि देशाला समाजाला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करा, आपले प्रयत्न सोडू नका, खुश रहा, आनंदी रहा.
0: क्या बात है. या पॉझिटिव्ह नोटवर आज वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोतेहो. पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
2: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
5: श्रोतेहो, सकाळचे 8 वाजत आहेत. ऐकूया ठळक बातम्या.
6: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
7: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. पुणे जिल्ह्यातल्या शिरू तालुक्यातील कोरेगाव भीमा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रलंबित प्रश्न आता सुटला आहे. कोरेगाव भीमा इथं उपलब्ध असलेल्या 64 एकर जमिनीतली रस्त्याच्या कडेला असलेली जागा परिवहन विभागानं व्यावसायिक कारणांसाठी विकसित करावी, उर्वरित जागा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उभारणीसाठी जिल्हा परिषदेकडे तत्काळ हस्तांतरित करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे राज्यभरात सुरक्षित अन्न सुरक्षित महाराष्ट्र मोहीम राबवली जात आहे. याअंतर्गत पुणे विभागात केलेल्या कारवाईत गुटखा आणि पान मसाल्याची विक्री करणाऱ्या 4 दुकानांवर छापे टाकून 14,598 रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली तर 3 दुकानांना टाळं ठोकण्यात आलं आहे. पालघर जिल्ह्यात दापचरी इथं उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी बाजार प्रकल्पाच्या जागेची काल पणन मंत्री जयकुमार रावल यांनी पाहणी केली. हा प्रकल्प राज्यासह देशभरातल्या शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेशी थेट जोडणारा ठरेल असा विश्वास रावल यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रकल्पाच्या माध्यमातून फळं, भाजीपाला, फुलं, धान्य, मासे, दुग्धजन्य पदार्थ आणि मांस यासह विविध कृषी उत्पादनांसाठी अत्याधुनिक बाजारपेठ, प्रक्रिया, पॅकिंग, साठवणूक आणि निर्यात सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. वाढती वृक्षतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी

0: सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनानं सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यात विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. या अंतर्गत दोन्ही तालुक्यातल्या 25 गावांवर लक्ष ठेवण्यात येणार असून प्रतिबंधित क्षेत्रात अवैध वृक्षतोड आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या गावांमध्ये खासगी अथवा शासकीय क्षेत्रात वृक्षतोड होत असल्याचं आढळल्यास नागरिकांनी पोलीस पाटील, वनरक्षक किंवा तलाठी यांच्याकडे तात्काळ माहिती द्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आज कमाल तापमान 30 तर किमान 22 अंश सेल्सिअस इतकं राहणार असल्याचाही वेधशाळेचा अंदाज आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 8:58
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सबजेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांची अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: सकाळचे 8:03 झाली आहेत. यानंतर ऐकूया कार्यक्रम.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी सायड्यांची महाराणी. लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये. स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
5: श्रोते हो, आज ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त सुरुवातीला ऐकूया त्यांनी शब्दबद्ध केलेलं हे गीत साधना सरगम यांच्या स्वरात. संगीत माधुरी नाईक यांचं.

0: नव्या मान्सून ची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता, नियम आणि अटी लागू.

0: स्वामी
1: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
0: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी स्वामी
1: स्वामिनी बिझलँड बिल्डिंग कुंठित रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: महागाईचा वाढतोय गुंता,
3: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
2: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
3: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
2: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल,
3: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना,
2: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या।
3: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच।
2: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे। संपर्क 94 22 311 106।
3: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे।
2: ग्राहकांची सोय आणि चिरंतन विश्वास हाच राजर्षी शाहू बँकेचा ध्यास।
3: अत्याधुनिक डिजिटल बँकिंग द्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे।
2: कराड, सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच अत्याधुनिक बँकिंग सह आपल्या सेवेत राजर्षी शाहू बँक, मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: ऐकूया सुशीला देशपांडे यांचं गीत, संगीत आणि स्वर दत्तप्रसाद रानडे यांचा।

0: स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भवनी।
0: स्वामिनी विजिलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: आशा भोसले यांच्या स्वरात ऐकूया श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत।

0: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याजदर,
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
3: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
2: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर, पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
3: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
2: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
4: कृष्णा भट बांदकर यांची रचना आता ऐकूया. संगीत आणि स्वर पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

0: नव्या मान्सून ची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
1: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर.
0: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
1: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
0: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
1: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: कार्यक्रमातली शेवटची रचना उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात, शब्द वसंत बापट यांचे आणि संगीत रचना यशवंत देव यांची.

0: याबरोबरच हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी सायडेंची महाराणी. लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनीमध्ये. स्वामिनी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
0: श्रोते हो, सकाळचे 8:30 आणि 35 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
4: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
5: इंटरनेट बँकिंग,
4: मोबाईल बँकिंग,
5: व्हॉट्सअप बँकिंग,
4: ई KYC,
5: NEFT, RTGS,
4: IMPS,
5: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
4: UPI, अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
5: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20 7823 84 1120.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची। संपर्क 9921055775 9921057575 आंबेकर लॉन्स।
1: शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स।
2: काय काकू, आजच्या पेपरातली नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे।
3: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत।
2: काकू मग माझ्या सोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये चला। तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते। मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल। प्रत्येक नाटकाला जाल।
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न स्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087808797।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कृष्ण लीलांची वर्णनं गदिमांच्या लेखणीतून। श्रीकृष्णाचा लोभस अवतार अगदी लहानपणापासूनच सर्वांचं मन मोहून घे। कृष्ण जन्मापासून ज्या अनेक लीला घडल्या आहेत त्या आपल्याला कितीतरी कथांमधून, पुराणांमधून माहीत आहेतच। त्यातल्याच काही अद्भुत लीलांची ही गीतं बाळकृष्णाचं साजीर रूप गदिमा या गीतातून दाखवतात। ऐकूया गंगेत घोडं न्हालं या चित्रपटातलं हे गीत आशा भोसले यांच्या स्वरात, संगीत सुधीर फडके यांचं।

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: आपल्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी आणि विस्तारासाठी कॉस्मो उद्योग लोन
2: अर्थसहाय्य रुपये 3 कोटींपर्यंत, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी कॅश क्रेडिट स्वरूपात कर्ज उपलब्ध.
1: योजना फक्त नवीन ग्राहकांकरता, व्याजदर 8.50% पुढे, अटी लागू. आजच संपर्क साधा.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगीळ आणि सन्स मधूनच.
4: पुना गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
5: आपल्या मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
6: 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण अभ्यासक्रम फक्त 4 लेवल मध्ये
5: आणि ₹1,00,000 स्कॉलरशिप जिंकण्याची संधी.
6: सक्सेस अबॅकसच्या नवीन ऑफलाईन शाखा पुण्यात नरे, वारजे आणि मोशी इथं सुरू.
5: संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11
6: 88 88 56 00 11.

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरांगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42, 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.

आशा भोसले यांनी गायलेलं आणि राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं प्रेम आंधळं असतं या चित्रपटातलं. बाळकृष्णाच्या कितीतरी लीला होऊन गेल्या. काही वेळा त्या खोडकर होत्या, काही वेळा प्रेमलीला, काही वेळा रासलीला. पण जसा जसा हा कृष्ण मोठा होऊ लागल्या तशा त्याच्या लीला आणखीनच वाढू लागल्या आणि हळूहळू या थट्टेचा या मस्करीचा गोपिकांना त्रास व्हायला सुरुवात झाली. कधी कोणाची घागर फोडायची तर कधी जलविहार करणाऱ्या गोपिकांची वस्त्र लपवायची.

0: अन्नपूर्णा चित्रपटातलं हे गीत होतं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात, संगीत स्नेहल भाटकर यांचं. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत एका व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
3: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे,
2: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध, अटी लागू.
3: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आयवीएफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78-23-84-11-20
1: 7823-84-1120.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

धरतीची लेकरं या चित्रपटातलं हे गीत होतं. संगीत दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा. श्रीकृष्णाच्या अशा अनेक नटखट लीला तर होत्याच, पण याच कृष्णाने आपल्या शौर्यानं चातुर्यानं अनेक असुरांचा वध केला. प्रसंगी गोवर्धन पर्वत उचलून सर्वांचं रक्षण केलं आणि पुढे पुढे तर आपल्या भक्तांसाठी ठाई ठाई मदतीला धावून आला. कधी जनाबाईंच्या घरकामात मदत केली, कधी नामदेवांच्या प्रेमापोटी खीर खाल्ली. या पुढच्या गीतात गदिमा म्हणतात, दासांचाही दास श्रीहरी नंदाचा नंदन घाशितो नाथा घरी चंदन. ऐकूया कुमुद अभ्यंकर यांच्या स्वरात वसंत पवार यांनी संगीत दिलेलं हे गीत, चित्रपट बाळा जोजोरे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता यानंतर जाणून घेऊया ठळक बातम्या.
1: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आपल्या समाज माध्यमांवरील संदेशातून आदरांजली अर्पण केली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरची अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणांच्या विरोधात प्रशासनानं आता कठोर भूमिका घेतली आहे. महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणं निश्चित करून ती 15 दिवसांच्या आत हटवण्याचे निर्देश पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 लगतच्या अतिक्रमणांबाबत झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख 17 धरणांपैकी 10 धरणं 100% भरली आहेत. राधानगरी आणि तुळशी धरणही पूर्ण क्षमतेनं भरल्यानं संबंधित धरण क्षेत्रातील येत्या उन्हाळ्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली असल्याचं पाटबंधारे प्रशासनानं म्हटलं आहे. विश्व मानवता दिनानिमित्त बीड इथल्या KSK महाविद्यालयात मानवता यात्रा आणि युवा संवाद परिषदेचा काल प्रारंभ झाला. या यात्रेच्या माध्यमातून 19 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांमधील युवकांशी संवाद साधला जाणार आहे. स्त्रीभ्रूण हत्या, बालविवाह, ऊसतोड कामगारांच्या मुलांचं शिक्षण, वंचितांचे प्रश्न, व्यसनाधीनता आणि बेरोजगारी याबाबत युवकांमध्ये संवेदनशीलता निर्माण करणं, दया, क्षमा, शांती आणि करुणा या मूल्यांचा प्रसार, तसंच डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, विनोबा भावे, बाबा आमटे आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांची ओळख करून देण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. मालेगाव 40 गाव रस्त्यावरील बोधे फाट्याजवळ पिंपळगाव आगाराच्या एसटी बसनं काल सकाळी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात 2 वृद्ध महिलांचा जागीच मृत्यू झाला तर 31 प्रवासी जखमी झाले. जखमींना मालेगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून काही जणांची प्रकृती गंभीर आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 9:58 मिनिटांनी.

0: बी रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: श्रोते हो, सकाळचे 9:01 झालं आहे. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
3: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात मी केतकी भट तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजपर्यंत मराठीमध्ये अनेक काव्य गीतं तयार झाली, पण या मराठी भाषेत गझल हा मूळ उर्दू काव्यप्रकार असलेला हा काव्यप्रकार रुजवणारे गझल सम्राट होते कवी सुरेश भट. आजच्या कार्यक्रमात त्यांच्याच लेखणीचे पैलू आपण उलगडणार आहोत. कार्यक्रमाची सुरुवात करूया त्यांच्याच एका सुंदर रचनेनं. संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आशा भोसले यांचा.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0-670-29-100।
3: आपल्या मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट।
4: 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण अभ्यासक्रम फक्त 4 लेवल मध्ये
3: आणि ₹1,00,000 स्कॉलरशिप जिंकण्याची संधी।
4: सक्सेस अबॅकसच्या नवीन ऑफलाईन शाखा पुण्यात नरे, वारजे आणि मुशी इथं सुरू।
3: संपर्क

0: हिटमेकर लॉन्स वडकी नाला पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची। संपर्क 9921055775 9921057575। आंबेकर लॉन्स, शाही समारंभासाठी आंबेकर लॉन्स।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: कवी सुरेश भट यांचा जन्म अमरावतीचा। लहानपणापासून संगीताची आवड होतीच, त्यामुळे तबला, बासरी अशी काही वाद्यही त्यांनी शिकून घेतली होती। ग्रामोफोनवर वेगवेगळ्या ध्वनिमुद्रिका ऐकणं हा त्यांचा छंदच बनला होता। ते 2.5 वर्षांचे असताना त्यांना पोलिओ झाला आणि त्यामुळे एक पाय अधू झाला होता, त्यामुळे इतर मुलांसारखं मैदानात खेळणं तेव्हा शक्य नव्हतं। या जोपासलेल्या छंदांनीच त्यांना साथ दिली होती, पण पुढे दंड बैठकांसारखे व्यायाम करून आणि उपचार घेऊन त्यांचे पाय अगदी व्यवस्थित झाले। पण या दरम्यान लागलेली वाचनाची आवड त्यांना पुढे आयुष्यभर उपयोगी पडली। एखादं पुस्तक हातात घेतलं की त्यांना कशाचं भान राहत नसे,

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरांगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 30 41 42, 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरांगुट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: संगीताची आवड आणि सुरांची जाण असल्यामुळे सुरेश भट साहेबांनी त्यांच्या कितीतरी कार्यक्रमांमध्ये गझल सादर करताना एखाद्या विशिष्ट लयीत किंवा चालीत ती गायली. याबद्दल हृदयनाथ मंगेशकर एक किस्सा सांगतात की सुरेश भटांची चाल ऐकल्यानंतर त्या गझलेला वेगळी चाल देणं अवघड जात असे, म्हणून ते काव्य आधी गद्यासारखं वाचून घ्यायचे, त्यावर त्यांच्यासोबत चर्चा व्हायची आणि मगच एक अनुरूप चाल आकाराला यायची. ऐकूया हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे उंबरठा चित्रपटातलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखातशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी साड्यांची महाराणी, लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
0: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध। दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखातशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची।
5: मराठीत गझल लिहिण्याची परंपरा सुरेश भट साहेबांनीच सुरू केली, पण त्याआधी त्यांनी उर्दू गझल काय असते, कशी असते हे देखील समजून घेतलं। त्यासाठी ते व्यवस्थित उर्दू देखील शिकले। एक गोष्ट मात्र त्यांनीही पाळली आणि इतरांनाही सांगितली की नाव व्हावं म्हणून कधीच लिहायचं नाही, आधी त्या विषयाची साधना करावी। साधनेनं सिद्धी प्राप्त होते आणि एकदा सिद्धी मिळाली की पुढे प्रसिद्धी आपोआप मिळते। साधना, सिद्धी आणि मग प्रसिद्धी हे सूत्र त्यांनी सांगितलं आणि याच सूत्रामुळे मराठी भाषेत गझल रुजली, रुळली।

भटसाहेबांनी गझलेच्या तंत्रावर व्याकरणावर माहिती म्हणून गझलेची बाराखडी नावाचं एक पुस्तकही लिहिलंय. त्याचबरोबर एल्गार, काफला, झंझावात, रंग माझा वेगळा असे अनेक काव्यसंग्रह देखील लिहिले. त्यांच्या गीतांना गझलांना विषयांची मर्यादा कधीच नव्हती. उषक काल होता होता काळ रात्र झाली अशा पद्धतीचं रोखठोक आणि स्फूर्ती संचारणारं गीत लिहिणारे कवी दुसरीकडे मेंदीच्या पानावर मलमली तारुण्य माझे यांसारखी हळुवार भावनांची गीतं देखील तितक्याच कौशल्याने लिहितात. मराठी गझल लेखनाची वेगळी वाट धरून आपल्याला उत्कृष्ट गीतांचा ठेवा देणारे कविवर्य सुरेश भट होते आपल्या आजच्या कार्यक्रमाचे मानकरी. त्यांच्या एका सुंदर गझलेबरोबरच हा कार्यक्रम समाप्त करणार आहोत.

0: या गीताबरोबरच मी केतकी भट आपला निरोप घेते. नमस्कार.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोतेव, सकाळचे 9:30 आणि 50 सेकंद झाली आहेत. यानंतर ऐकूया कार्यक्रम
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: कार्यक्रमाची सुरुवात करूया संगीत मानापमान या नाटकातल्या समूह स्वरातल्या नांदीनं.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
2: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
3: काय काकू, आजच्या पेपरातली नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
4: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
3: काकू मग माझ्यासोबत महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये चला. तिथे मोती बिंदू, काच बिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
1: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
5: कार्यक्रमात यानंतर ऐकूया संशय खल्लोळ नाटकातली गोविंद बल्लाळ देवल यांची रचना, डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात.

पुणे आय केअर मर्म बंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर, वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
3: हर घर सूर्यघर.
4: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
5: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
6: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सहंज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
9: रणदुंदुभी नाटकासाठी वीर वामन जोशी यांनी लिहिलेलं पद आता ऐकूया. संगीत वझेबुवांचं आणि स्वर आशा भोसले यांचा.

0: पुणे आय केअर मर्म बंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: ताई नोकरी मिळाली.
2: अरे वा अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई नवीन मोबाईल जीन्स जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक मग खर्च कर.
1: पण ताई
2: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई पार्टी माझी, बजेट तुझं.
3: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
5: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ एक रुपए में पाएं 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़ें. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें.
6: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धी विनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
7: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
6: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
8: यानंतरचं पद शांता शेळके यांचं. संगीत आणि स्वर पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा. नाटक हे बंधारे शमाचे.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:58 होत आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.

0: प्रतिष्ठानतर्फे सराफ यांचा सत्कार सोहळा नागपूरमध्ये झाला, त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. प्रेक्षक आहेत म्हणून आम्ही आहोत अशी भावना अशोक सराफ यांनी याप्रसंगी व्यक्त केली. दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत वाहतूक, सुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा यांच्याशी संबंधित कामांसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं असे निर्देश दिल्लीचे नायब राज्यपाल तरणजीत सिंग संधू यांनी काल दिले. संधू यांनी काल या परिषदेच्या निमित्तानं उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यानंतर समाज माध्यमांवर त्याबाबत माहिती देताना दिल्ली सर्व महत्वाच्या व्यक्तींचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीरमधील वैष्णोदेवी यात्रा पुन्हा सुरू झाली आहे. मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे काल ती स्थगित करण्यात आली होती, मात्र आज पावसाचं प्रमाण थांबल्यामुळे ही यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील श्री क्षेत्र नंदवाळ तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 50 एकर जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत काल उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीत तीर्थक्षेत्र विकास, रिंगण सोहळा आणि भाविकांच्या सुविधांसाठी गावालगतची जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. अमेरिकेत कर्जरोखे बाजारात होत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतातल्या शेअर बाजारांमध्ये आज खरेदीचा जोर जास्त आहे. बाजार सुरू झाले तेव्हा सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणजे सेन्सेक्स 500 अंशांनी वधारून 77,408 अंशांच्या पुढे गेला होता. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: सकाळचे 10:40 होत आहेत. आता ऐकूया काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. ऑल इंडिया रेडिओ आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
8: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
9: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ताणतणाव खूप वाढलेत, त्यामुळे आजारी पडण्याचं प्रमाण देखील वाढू लागलंय. अशावेळी आयुर्वेदाचा वापर कसा उपकारक ठरू शकेल याविषयीची माहिती आज आपल्याला देणार आहेत डॉक्टर सत्येन गुजर. नमस्कार डॉक्टर गुजर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
10: नमस्कार
9: डॉक्टर. आपली हल्लीची जीवनशैली इतकी धकाधकीची झाली आहे, स्ट्रेस ताणतणाव खूप वाढलेले आहेत, त्याच्यामुळे लहान वयापासून आजार आपल्याला सुरू होताना दिसतात. आता ते अगदी 40 पासून सुद्धा यायला लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर संधिवाताच्या या रोगावर जर आजच्या भागात आपण विचार करायचा ठरवला तर संधिवाताचा आयुर्वेदाने कसा काय विचार केलेला आहे, काय सांगता येईल?
10: सांधे दुखीचा त्रास सुरू झाला की तो 40 नंतरच होणार किंवा वय झालं म्हणजे सांधे दुखणारच अशी एक समजूत होते आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. बेसिकली गोष्ट अशी आहे की सांधे दुखी हा कोणताही आजार नसून ते एक आजाराचं लक्षण आहे. त्याच्यामुळे सांधे दुखी ह्या कोणत्या आजाराच्या लक्षणामुळे ते सांधे दुखतायत, त्याच्या मागची कारणं काय आहेत, वयाच्या अगदी 5व्या 10व्या वर्षापासून 40 नंतर होणारा आजार अगदी 25-30 मध्ये सुद्धा कितीतरी मुलं मुली सांधे दुखतायत म्हणून येणारे असतात. त्याच्यामुळे सांधे दुखीचा आजार विचार ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला तो कोणत्या कारणांमुळे होतोय ही गोष्ट बघणं खूप गरजेचं असतं. आपण आज जो विचार करतोय तो टिपिकल संधिवात म्हणजे संधिवात संधिगत वात असं जे आयुर्वेदाने म्हणलेलं आहे ज्याच्यामध्ये सांधे दुखणं हे प्रामुख्याने लक्षण दिसत असतं. आणि संधिवात होतो म्हणजे 40 नंतरच असं नाही 35 नंतर ज्या वेळेला सांध्यांची झीज खूप जास्त प्रमाणात होते. सांध्यांच्या ठिकाणी वात साठून राहतो आणि तो वात वाढल्यामुळे सांध्यांच्या तिथलं वंगन कमी होणं, त्या ठिकाणी बोनी स्पर्स वाढणं, हाडांची नको असणारी वाढ होणं, कड्यांच्या कुरच्यांची झीज होणं आणि ही झीज असल्यामुळे सांधे वाजायला लागणं, सांधे दुखायला लागणं, चालायला सुरुवात केली की रुग्णाला त्रास खूप जाणवायला लागतो असा प्रकार होत असतो. बऱ्याच वेळेला सांधे दुखायला लागले की तात्पुरतं तेल लावून शेकणं, बाम लावणं असे उपचार केले जातात. नंतर एक्स एक्सरेज काढले जातात, मग जीज आहे लक्षात येतं, मग पेन किलर सुरू होतात, मग हळूहळू स्टेरॉइड सुरू होतात, सांध्यांमध्ये इंजेक्शन घेतले जातात, आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सुद्धा बरं वाटत नाहीये, म्हणून मग शेवटी ऑपरेशनची वेळ येते की आता तुम्हाला गुडघे बदलण्याशिवाय पर्याय नाही. पण ज्या वेळेला तुमचे सांधे दुखायला लागतात त्याच वेळेला ह्या लाक्षणिक चिकित्सा न बघता बऱ्याच वेळेला दुखतंय मला उद्या बरं वाटलं पाहिजे ह्या दृष्टीने तात्पुरती वेदनाशामक औषधं घेतली जातात, त्यामुळे बरं वाटतं रुग्ण.

0: दुखायला लागले की कधीतरी आठवड्यातून एक गोळी घेतो, नंतर वेळ अशी होते की आठवड्यातून दोनदा घ्यावी लागते, आणि 6-7 वर्षांनी वेळ अशी होते की रोज गोळी घेतल्याशिवाय पर्याय राहत नाही. मग पेनकिलरने दुखणं कमी होत नाही, मग स्टिरॉइड्स येतात, त्यांनी कमी होत नाही, मग इंजेक्शन्स येतात. तुम्ही फक्त लाक्षणिक चिकित्सा करत राहिलात, स्थानांमध्ये नक्की बदल काय होतोय, रचनात्मक बदल काय होत आहेत, शरीरातला वात वाढतोय त्याच्यामुळे झीज होते, ही गोष्ट आपल्या श्रोत्यांनी नक्की लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. 40 नंतरच हे आजार का होतात, 40 नंतर वात शरीरात वाढत असतो, आणि वात वाढला की शरीराची झीज व्हायला लागते. मग ते सगळ्या सांध्यांचे असू देत, मणक्यांचे असू देत, जनरली कॉमनली दिसणारा संधिवात हा गुडघ्यांमध्ये जास्त दिसतो, आणि वंशन संधी म्हणजे खुब्यांमध्ये जास्त प्रमाणात होत असतो, आणि त्याच्यानंतर पाठीच्या मणक्यांमध्ये होत असतो. म्हणजे पाठीचे मणके ज्या सांध्यांनी जोडले त्या सांध्यांची पण झीज होत असते, ज्याला स्पॉन्डिलोसिस असं म्हणलं जातं. म्हणजे स्पॉन्डिलोसिस जास्त वाढत गेला, मणक्यांच्या सांध्यांची झीज जास्त झाली, तर मग हळूहळू त्यांच्यातले गॅप कमी होते, मग डिस्क दबले जाते, खाली सरकते, आणि ती मग नस दबली जाते, आणि कॉम्प्रेशनचे प्रॉब्लेम जाणवायला सुरुवात होतात, ज्याचं रूपांतर पुढे पॅरालिसिस मध्ये सुद्धा होत असतं. त्याच्यामुळे तात्पुरती चिकित्सा करणं हे अवॉइड करणं गरजेचं आहे, हे श्रोत्यांनी मेनली लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच वेळेला जर तुमचा त्रास सुरू झाला तर योग्य आयुर्वेदिक चिकित्सा आपण सुरू केली मूळ कारणासाठी, सांध्यातले बदल कसे होणार नाहीत, वात शरीरातला कसा कमी होईल ह्याची काळजी घेतली, तर तो आजार पुढे न जाता तुमचे सांधे वाचू शकतात.
1: संधिवाताचा आयुर्वेदामध्ये आपण कसा काय उपयोग करू शकतो याबद्दल आपण या भागामध्ये बोलतोय.
2: श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर सर यांना पुणे इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता ओंकार आयुर्वेद खजिना विहीर चौक सदाशिव पेठ एसपी कॉलेज समोर टिळक रोड पुणे. संपर्क 83-90-90-20-23 83-90-90-20-23 8390902023.
1: तर डॉक्टर, आपण संधिवाताबद्दल या भागामध्ये बोलतोय. आता तुम्ही आयुर्वेदाने संधिवाताचा कसा विचार केला याबद्दलची माहिती सांगितली, पण संधिवाताची लक्षणं काय दिसतात, म्हणजे काय झालं तर आपल्याला आता संधिवात सुरू झालाय असं आपण ओळखू शकतो?
0: कसं आहे, सांधे दुखणं हे वेगवेगळ्या आजारांमध्ये लक्षण दिसतं. आपण आज फक्त संधिवात म्हणजे ऑस्टिओआर्थ्रायटिस म्हणजे जिथं फक्त सांध्यांची झीज होते त्याच्यामुळे दुखणारे सांधे ह्याच्याबद्दल विचार करतोय. आता ह्याच्यामध्ये पेशंटला लक्षणं कोणती दिसतात, तर चालायला सुरुवात केली की दुखणं सगळ्यात प्रामुख्याने दिसणारं लक्षण असतं. रुग्ण ज्यावेळेला बसलेला असतो, आराम करतो, त्यावेळेला जनरली पहिल्यांदा त्रास काही होत नाही, पण त्यावेळेला तो उठून चालायला लागतो, त्यावेळेला गुडघे दुखायला लागतात, कारण मधलं वंगन कमी झालेलं असतं, हाडं एकमेकांना घासायला लागलेले असतात, खुर्च्यांची झीज झालेली असते, त्याच्यामुळे चालताना रुग्णाला त्रास होतो, बसलेला असेल उठताना त्रास होतो, जिने चढ उतर करताना त्रास होत असतो, शौचाला बसलं की त्रास होत असतो, थोडं चाल जास्त झाली की वेदना वाढतात, संध्याकाळच्या वेळेला दुखणं जास्त प्रमाणात रुग्णाला जाणवतं, दिवसभर काही जाणवत नाही पण झोपल्यानंतर गुडघे दुखतायत, सांधे दुखतायत, अशी परिस्थिती होत
1: खाली बसलं तर
0: उठता येत नाही असा त्रास रुग्णाला जाणवायला लागतो. प्रवास जास्त प्रमाणात झाला तर मुवमेंट होत नाही, सांधे आखडून जातात, अशी लक्षणं याच्यामध्ये दिसतात. खुब्याचा जर त्रास असेल तर अशा पेशंटला कोणत्या तरी आधार घेतल्याशिवाय उठता येत नाही, खुब्यांची झीज जर जास्त प्रमाणात झाली असेल तर बसलं की वेदना खूप जास्त प्रमाणात वाढतात, चालल्यानंतर एवढा त्रास होत नाही पण बसल्यानंतर त्रास हा जास्त प्रमाणामध्ये होत असतो. ही लक्षणं कॉमनली दिसत असतात. झीज खूप जास्त झाली, स्वाभाविक आहे, हाडं एकमेकांना घासायला लागली, तर 4 पावलं टाकणं सुद्धा रुग्णांना अशक्य होऊन जातं, आणि बिछाण्यावर खिळून राहिलेले असे कितीतरी रुग्ण दिसतात त्याच्यामुळे. त्यामुळे लगेच सुरुवात झाली, त्रास दिसायला लागला तुम्ही की ह्या वेळेला चिकित्सा सुरू करणं हे खूप गरजेचं असतं.
1: बरोबर.
2: श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर सर यांना पुणे इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता ओंकार आयुर्वेद खजिना विहीर चौक सदाशिव पेठ एसपी कॉलेज समोर टिळक रोड पुणे. संपर्क 83-90-90-20-23 83-90-90-20-23 83-90-90-20-23.
1: एक लोकांचा समज असतो की संधिवात पूर्ण काही बरा होऊ शकत नाही, आता आपल्याला एकदा लागला की लागला, तर असं आहे का संधिवाताला आयुर्वेदामध्ये पूर्ण बरा करण्याची काही आहेत का उपाय?
0: अतिशय खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न आहे की बऱ्याच वेळेला हा वय वाढले म्हणजे सांधे दुखणारच, आता 50 आहे सांधे दुखणारच म्हणून दुर्लक्ष केलं जातं, हे कॉमन आहे, पण तशी गोष्ट नाहीये. ज्यावेळेला तुम्हाला त्रास सुरू होतोय, वात वाढून झीज होते, त्यामुळे सगळ्यात महत्वाचं संधिवातामध्ये वाताचं शरीरातलं प्रमाण कसं कमी होईल हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या वेगात झीज होते तो वेग तिथेच थांबतो, आजार आधी वाढत जाणार नाही, मग तो वाढलेला वात कमी होण्याच्या दृष्टीने चिकित्सा होणं गरजेचं आहे. आयुर्वेदिक चिकित्सेचा आपण विचार करतो त्यावेळेला तो 2 पद्धतीने केला जातो, शोधन शमन चिकित्सा. शोधन म्हणजे पंचकर्म चिकित्सा. पंचकर्मामध्ये बस्ती हे संधिवातामध्ये खूप महत्वाचे असतात. वात जो शरीरात खूप वाढलेला आहे तो बाहेर काढून टाकण्याच्या दृष्टीने बस्ती सारखं उत्तम काहीही नाही. तो वाढलेला वात बाहेर काढून टाकल्यानंतर मग शमन चिकित्सा सुरू होत असते. वातघ्न औषध याच्यामध्ये वापरले जातात. वाताचं प्रमाण कसं कमी होईल, झीज कशी भरून यायला मदत होईल, धातूंचं बल कसं वाढेल, वंगन पुन्हा कसं तयार होईल, ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर रसायन

0: चिकित्सा ही रसायन चिकित्सा खूप महत्वाची आहे. बृहन आणि रसायन हे एकत्रित झालं तर तुमचा आजार वाढत न जाता ती झीज सुद्धा पूर्णतः बरे होऊ शकते. अगदी स्वाभाविक आहे, वयाच्या 50-60 वर्षी पहिल्यासारखं सांधा होणारी अशी गोष्ट नाहीये. पण आजार वाढत जाऊन शस्त्रक्रियेपर्यंत वेळ आले किंवा उठता बसता येतच नाही अशी वेळ नव्हता, तुम्ही 50-60% जरी त्रास कमी झाला, झीज भरून आली, तरी तुमच्या रोजच्या क्रिया तुम्ही व्यवस्थित करू शकता.
1: बरोबर. आपल्याकडे एक म्हणच आहे की आता काय 80 गेले 5 राहिले असं लोक म्हाताऱ्या वयात म्हणतात, आता मला काय करायचंय उपचार, मी आपला दिवस घालवतो. तर तसं नाही, तुम्ही जर नीट उपचार घेतले तर खरंच तुम्ही पूर्णपणे आयुर्वेदाच्या उपचाराने बरे होऊ शकता. तर श्रोते हो, डॉक्टरांनी आता आपल्याला संधिवात आणि आयुर्वेद याच्या उपयोगाबद्दलची खूप चांगली माहिती दिली.
2: श्रोते हो, वैद्य सत्येन गुजरसर यांना पुणे इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता ओंकार आयुर्वेद खजिना विहीर चौक सदाशिव पेठ SP कॉलेज समोर टिळक रोड पुणे. संपर्क 83-90-90-20-23 83-90-90-20-23 83-90-90-20-23.
1: तर श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण आयुर्वेद आणि संधिवात याबद्दलची माहिती डॉक्टर सत्येन गुजर यांच्याकडून घेतली. अर्थातच आपली वेळ संपत आली आहे, त्यामुळे या भागात आपण इथेच थांबतोय. पण पुढच्या भागामध्ये आपण गुडघे दुखी या आजारावर काय आयुर्वेदिक उपचार आहेत याविषयीची माहिती डॉक्टर सत्येन गुजर यांच्याकडून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रोज लीना क्लिनिक.
4: नमस्कार श्रोते हो, रोज लीना क्लिनिक प्रस्तुत नर्चरिंग वुमनहुड या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. रोज लीना क्लिनिकच्या अस्थेटिक गायनेकॉलॉजी आणि मेनोपॉज या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर कल्याणी इंगळे आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर कल्याणी.
5: नमस्कार.
4: आपण असं बघतो की काही वर्ष ज्या वेळेला आपली बॉडी एका स्किन टोनला रिप्रेझेंट करत असते आणि अचानक काही वर्षानंतर तिथे काळवंडलेपणा सुरू होतो, मग मान असेल किंवा अंडरआर्म्स असतील किंवा प्रायव्हेट पार्ट्स असतील, इथे आपल्याला अचानक ड्रायनेस जाणवायला लागतो किंवा तिथली स्किन ही प्रचंड काळी पडलेली आपल्याला दिसायला लागते. तर हे नेमकं सगळं कशामुळे होतं, हा काय प्रकार आहे आणि याच्यावरती काही उपचार पद्धती उपलब्ध आहेत का?
5: त्वचेचा टोन बदलणे ही एक गोष्ट सगळ्या स्त्रियांना जी दिसून येते, त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये हॉर्मोनल बदल हे रिस्पॉन्सिबल असतात. स्त्रीचं जर का अचानक वजन वाढलं तर तिच्या शरीरातले हॉर्मोन्स व्यवस्थितपणे काम करत नाहीत आणि मग त्वचेचा जो टोन आहे ठराविक भागांचा जसं मेन्शन केलं त्याप्रमाणे तो बदलायला लागतो. आणि काही जणांना तिथे कोरडेपणा जाणवतो, काही जणांना तिथे खाज आल्यासारखी सुद्धा जाणवू शकते. परंतु स्त्रिया सर्वात जास्त त्रस्त असतात हा स्किन टोन बदलल्यामुळे. याच्यावरती उपाय नक्कीच आहेत. सर्वप्रथम त्यांनी त्यांच्या शरीराकडे लक्ष देणे, म्हणजेच वजनाकडे, डाएटकडे, रेग्युलर व्यायामाकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स असतील तर ते करेक्ट करून घेणं हे जास्त उपयुक्त ठरेल.
4: मैत्रिणींनो, पोस्ट डिलिव्हरी, मध्यम वय, पेरीमेनोपॉझल पिरियडमध्ये होणारे शारीरिक बदल जर त्रास देत असतील, त्याचबरोबर कॉन्फिडन्स लूज होत असेल, शारीरिक संबंध ठेवायला नकोसे वाटत असेल किंवा प्रायव्हेट पार्ट्समध्ये काळवंडलेपणा जाणवत असेल, ड्रायनेस जाणवत असेल, तर या सगळ्याच्या अधिक माहितीसाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता रोज लीना क्लिनिकच्या डॉक्टर कल्याणी इंगळे यांना. संपर्क 93-25-63-53-53 93-25-63-53-53 9325-63-5353. इथे ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा उपलब्ध आहे. डॉक्टर कल्याणी, जसं मी आता म्हणाले की मैत्रिणींचा टोन इम्प्रूव्ह करण्याकडे जास्त कल असतो आणि त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी त्या ट्रायआउट करत असतात, तर नेमकं हे क्लिनिकमध्ये करणं का गरजेचं आहे किंवा क्लिनिकली यावरती काही ट्रीटमेंट उपलब्ध आहेत का?
5: हे क्लिनिकमध्ये यासाठी केलं जावं कारण की हे तज्ज्ञांनी केलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलं इन्फेक्शन असेल तर हे सर्वप्रथम आपण ट्रीट केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जे हॉर्मोन्स त्यासाठी कारणीभूत आहेत त्यांचा बॅलन्स करायला सुरुवात केल्याच्या नंतर आपण स्किन टोनवरती लक्ष केंद्रित करू शकतो. कारण आपण लाईफस्टाईल बदलल्यानंतर हा स्किन टोन कमी व्हायला बरेच दिवस आणि महिने लागणार आहेत. त्या अगोदरच जर का स्त्रियांना याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट हवी असेल तर आपण त्यांना ओपीडी बेसिस पील्स हा एक उपाय सांगू शकतो की जो त्या फार छोट्या कालावधीमध्ये लगेच त्याचा इफेक्ट येऊ शकतो, त्याच जोडीला मॉइश्चरायझिंगची जी मेडिकल थेरपी आहे ती जर का ऍड केली तर स्त्रियांना त्याचा फायदा नक्की होऊ शकतो.
4: अच्छा, पण मग जसं तुम्ही म्हणालात की पिल्स, तर हे पिल्स ट्रीटमेंट म्हणजे नक्की काय असतं, कशा प्रकारे ती केली जाते?

0: त्वचेचा जो लेअर आहे त्याच्यामधल्या सगळ्यात खालच्या लेअरमध्ये मेलानिन हे पिगमेंट आहे. ह्या पिगमेंटची डेव्हलपमेंट ही सातत्याने होत असते आणि म्हणून ती त्वचा काळवणलेली दिसत असते. हॉर्मोन्स ह्याच्यावरती कंट्रोल करतील, परंतु वरचा लेअर जो आहे हा काढण्यासाठी आपल्याला पील्स मदत करतील. सो जी ड्राय आउट स्केलिंग झालेली त्वचा आहे किंवा ज्याच्यामुळे त्यांना इरिटेशन होत आहे किंवा जी चांगली दिसत नाहीये, हा वरचा लेअर तात्पुरता काढून टाकण्यासाठी आपल्याला पील्स मदत करतात.
1: आणि म्हणूनच मैत्रिणींनो, जेव्हा अशा प्रकारचा ड्रायनेस तुम्हाला जाणवत असेल, प्रायव्हेट पार्ट्समध्ये काळवंडलेपणा जाणवत असेल, तर घरच्या घरी त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट करण्याआधी एकदा तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. त्याचबरोबर पोस्ट डिलिव्हरी, मध्यम वय, पेरिमेनोपॉझल पिरियडमध्ये होणारे शारीरिक बदल जर त्रास देत असतील, त्यामुळे कॉन्फिडन्स लूज होत असेल, शारीरिक संबंध ठेवायला नको वाटत असेल, मग बॉडी कंटोरिंग किंवा बॉडी रिशेपिंगचे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत. याच्या अधिक माहितीसाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता रोजलीला क्लिनिकच्या डॉक्टर कल्याणी इंगळे यांना. संपर्क 93-25-63-53-53 93-25-63-53-53. इथे ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा उपलब्ध आहे. पुन्हा भेटूयात रोज लीना क्लिनिक प्रस्तुत नर्चरिंग वुमनहुड या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर कल्याणी इंगळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रोज लीना क्लिनिक. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
4: नमस्ते.
3: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
4: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
3: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
4: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत नाही ते. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं, तर हे टाळणं सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो.

0: पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचा सल्ला मसलत घेणं, आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 वेबसाईट www.anurupvivaha.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: Ampere registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: Christian. सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, नवनवीन संकल्पना घेऊन विविध गोष्टी श्रोत्यांपर्यंत पोहोचवणं, समजावणं, त्याची माहिती करून देणं हाच उद्देश मनात ठेवून चातुर्मासाच्या गोष्टींवरती आधारित एक छान संकल्पना आम्ही सुरू केलेली आहे. आणि या छोट्या छोट्या गोष्टींमधून इन्व्हेस्टमेंट करताना सुद्धा काय मनात ठेवणं गरजेचं आहे या गोष्टीचा बोध आपल्याला शिकायला मिळतो. आज आपण अशीच एक गोष्ट ऐकणार आहोत क्रिसेंटच्या टीममधल्या देविका जोशी गोखले यांच्याकडनं.
4: नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. आजच्या गोष्टीचं नाव आहे संयम ही यशाची गुरुकिल्ली. आठपाट नगर होतं, तिथे एक न्यायप्रिय राजा राज्य करत होता. नगरात सुख, समाधान आणि समृद्धी नांदत होती. त्या नगरात माधव नावाचा एक कुंभार राहत असे. त्याची मातीची भांडी ही संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. पण त्याच्या यशामागचं रहस्य हे कुणालाच माहिती नव्हतं. एकदा त्याचा मुलगा म्हणाला की बाबा, तुम्ही दिवसभर मेहनत करता, जर तुम्ही भांडी लगेच विकलीत ना तर तुमचा वेळ किती वाचेल. तर माधव हसून म्हणाला की अरे, मातीचं भांड घडवणं सोपं आहे, पण ते टिकावं यासाठी संयम हवा. त्याने मुलाला दोन माठ करून दाखवले. पहिला माठ तयार होताच मुलगा म्हणाला की बाबा, हा माठ आता झालाय, आपण लगेच विकून टाकू, म्हणजे आपल्याला भरपूर पैसे मिळतील. त्यावर माधव म्हणाला की अरे, अजून नाही, हा माठ पूर्णपणे सावलीत आपण वाळवूयात, नंतर भट्टीत तो योग्य तापमानावर भाजूयात. आणि भट्टीतून काढल्यानंतरही काही दिवस त्याने तो माठ तसाच ठेवला. एव्हाना मुलगा अधीर झाला होता. एवढा वेळ कशाला, लोक वाट बघत असतील, आपल्याला पैसे पण हवेत बाबा, आपण विकूयात ना माठ. तेव्हाही माधव अगदी शांतपणे म्हणाला की घाईने विकलेल्या भांड्यांना लगेच तडा जाऊ शकतो, संयमानं घडवलेलं भांड हे पिढ्यानपिढ्या टिकतं. लोक कष्टाने कमावलेले पैसे देऊन आपल्याकडून भांड घेऊन जातात. अनेकांसाठी हे फक्त भांड नसतं तर साठवलेल्या पैशांमधून घेतलेली एक अमूल्य आठवण असते. बाळा, जेव्हा हा विचार ठेवून तू चाकावर भांड घडवशील ना, तेव्हा निश्चितच ते लोकांच्या मनात भरेल. काही दिवसांनी भांड्यांचा बाजार भरला. मातीच्या भांड्यांची जिकडे तिकडे रेलचेल होती. खरी

खरेदी विक्री करणाऱ्या माणसांनी नगराचे रस्ते अगदी भरून गेले होते. विक्री दरम्यानच घाईने घडवलेली इतरांची भांडी फुटली, पण माधवचे सगळे माठ मात्र विकले गेले. 5-6 वर्षांपूर्वी त्याने विकलेले माठ ज्या ज्या गिराहिकांनी घेतले होते ते पुन्हा आले होते आणि माधवने घडवलेल्या माठांचं कौतुक करत होते. लोक म्हणू लागले, माधवच्या हातात जादू आहे. पण माधव हसून म्हणाला की जादू हातात नाही, जादू संयम ठेवण्यात आहे. मंडळी, भावनांवर नियंत्रण आणि विचारांमध्ये संयम हा कायमच महत्वाचा. माधव कुंभाराने त्याच्या कृतीतून हा संयम त्याच्या मुलातही रुजवला आणि हा संयमच त्यांच्या व्यवसायातील यशाची गुरुकिल्ली ठरली. अशी ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.

0: Anfield registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: वा, इतकी छान बोधकथा आज आपण ऐकलेली आहे आणि अर्थातच या संयमाचं महत्व या कार्यक्रमातनं आपल्याला कळलेलं आहे. याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी यांच्याकडनं. नमस्कार वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: ही छान बोधकथा आता आपण ऐकली आणि या बोधकथांचा आपल्या संस्कृतीमध्येही आपण तसा विचार केलेला आहे आणि अशा अनेक गोष्टी आपण ऐकत असतो, पण ही जी संयमाची बोधकथा आहे ही आपण आजच्या माध्यमातून श्रोत्यांना सांगितली, त्याच्या मागचा उद्देश काय होता?
2: सो बेसिकली कसं आहे मॅडम की मी कायम आपल्या बोलण्यातून तुम्हाला जाणवलं असेल की इन्व्हेस्टमेंट ही आर्ट आहे, इन्व्हेस्टमेंट हे पेशन्सचं खरं रूप आहे आणि त्यातूनच ते सुफळ संपूर्ण आयुष्य आपल्याला मिळत असतं जेव्हा इन्व्हेस्टमेंटच्या यशाची गुरुकिल्ली आपल्याला मिळवायची असते तेव्हा. तर आता ह्या कथेतून आपल्याला काय शिकायचंय? पेशन्स शिकायचं आहे. माधवच्या बाबांनी जसं त्याला सांगितलं की तू पेशन्स ठेव, घाई करू नकोस, अतिघाई कायम संकटात नेते आणि जेणेकरून आपण आत्ता तर श्रीमंत होऊ, आपण तो माल किंवा जे काही माठ किंवा ज्या वस्तू मातीच्या घडवलेल्या आहेत ते विकून आपण मोठे होऊ, पण विश्वास आपण ग्राहकांचा विश्वास जपण्यात कदाचित सक्सेस होणार नाही. तर ही गुरुकिल्ली त्या मुलाला त्यांनी जी दिली, हाच पेशन्स हा प्रत्येक मुलाने आणि प्रत्येक इन्व्हेस्टरने जर ठेवला तर कदाचित आर्थिक आरोग्याची आणि आर्थिक यशाची गुरुकिल्ली ही मिळू शकते हे या चातुर्मासाच्या कथेतून नक्की आपल्याला जाणवतं. तर अशा कथा समोर घेऊन येण्याचं खरं रिझन असं असतं. म्हणजे कसं आहे बघा की आपण शाळेतून शिकतो की स्टोरी आपल्याला सांगता आली पाहिजे, स्टोरीतून बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात, तर कायमच इन्व्हेस्टमेंट ही प्रॉडक्ट मधूनच समजून घ्यायची आहे का? ते तसं नाहीये. तर अशा छोट्या छोट्या बोधकथातून जर आपण ते समजून घेतलं तर कदाचित ते पटकन कळतं आणि तो विचार आपला मनी पक्का होतो आणि ऍट दी सेम टाइम मग आपण तो पेशन्स दाखवतो आणि ग्रॅज्युअली इन्व्हेस्टर म्हणून ती मॅच्युरिटी आपल्याकडे येते. तर ही साठा उत्तराची कहाणी म्हणून गोष्टीला बघा आणि योग्य गुंतवणुकीला सुरुवात करा. योग्य मातीची भांडी जशी त्यांनी घडवली तसं आपल्या इन्व्हेस्टमेंटला घडवायला आपण सुरुवात करा.
1: अगदी खरंय. आणि म्हणूनच श्रोते हो, जेव्हा गोष्टी आपण स्वतःशी रिलेट करतो तेव्हा त्या गोष्टींचा प्रभाव हा आपल्या आयुष्यात उतरतो आणि त्या प्रभावाने आपण निर्णय घ्यायला सुरुवात करतो. आजची शिकवण हीच होती की आयुष्य असू दे किंवा इन्व्हेस्टमेंट, संयम हा महत्वाचा आहे. तेव्हा या संयमाच्याच वाटेवरती आपण असताना जर इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने काही मदत हवी असेल तर SIP, SWP, एकरकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533. श्रोते हो, आमचे असे विविध उपक्रम तुम्हाला आवडतात का? तुमचा याबद्दलचा अभिप्राय काय आहे हे आम्हाला जरूर कळवा आम्ही सांगितलेल्या फोन नंबरवर किंवा आमच्या ईमेल आयडीवर सुद्धा. पुन्हा भेटूयात.

0: रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. पुन्हा भेटूयात नव्या गोष्टीतून.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: क्लीन। सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लीनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूस सर्व्हिसेस हायजीन। संपर्क 98 22 19 13 20 9822 19 1320। बापूस सर्व्हिसेस
1: हायजीन। सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक बापूस सर्व्हिसेस हायजीन पुणे।
3: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर।
4: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
3: काय?
4: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गांड झाल्या असतील टाक्या।
3: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडताय। अगं, पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात।
4: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूस सर्व्हिसेस हायजीन जी माणसं टाक्या साफ करतात त्यांना बोलवा, लई खात्रीशीर माणसं आहेत। स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात।
3: बापूस सर्व्हिसेस हायजीन का? बरोबर, बोलावते। पण तू भांडी स्वच्छ घास आधी।
4: घासते ओ घासते।
5: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन। संपर्क 98 22 19 13 20 98 22 19 13 20।
2: श्रोत्यांनो नमस्कार। बापूस सर्व्हिसेस हायजीन प्रस्तुत पाण्याच्या टाकीची स्वच्छता आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बापूस सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम आहेत आपल्यासोबत। स्मृती मॅडम नमस्कार।
6: नमस्कार।
2: बापूसची सर्व्हिस गेली 35 वर्षहून अधिक काळ आता पुणेकरांना सर्व्हिस देते आणि पुण्याबाहेरही अर्थातच, तर या सगळ्याबद्दल, या प्रवासाबद्दल तुम्ही सांगताच आहात, त्याचबरोबर विश्वासार्हता जी तुम्ही इतकी वर्ष जपली आहे ग्राहकांची, त्यानुसार बरंच आपण डिस्कस करतोय। आता मागच्या भागात बोलताना तुम्ही पाण्याच्या नियोजनाबद्दल ओझरता उल्लेख केला होता,
6: बरोबर,
2: त्याबद्दल एकदा ऐकायचंय, कारण बऱ्याचदा ग्राहकांकडून हे प्रश्न विचारले जात असतील पाण्याच्या नियोजनाचे।
6: हो,
2: आणि तुम्ही सर्व्हिस देताना पाण्याचं नियोजन आधी कसं करता आणि मग आपण प्रश्नांकडे जाऊ।
6: काय होतं, प्रत्येक ग्राहक जेव्हा फोन करतो तेव्हा त्याला माहीत नसतं की कसं अप्रोच व्हावं, किंवा तुमची काय पद्धत आहे, किंवा तुम्ही बुकिंग घेता का, किंवा तुम्ही आजच फोन केलात की मग लगेच माणसं पाठवता का, बापूस मध्ये काय पद्धत आहे। तर मला त्यांना असं सांगायचं आहे की पाणी म्हटलं की कसं थोडंसं नियोजन लागतं, तर त्याच्याकरता आपण एक दिवस आधी किंवा 24 तास आधी समजा बुकिंग घेतलं, अपॉइंटमेंट घ्यावी लागते। तशी तुम्ही जर अपॉइंटमेंट घेतली आणि तुम्ही जर तुमच्या पाण्याचं नियोजन केलं, नियोजन म्हणजे त्यांना, अर्थात ग्राहकांना माहीत नसतं कसं नियोजन करायचं, आम्ही काय करायला पाहिजे, तर ते आम्ही त्यांना सांगतो की हा तुम्ही बंद करून पंप ठेवा, किंवा वरच्या टाकीत पाणी कसं कमी ठेवता येईल तुम्हाला, याचं आम्ही त्यांना थोडंसं मार्गदर्शन फोनवर देतो। आणि मग ते त्यांनी नियोजन केल्यानंतर मग आमची माणसं तुमच्याकडे किती वाजता येतील, साधारण मग तुम्हाला दुपारची वेळ हवी आहे का, मग त्या वेळा ठरवल्या जातात आणि या वेळा थोड्याशा मागे पुढे होऊ शकतात, कारण प्रत्येक ठिकाणी ग्राहक रिकामीच ठेवतो टाकी असं नाही, काही ठिकाणी भरलेले असतात, मग पाणी सोडून द्यावं लागतं किंवा मग थांबावं लागतं, मग वेळ होतो।

0: होतो असं आपण कट टू कट टायमिंग देऊ शकत नाही. जो वेळेचा जो भाग आहे तो थोडासा आपल्याला मॅनेज करावा लागतो. आणि हे सगळं आपण त्यांना सांगतो जेव्हा त्यांचं फोन येतो आणि मगच आपली माणसं त्यांच्याकडे फोन करून जातात आणि काम करून देतात.
1: अच्छा, आता याच्याबद्दल तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचं मी म्हणलं तसं प्रश्नही आहेत, त्या सगळ्याबद्दल आपण बोलूयात. पण त्याआधी श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, टाकीचं वॉटर प्रूफिंग, वॉटर पंप दुरुस्ती, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व प्रकारच्या सर्व्हिसेससाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना. संपर्क 98221 91 320, 98221 91 320, 9822191320. आमची वेबसाईट www.bapujservices.com. सो स्मृती मॅडम, मी जसं म्हणलं तसं की आता हे तुम्ही जेव्हा सर्व्हिसेस द्यायला जाता तेव्हा तुम्हाला ग्राहकांकडनं प्रश्न बरेच येत असतील की पाण्याच्या टाकीची स्वच्छता करताना एक कॉमन खूप प्रश्न असतात, ते मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचे. म्हणजे तुम्हाला काय काय विचारले जातात, समजा की बुकिंग आधी करावं लागतं का, की 24 तास आधी सांगावं लागतं का तुम्हाला, की मी आज फोन केला तर तुम्ही लगेचच माणसं पाठवू शकाल टाकी स्वच्छ करायला, असं काही असतं का?
0: हो असतं नक्की, खूप प्रश्न असतात. आणि मला त्यांना असं सांगायचं आहे की पाणी हा असा विषय आहे की तो मॅनेज करावा लागतो, कारण तो सोसायटीवर अवलंबून असतो. एखादी सोसायटी जर मोठी असेल तर मी त्यांना ते असं म्हणू शकत नाहीत की आता लगेच 10 मिनिटात माणूस पाठवा, आणि असं शक्य होत नाही. कारण त्याच्यासाठी आपण पाणी वाया न घालवता कशी टाकी स्वच्छ करू शकतो याच्याकडे जास्त भर देतो आपण. आजकाल तुम्ही बघता पाणी आपल्याला किती महत्वाचा विषय झालेला आहे आज, त्यामुळे ते नियोजनबद्धच केलं पाहिजे. म्हणून आम्ही काय करतो, आम्ही 24 तास आधी किमान बुकिंग घेतो, अपॉइंटमेंट घेतो, फिक्स करून घेतो, आणि मग त्याप्रमाणे त्यांचा ऍड्रेस, फोन नंबर आणि इतर गोष्टी, माहिती सगळी घेऊन, आणि त्यांनी किती वर्षापूर्वी स्वच्छ केली आहे, कधी स्वच्छ केली आहे का टाकी आधी तुम्ही, नसेल केली तर मग काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात, या गोष्टींचा अंदाज घेऊनच आम्ही आमची माणसं पाठवतो.
1: यामध्ये अजून बरेचसे प्रश्न येतात की मग तुम्ही जी माणसं पाठवता ती काय मटेरियल वापरता, किंवा त्यांचे हातपाय ते कसे धुतात, आणि मग आमच्या पाण्याच्या टाकीत ते उतरणार, हा तर एक कॉमनच प्रश्न.
0: हो अगदी बरोबर. कसं आहे, मॅन्युअली जेव्हा आपण स्वच्छ करतो तेव्हा माणूस टाकीच्या आतमध्ये उतरतो, आणि आमच्याकडची जे माणसं असतात जेव्हा उतरतात तेव्हा ती त्यांचे पाय पोटॅशियमने स्वच्छ करून मगच ते खाली उतरतात, आणि केमिकलनी ती टाकी स्वच्छ करून, दोर असतो त्यांच्याकडे त्याच्या थ्रू ते खाली उतरतात आणि टाकी मॅन्युअली स्वच्छ करून देतात. ज्या छोट्या टाक्या असतात त्यांना आपण रेकमेंड करतो की त्यांनी मॅन्युअली करून घ्यावं, आणि ज्या मोठ्या टाक्या असतात ज्या 50,000 लिटर वरच्या असतात त्यांनी मशीन क्लिनिंग करून घ्यावं असं आम्ही त्यांना ऍडवाइस देतो.
1: अच्छा,
0: तसंच अजून एक महत्वाचा मुद्दा असा मला सांगायचा आहे की टाकी ही वर्षातनं तुम्ही कमीत कमी 3 वेळा तरी स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे. कारण जसं आपलं ऋतू असतो, वेगवेगळे ऋतू असतात, उन्हाळा असतो, पावसाळा असतो, हिवाळा असतो, आता प्रत्येक ऋतूमधले प्रॉब्लेम्स वेगळे वेगळे असतात. आणि काय होतं, टाकीमध्ये ओलावा कायम असतो, आणि आपण जर घरामध्ये साधं पीप जरी आपण भरून ठेवलं पाण्याचं तर आपण त्यातलं पाणी बदलतो, आपण स्वच्छ करतो, पालतं घालून ठेवतो, मग थोड्या वेळाने आपण त्याच्यात पाणी भरतो. मग आपली जी टाकी आहे ती सुद्धा नित्य नियमित जर आपण स्वच्छ केली नाही तर त्याच्यामध्ये अल्गे, बॅक्टेरिया किंवा शेवाळ किंवा अन्य काही गोष्टी त्याच्यामध्ये साठू शकतात, आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्याचे आजार होऊ शकतात. आणि काय होतं, जेव्हा गाळ असतो तेव्हा जास्त आपल्या कामगारांचे श्रमही जास्त असतात, त्यामुळे त्याची पैशाची जी आकारणी असते किंवा जे आपण चार्जेस लावतो ते पण एक्स्ट्रा मग तुम्हाला बेअर करावे लागतात. तर ते हे सगळं तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तुम्ही जर टाकी स्वच्छ नियमित करून घेतली तर टाकीचं एक मेंटेनन्स होतं, तुम्हाला कळतं की टाकीमधल्या पाईप्स गंजलेल्या आहेत का वगैरे, आणि तुम्ही मग त्या बदलू शकता. ते सांगतात झाकणं असतात ज्याला क्रॅक्स गेलेली असतात, जे खराब असतात, मग ती तुम्ही बदलून घेऊ शकता.
1: ओके,
0: अशा प्रकारचे सल्ले आपण त्यांना देऊ शकतो आणि ते बदल करून घेऊ शकतात.
1: नक्कीच. सो सर्व प्रकारच्या सर्व्हिसेस या बापूज सर्व्हिसेस कडून दिल्या जातात आणि पाण्याची नियोजनबद्ध स्वच्छता केली जाते असं आपण म्हणूयात. याचबरोबर आजच्या भागात वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, टाकीचं वॉटर प्रूफिंग, वॉटर पंप दुरुस्ती, तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व प्रकारच्या सर्व्हिसेससाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना. संपर्क 98221 91 320, 98221 91

0: 320 9821 91320. आमची वेबसाईट www.बापूसर्व्हिसेस.com. बापू सर्व्हिसेस हायजीन प्रस्तुत पाण्याच्या टाकीची स्वच्छता आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात पुन्हा भेटूयात पुढच्या भागात स्मृती मॅडम सोबत. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: लता कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाईसाहेब साफसफाई वरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय.
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत. किती गंड झाल्या असतील टाक्या.
2: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडताय. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
3: अहो इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापू सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
2: बापूस सर्व्हिसेस हायजीन का. बरोबर बोलावते, पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
3: घासते ओ घासते.
4: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापू सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221913 20 98221913 20.
5: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक बापू सर्व्हिसेस हायजीन पुणे.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल पुणे. नमस्कार श्रोते हो, राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल तर्फे आयोजित डॉक्टर बोलतात स्त्री आरोग्यासाठी या कार्यक्रमात मी अनुप्रिता आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. स्त्री आरोग्याशी संबंधित अनेक प्रश्न आपण फक्त संकोचामुळे मनातच ठेवतो. गर्भाशय, हार्मोन्स, संसर्ग, मूत्रसंस्था, वेदना किंवा अगदी दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणाऱ्या समस्या, याबाबत योग्य माहिती मिळवणं तितकंच गरजेचं आहे. या कार्यक्रमातून युरो गायनेकोलॉजी क्षेत्रातील तज्ज्ञ महिला डॉक्टर आपल्याशी थेट संवाद साधणार आहेत. वैज्ञानिक माहिती, सोप्या शब्दात दिलेला सल्ला आणि गैरसमज दूर करणारी ही चर्चा, हेच या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य. चला तर मग स्त्री आरोग्याबद्दल मोकळेपणानं बोलूयात. डॉक्टर बोलतात स्त्री आरोग्यासाठी या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधण्यासाठी इथे उपस्थित आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध युरो गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर वीणा चौधरी. डॉक्टर चौधरी यांनी 1989 साली मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमधून वैद्यकीय पदवी घेतली आणि त्यानंतर 1991 मध्ये त्यांनी स्त्रीरोग शल्य विशारद ही पदवी घेतली. डॉक्टर वीणा चौधरी यांनी इंग्लंडमध्ये प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर युरो गायनेकोलॉजिस्ट अर्थात स्त्री मूत्ररोग तज्ज्ञ म्हणून काम करायला सुरुवात केली. गेली 35 वर्ष त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या त्या राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. आपल्याशी संवाद साधतायत युरो गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर वीणा चौधरी. नमस्कार डॉक्टर.
7: नमस्कार.
6: पेल्विक फ्लोअरचे स्नायू कमकुवत झाले तर त्याचा त्रास काय होतो, म्हणजे त्यांनी काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात.
7: पेल्विक फ्लोअरचे स्नायू कमी झाले तर त्यांना थोडंसं लघवी आणि संडासला त्रास होऊ शकतो, कंटिन्युअस पेन होऊ शकतो, नाहीतर उठता बसता त्रास होऊ शकतो, प्रॉपर मूवमेंट होत नाही.
6: आणि बऱ्याच स्त्रियांकडून असं ऐकलं होतं की प्रसूतीनंतर बरेचदा त्यांना युरिन पास करण्यावरचा कंट्रोल त्यांचा कमी होतो, तर हाही त्रास पेल्विक फ्लोअर मसल्स वीक झाल्यामुळेच होतो का.
7: त्याच्यात वेगवेगळे कारण आहे, कंट्रोल होत नाही. त्याच्यात 3 प्रकारचे जे इनकंटिनन्स आहे ते आहे, जास्त खोकल्या आल्याने किंवा ॲबडॉमिनल प्रेशर वाढल्याने होणारे इनकंटिनन्सला आपण स्ट्रेस युरिनरी इनकंटिनन्स म्हणतो, मिक्स इनकंटिनन्स म्हणतो दुसऱ्या गोष्टीला, ज्याच्यात अर्ज इनकंटिनन्सी आणि स्ट्रेस इनकंटिनन्सी कंबाईन असते.
6: बर, आता तुम्ही स्ट्रेस युरिनरी इनकंटिनन्स बद्दल सांगितलं तर त्याच्याबद्दल थोडं अजून विस्ताराने सांगाल का, त्याची कारणं कोणती आहेत.
7: त्याच्यात पेल्विक मसल वीक झाल्यावर असं होतं, स्पेशली युरेथ्रा आणि ब्लॅडरचे मसल असतात ते वीक होतात. त्याला आपण ट्रीटमेंटमध्ये TBT किंवा TOT करून टाईट करतो. त्याच्यात कुठलंही औषधं वगैरे काही देऊन काय फायदा नाही होत
6: नाही.
7: आणि त्याला लाईफस्टाईल चेंजेस आणि बिहेवियरल चेंजेस आपण करू शकतो.
6: तर डॉक्टरांच्या मदतीने, एक्सरसाइजेसच्या मदतीने आणि बिहेवियरल चेंजेसच्या मदतीने स्ट्रेस युरिनरी इनकंटिनन्स बरा होऊ शकतो. याच्यावरती काही शस्त्रक्रिया आहेत का.
7: हो, त्याला TBT किंवा TOT म्हणतात. तिकडे आपण ब्लॅडर नेकला म्हणजे युरेथ्रा आणि ब्लॅडरच्या

0: त्या तिथे एक टेप बसवतो आणि ती टेप बसवल्यानंतर स्त्रियांना इनकंटिनन्स बंद होतो.
1: बर,
0: व्यवस्थित होतं ते ऑपरेशन.
1: आणि ही कशी एन्डोस्कोपिक शस्त्रक्रिया?
0: एन्डोस्कोपिक शस्त्रक्रिया आहे, एन्डोस्कोपीने करतो.
2: श्रोते हो, महिलांच्या लघवीच्या विकारांवर आधुनिक तंत्रज्ञानानं उपचार करता येतात. सकाळी उपचार घेतले की रुग्णाला संध्याकाळी घरी जाता येतं. स्त्रियांच्या लघवीच्या विकाराबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 72 76 89 49 49, 72 76 89 49 49. फोन नंबर पुन्हा एकदा 7276894949.
1: आता माझा पुढचा प्रश्न हा आहे की बरेचदा हा शब्द ऐकलेला असतो की युरोगायनेकोलॉजी, तर या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे आणि नॉर्मल गायनेकोलॉजी म्हणजे स्त्रीरोगशास्त्रापेक्षा युरोगायनेकोलॉजी वेगळी कशी आहे ते आम्हाला समजावून सांगा ना.
0: युरोगायनेकोलॉजी म्हणजे युरोलॉजिकल प्रॉब्लेम इन अ लेडीज गायनेकमध्ये, म्हणजे स्त्रियांचे बरेच एज स्टेजेस असतात. लहानपण असतं, चाइल्डहूड असतं, कुमारावस्था असते, ॲडल्ट लाईफ असते, मेनोपॉझल लाईफ असते, त्यामध्ये होणारे वेगळे वेगळे युरिनरी कंप्लेंट्स ह्याच्यात आपण ट्रीट करतो.
1: बरोबर, म्हणजे स्त्रियांच्या आयुष्यात येणारे युरिनरी प्रॉब्लेम्स म्हणजे अतिशय स्पेशलाइज्ड फील्ड आहे.
0: स्ट्रिक्चर असतं, एसयूआय असतं, ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर असतं, पेल्विक फ्लोर डिसफंक्शन, इनकंटिनन्स आणि युरोजेनायटल सिंड्रोम वगैरे सगळं असतं.
1: आता बऱ्याच स्त्रिया तुमच्याकडे उपचार घ्यायला येत असतील, तुम्ही विशेषतः स्त्रियांच्या आरोग्यावरती काम करता, तर तुमच्याकडे उपचार घेणाऱ्या पेल्विक फ्लोरशी संबंधित समस्या असतील किंवा अजून इनकंटिनन्सशी संबंधित समस्यांवर उपचार घेणाऱ्या महिलांबद्दल तुमचं काही निरीक्षण असेल तर तुम्ही नोंदवा.
0: निरीक्षण म्हणजे आता अवेअरनेस वाढलंय आणि मे बी बरेच लोक रेडिओ थ्रू पोहोचतात आमच्या बरोबर आणि घेतात पण ट्रीटमेंट. पहिलं असं होतं की नको जाऊ दे, आता नको असं असायचं, पण आता विलिंगली स्त्रिया पुढे येत आहेत आणि स्त्रिया स्वतःची ट्रीटमेंट करून घेत आहे. मे बी द काय म्हणतो एज रिलेटेड, पूर्वीच्या स्त्रिया जरा कॉन्झर्वेटिव्ह होत्या,
1: काळानुरूप
0: बदल जसा असतो, पण आता प्रत्येक स्त्री करून घेते ते आनंद आहे मला की स्वतःच हेल्थ कॉन्शियस झाले आहेत आणि फिट राहण्याची त्यांना इच्छा आहे.
1: वा, ऐकून फार बरं वाटलं. कारण स्त्रियांच्या आयुष्यातला हा म्हणजे इतका नाजूक प्रश्न आहे आणि या समस्या म्हणूनच आधी कदाचित त्यांच्या मनात त्या ऍक्सेप्ट करत नसतील, पण त्याच्यावर उपचार घेऊन छोटे छोटे बदल करून त्यांचं आयुष्य फार चांगल्या प्रकारे त्या जगू शकतील, तर नक्की त्यांनी उपचार घ्यावेत. अजून पुढच्या प्रश्नावरती जाऊया. मेनोपॉज हा स्त्रियांच्या आयुष्यातला एक काय म्हणू शकतो माइलस्टोन असतो, तर त्या काळामध्ये कोणकोणत्या वैद्यकीय समस्या त्यांना येऊ शकतात?
0: मेनोपॉजमध्ये पहिले तर युरोलॉजीमध्ये युरोजेनायटल सिंड्रोम होऊ शकतो, युरिनमध्ये स्ट्रिक्चर होऊन स्त्रियांना त्रास असतो इस्ट्रोजनच्या डेफिशियन्सीमुळे, आणि त्याच्यानंतर ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर आहे, थोडासा बिहेवियर इनकंटिनन्स आहे, हे सगळं नंतरच्या आयुष्यात होतं. आणि बिहेवियरल इश्यू असतो, थोडासा सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स असतो, घरातलं वातावरण, बाहेरचं वातावरण, एवढे वर्षाचं स्ट्रेस घेऊन स्त्रिया डिस्टर्ब असतात. मग काय काय स्त्रियांना सायकोलॉजिकल इलनेस पण होऊ शकतो. मग मेटाबॉलिक डिसऑर्डर लाईक डायबिटीज, ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन, कार्डियक प्रॉब्लेम, हॉर्मोनल इम्बॅलेन्सेस, आर्थरायटिस, हे सगळे मेनोपॉज नंतर होण्याचे प्रकार आहे. त्याचं कारण एकच आहे, इस्ट्रोजन नाही आहे तुमच्या शरीरात, स्त्री तत्व गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे स्त्रियांना इस्ट्रोजन प्रोटेक्ट करतं एवढे वर्ष की त्यांना काही आजार होऊ नये, पण जेव्हा मेनोपॉज होतं तेव्हा हे सगळं डिझीज म्हणू किंवा सगळे बदल शरीरातले आढळून येतात.
2: श्रोते हो, महिलांच्या लघवीच्या विकारांवर आधुनिक तंत्रज्ञानानं उपचार करता येतात. सकाळी उपचार घेतले की रुग्णाला संध्याकाळी घरी जाता येतं. स्त्रियांच्या लघवीच्या विकाराबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 72 76 89 49 49, 72 76 89 49 49. फोन नंबर पुन्हा एकदा 7276894949.

0: श्रोतेहो, अधिक माहितीसाठी आमच्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा पत्ता: राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल, अशोका सेंटर, बिबेवाडी क्रॉसिंग चौक, पुणे सातारा रस्ता, पुणे. पत्ता पुन्हा एकदा: राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल, अशोका सेंटर, बिबेवाडी क्रॉसिंग चौक, पुणे सातारा रस्ता, पुणे. तर श्रोतेहो, या होत्या युरोगायनेकोलॉजिस्ट डॉक्टर वीणा चौधरी. आजच्या डॉक्टर बोलतात स्त्री आरोग्यासाठी या भागातून मिळालेली माहिती आपल्या दैनंदिन आयुष्यात नक्कीच उपयोगी ठरेल अशी आशा आहे. स्त्री आरोग्याबाबत योग्य वेळी योग्य सल्ला घेणं हेच उत्तम आरोग्याचं गमक आहे. तर पुढच्या आठवड्यात आम्ही पुन्हा भेटू याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत काळजी घ्या, जागरूक रहा आणि आरोग्याला प्राधान्य द्या. डॉक्टर वीणा चौधरी, आज आपण आमच्या सर्व श्रोत्यांना ही खूप महत्वपूर्ण माहिती दिलीत, आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
1: नमस्कार.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल, पुणे. संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
2: तुमच्या फिटनेससाठी फक्त विक्रम्स फिटनेस.
3: कोणतेही क्रॅश डाएट फॉलो न करता रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून वेट लॉस किंवा वेट गेन करा आणि फिट रहा.
2: कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसच्या विक्रम मेहेंदळे यांना,
3: प्रभात रोड लेन नंबर 5 आणि कर्वे रोड मृत्युंजय मंदिरासमोर.
2: संपर्क 90111 32 500,
3: 9011 32 500.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस. थिंक फिट, स्टे फिट.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: गुड मॉर्निंग श्रोते हो, विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. विक्रम्स फिटनेस मध्ये मी आज आलेली आहे आणि आज बघूयात आपल्याशी कोण गप्पा मारताय.
7: माझं नाव उदय.
6: अच्छा उदय सर, तुम्ही विक्रम्स फिटनेस मध्ये कसे जॉईन झाला, तुमचा एम काय होता आणि काय एक्झॅक्टली तुम्हाला त्रास होत होता?
7: माझं वजन खूप वाढलं होतं, 83 किलो पर्यंत गेलं होतं आणि असं लाईफ मध्ये असं सारखं असं फटीक वाटायचं. मी उशिरा उठायचो आणि जेवण वगैरे काही असं व्यवस्थित घ्यायचो नाही आणि विक्रम फिटनेस मी रेडिओवर ऐकायचो आणि मला असं वाटायचं की हे म्हणजे जसं एमबीए हार्वर्डचं आहे तशी तब्येतीमधलं एमबीए हार्वर्डचं आहे. माझं वजन साधारण 82-83 वरनं साधारण आता 78 किलोवर आलंय. आणि दुसरं म्हणजे जे डायटला जे गाईडलाईन केली तुम्ही, जसं गाडी चालवताना लर्निंग लायसन्स कसं करतात, तसं माझं वय जरी 69 असलं तर डायटला जे सिस्टीम लावून दिली त्याप्रमाणे मी तो फॉलो केल्यामुळे त्याचा एक्सलंट रिझल्ट आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्ही रोज माझं जे प्रगती पुस्तक बघताय, रोज डायट काय खाल्लं काय नाही ते चेकिंग केल्यामुळे आमच्यावर अंकुश बसतो, त्याच्यामुळे डेफिनेटली फायदा मिळाला.
6: तुम्हाला या आधी जे काही लाईफ होतं त्याच्यामध्ये काही वेगळा स्ट्रेस होता का, टेन्शन होती का, आणि यामुळे त्याच्या तब्येतीवरती काही परिणाम होत होता का?
7: हो, मला कामाचं टेन्शन आणि म्हणजे माझं लाईफ असं विस्कळीत झालं होतं. काय करायचं काय नाही मी कन्फ्यूज पझल माइंड मध्ये होतो. विक्रम फिटनेस मध्ये आल्यापासून मला एक लाईफ मध्ये पण एक गाईडलाईन मिळाली. सकाळ सुरुवात जर व्यवस्थित झालं, व्यायाम व्यवस्थित झाला, आहार व्यवस्थित झाला, ब्रेकफास्ट व्यवस्थित झाला तर दिवस आपला चांगला जातो आणि त्याचा माझ्या कामावर आणि परिणाम मी जास्त सिरियसली बघायला लागलो.
6: खूप छान वाटलं तुमचा हा एक्सपिरियन्स ऐकून आणि तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सर.
7: धन्यवाद.
6: कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 90111 32 500, 90111 32 500, 9011 32 500. गुड मॉर्निंग विक्रम.
8: श्रोते हो नमस्कार.
6: उदय सरांचा एक छान अनुभव आपण ऐकला, काय सांगशील त्यांच्याबद्दल?
8: पहिली गोष्ट म्हणजे उदय सर आपण बघतोय तसं 69व्या वर्षी देखील अत्यंत कार्यरत आहेत त्यांच्या बिझनेसमध्ये, ते मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं शेड्यूल हे प्रचंड बिझी असतं, कारण का आपल्याला माहिती आहे इंडस्ट्रियलिस्ट होणं आणि इंडस्ट्रीज सांभाळणं त्याच्यामागे किती मेंटल स्ट्रेस आणि वर्क आवर्स हे इन्वॉल्ड असतात. मीन वाईल आय थिंक त्यांनी आपला रेडिओचा प्रोग्राम ऐकला असावा म्हणून ते आपल्याकडे जॉईन झाले. आता प्रचंड शिस्तबद्ध व्यक्ती आहेत उदय सर म्हणजे, आणि त्यामुळे पहिल्यापासून जे काही आम्ही डाएट आणि जे काही वर्कआउट आम्ही लिहून दिलं काटेकोर पद्धतीने ते पहिल्या दिवसापासून फॉलो करतायत. आणि म्हणूनच आज आपण बघतोय की महिन्याभरात त्यांचं ऍट द एज ऑफ 69 69व्या वर्षी आज त्यांचं महिन्याभरात त्यांनी 4 किलो स्वतःचं कमी केलेलं आहे. आणि ऑफकोर्स वजन कमी होण्याबरोबर फक्त वजन कमी होत नाही, आपला आउटपुट वाढतो, आपली मनस्थिती सुधारते, आपल्याला शांत वाटायला लागतं, झोप चांगली लागते आणि स्वतःबद्दल एक कॉन्फिडन्स असतो तो वाढत जातो की अरे बाबा आपलं वाढलेलं वजन कमी होतंय आणि होऊ शकतं
6: बरोबर.
8: आणि मग मी नेहमी म्हणतो तसं त्याच्यात माझं

0: ऍज अ फिटनेस प्रोफेशनल काम काय असतं की त्या व्यक्तीला जमेल असं डाएट देणे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीचं एज, त्या व्यक्तीचं जेंडर, फिजिकल कपॅसिटी या सगळ्या गोष्टींना अनुसरून असा वर्कआउट देणे की जो वर्कआउट केल्यानंतर अशी जी लोक असतात ज्यांचा हाय स्ट्रेस लाईफस्टाईल असते, तर ही लोक दिवसभर व्यवस्थित फंक्शन करू शकतील, ना की त्यांचं अंग दुखेल वगैरे. आणि हे सगळं केल्यानंतर रिझल्ट हा निश्चितच मिळतो आणि सरांचा आता उत्तम चालू आहे. डिसिप्लिन आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांच्यात पूर्णपणे व्यवस्थितच आहेत, त्यामुळे त्यांचं उत्तम ह्याच्यापुढे छान चालू राहील.
1: म्हणूनच श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसचा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 90111 32 500, 90111 32 500, 9031312500. पुन्हा भेटूयात विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम मेंदळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस, थिंक फिट स्टे फिट.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: काही प्रायोजित कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकले. आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून एफ एम बँड 101 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही. सकाळचे 10:55 झाले आहेत.
5: उफ, घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम ड्राइड, हर दाना समान.
6: तो ऐसा बोलो ना,
5: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
7: क्यों छोटे साहब?
5: मम्मी मैं तो
7: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
8: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
9: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
10: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
11: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: आकाशवाणी विविध भारती पुणे, सकाळचे 10:58 होत आहेत। ठळक बातम्या ऐकूया।
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या। शिक्षणाला नवतंत्रज्ञान, कौशल्य, जिद्द आणि उद्यमशीलतेची जोड मिळाल्यास विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल होईल, असं प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांनी काल केलं। पुण्यातील विद्यार्थी सहाय्यक समितीच्या सर्ववसतीगृहात पद्मश्री प्रतापराव पवार कौशल्य आणि उद्योजकता विकास केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, त्याप्रसंगी ते बोलत होते। ग्रामीण भारताच्या विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा अधिकाधिक वापर व्हावा अशी अपेक्षा प्रतापराव पवार यांनी व्यक्त केली। पुणे महापालिकेच्या 43 किलोमीटर लांबी

0: 48 तासांमध्ये तेलंगणमधून अटक केली. बालाजी मंगल बलराज असं त्याचं नाव आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ म्हणजे सीबीडीटीनं परदेशी मालमत्ता असणाऱ्या छोट्या करदात्यांसाठी डिस्क्लोजर स्कीम म्हणजे माहिती जाहीर करण्याची योजना सुरू केली आहे. प्राप्तिकर विवरणपत्रात परदेशी मालमत्तांबाबत माहिती देणं विसरलं असल्यास विशिष्ट दंड भरून ती दुरुस्ती करता येणार आहे. महाराष्ट्रात यंदा ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. 1 ते 20 ऑगस्ट दरम्यान राज्यात 184 मिलीमीटर सरासरीच्या तुलनेत 104 मिलीमीटर पाऊस झाला असून हे प्रमाण सरासरीच्या 56.5% आहे. कोकण विभागात 84.9% तर पुणे विभागात 61.4% पावसाची नोंद झाली आहे. अमरावती विभागात सर्वात कमी म्हणजे 23.5% पावसाची नोंद झाली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM आपल्या रेडिओ सेटवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 11:00.
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
1: श्रोते हो, आज 20 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार रघुवीर भोपळे उर्फ जादूगार रघुवीर यांचा स्मृतिदिन. जादू फक्त एक खेळ नसून एक कला आहे आणि जादूगार एक कलाकार हे जनमानसाला त्यांच्यामुळे कळलं, त्यांच्यामुळे पटलं. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून आपण आज विविध गाण्यांच्या माध्यमातून भावनांची, प्रेमाची आणि मैत्रीची जादू अनुभवणार आहोत. कार्यक्रमातलं पहिलं गीत नागिन या चित्रपटातलं, लता मंगेशकर यांच्या स्वरात. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय हेमंत कुमार यांनी.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी. चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी. चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गाव चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुणे गाडगिळ अँड से नवीन 3 मजली 33 दालन सुरू केले. पुणे गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिलात. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटीसह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
4: पुणे गाडगिळ अँड सन्स कुंटे चौक सिग्नल जवळ लक्ष्मी रोड पुणे.
5: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे.
1: ग्राहकांची सोय आणि चिरंतन विश्वास हाच राजर्षी शाहू बँकेचा ध्यास.
5: अत्याधुनिक डिजिटल बँकिंग द्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे.
1: कराड सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच अत्याधुनिक बँकिंग सह आपल्या सेवेत राजर्षी शाहू बँक. मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी. चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी. चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: काय काकू, आजच्या पेपरातली नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
2: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
1: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटलमध्ये चला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल मॉडर्न स्कूल समोर जंगली महाराज रोड पुणे. फोन 8087808797.
4: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
5: भारत का गम एक्सपर्ट.
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
6: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री. या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: श्रोते हो आपण ऐकत आहात चंदुकाका सराफ मधुमालती.
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता.
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना. अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
2: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
3: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
4: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
3: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
4: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
3: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
5: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ 1 रुपए में पाए 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े, भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़े. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें.
6: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी साड्यांची महाराणी. लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये. स्वामिनी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
0: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात अमित खन्ना यांचं गीत लूटमार या चित्रपटातलं. संगीतकार आहेत राजेश रोशन.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्सचे नवीन 3 मजली 33वे दालन सुरू केले. पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिलात. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटीसह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
2: पुना गाडगिळ अँड सन्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड, पुणे.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: आता ऐकूया कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं नवाब आरजू यांचं गीत. संगीतकार अनु मलिक, चित्रपट बाजीगर.

0: परंपरेची ही मॉडर्न सुवारी. चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी. चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
2: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेंगुड आणि देहू.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगीळ आणि सन्स मधूनच.
4: पुना गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
5: कार्यक्रमात यानंतरचं गीत डर या चित्रपटातलं. आनंद बक्षी यांच्या रचनेला संगीत दिलं शिवहरी यांनी आणि स्वर उदित नारायण यांचा.

0: आता ऐकूया लता मंगेशकर आणि एस पी बालासुब्रमण्यम यांनी गायलेलं रवींद्र रावल यांचं गीत. संगीतकार राम लक्ष्मण. चित्रपट हम आपके है कौन.
1: 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, let's start.

0: परंपरेची ही मॉडर्न सुवारी. चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी. चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच रूप नवे.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: कार्यक्रमात यानंतरचं गीत दस्तक या चित्रपटातलं. जावेद अख्तर यांची रचना, संगीत राजेश रोशन यांचं, स्वर उदित नारायण यांचं.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात चंदू काका सराफ मधुमालती.
1: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगे अँड सन्स चे नवीन 3 मजली 33वे दालन सुरू केले. पुना गाडगे अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिलात. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटी सह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
2: पुना गाडगे अँड सन्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: यानंतर ऐकूया राजा या चित्रपटातलं गीत. स्वर आहे उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचा, संगीतकार नदीम श्रवण आणि गीतकार समीर.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात चंदूकाका सराफ मधुमालती.
1: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
0: कार्यक्रमात शेवटी उदित नारायण आणि चित्रा यांनी गायलेलं इब्राहिम अश्क यांचं गीत. कोई मिल गया या चित्रपटासाठी संगीतकार आहेत राजेश रोशन.

0: या गीता बरोबरच हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदुकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: आकाशवाणी विविध भारती पुणे, ठळक बातम्या ऐकूया.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. जलसंधारणाबाबत जनजागृतीसाठी उद्या राज्यभरात महावॉकेथॉन 2026 वॉक फॉर वॉटर हा उपक्रम होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात आयोजित या 3 किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेतून एक पाऊल तुमचे एक थेंब भविष्यासाठी हा संदेश दिला जाईल. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकर राव नाईक यांच्या जन्मदिवसानिमित्त यंदापासून 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. भारत सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेची चौथी फेरी आज सिंगापूरमध्ये सुरू होत आहे. यामध्ये भारताच्या वतीनं अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर तसंच पियुष गोयल आणि जितीन प्रसाद हे मंत्री सहभागी होत आहेत. निर्मला सीतारामन यांनी आज सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉंग यांची भेट घेऊन चर्चा केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज 31वी दक्षिण क्षेत्रीय परिषद होत आहे. तमिळनाडूत महाबलीपुरम इथं ही परिषद होत आहे.

तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळचे मुख्यमंत्री तसंच दक्षिणेकडच्या केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल आणि प्रशासकीय अधिकारी सहभागी होत आहेत. यामध्ये अंतर्गत सीमावाद, कावेरी पाणी वाटप प्रश्न अशा प्रश्नांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. वंदे मातरमची दोनच कडवी गाण्याचा ठराव

0: त्याच्याकडून 2.5 किलो गांजा जप्त केला आहे. खरेदीसाठी आलेल्या 30 जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM आपल्या रेडिओ सेटवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचे 12 वाजलेत. ऐकूया सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम वनिता मंडळ.

0: वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये सर्व मैत्रिणींचं आणि श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कलाकृती संघ वासंती पुरंदरे आणि मैत्रिणींनी सादर केलेली मंगळागौरीची गाणी. कितीही नव्याचा ध्यास धरला तरी जुनं ते सोनं हे प्रत्येक महिलेला ठाऊक असतं आणि आपल्या परंपरांशी नातं जपण्याचा प्रयत्न प्रत्येक महिला प्रत्येक स्त्री करत असते. मैत्रिणींनो, आता तर श्रावण सुरू झालाय. श्रावणामध्ये विविध सण समारंभ असतात, त्यापैकी महिलांना आवडती अशी मंगळागौर आणि मग तिचं जागरण, त्यानिमित्तानं केलेले खेळ. मंगळागौरीचे खेळ किंवा ती गाणी आज ऐकताना काही संदर्भ लागत नाहीत हे जरी मान्य केलं तरी त्यातला एक ताल रिदम हा फार आकर्षक असतो. टाळ्या, टिपऱ्या, झांजा, खंजिरी या सगळ्याच्या बरोबरीनं जो काही एक मस्त आलेख तयार होतो आणि एक कलाकृती निर्माण होते ती बघण्यासारखी असते. आणखी मैत्रिणींनो, मंगळागौरीचे खेळ येता जाता खेळू म्हटलं तर जमत नाही. शारीरिक क्षमता, त्याचा कसही त्या ठिकाणी लागतो. साधी बसफुगडी घालायची, गाठोडं घालायचं तर सहज म्हणून जमत नाही, त्यासाठी सराव हवाच. म्हणजेच खरं तर आपल्या मंगळागौरीच्या खेळांमधून सुद्धा महिलांची पूर्वी करमणूक तर होत होतीच, पण शारीरिक विकसनाचाही तो एक मोठा भाग होता असं आज जाणवतंय. म्हणून तर मंगळागौरीच्या खेळाला पुनरुज्जीवित करण्यासाठी अनेक गट निर्माण होत आहेत आणि ठिकठिकाणी जाऊन मंगळागौरीचे खेळ सादर केले जातात. श्रावण महिन्यावर त्यातल्या सण समारंभांवर मी बोलणार आहेच, पण कार्यक्रमात त्याआधी ऐकूया कलाकृती ग्रुप वासंती पुरंदरे आणि मैत्रिणींनी सादर केलेली मंगळागौरीची गाणी. या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत वासंती पुरंदरे, शोभा नांगरे, विनीता दामले, वर्षा धवन, ज्योती सातपुते, नम्रता क्षीरसागर, सुरेखा गायकवाड आणि ज्योती भुवड. चला तर मग ऐकूया आणि आपणही ताल धरूया. मंगळागौरीची गाणी सादर करतायत कलाकृती ग्रुप.
1: सख्यांनो, श्रावण महिना सुरू झाला आहे तर घेऊन आलो आहोत मी आणि माझ्या सख्या सौ वासंती पुरंदरे कलाकृती ग्रुप मंगळागौरीचे खेळ. नमस्कार सख्यांनो, आषाढानंतर येणारा सखा म्हणजे श्रावण. हिंदू पंचांगाप्रमाणे हा अत्यंत पवित्र असा हा महिना मानण्यात येतो. सर्वात मोहक ऋतू. या महिन्यात येणारे सण म्हणजे नागपंचमी, गोकुळ अष्टमी, मंगळागौर

0: चला चला
1: चल ग,
2: लवकर वर्षा झाली की नाही तुझी तयारी?
0: चला चला
1: झाला आवरून,
3: चला लवकर चला
1: चला,
3: छान दिसताय,
4: भान आहे आम्हाला आपला जुना वारसा जपण्याचा, म्हणूनच जपतो आहोत विविध पारंपरिक खेळ करून आणि गाण्यातून. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणपती आणि देवीच्या प्रार्थनेने करूयात.

या महिन्यात आजही पारंपरिक वेशभूषा करून नवविवाहिता सण पूजा व्रत पार पाडत असतात. तर बघूयात आपण जागर.

मातीचा घडा पाण्याने भरू, मातीचा घडा पाण्याने भरू आणि विविध फुगड्यांनी खेळ सुरू करू. पहिली साधी फुगडी. सरसर आल्या श्रावण सरी, सरसर आल्या श्रावण सरी, चिंब झाली धरती, खेळायला आली कलाकृती. फुगडी खेळू दण्णा दण्णा, रुपये मोजू खण्णा खण्णा, भान विसरते खेताना, सर्वांचा मेळ राखताना, सर्वांचा मेळ राखताना. आता केरसुणी फुगडी. हा, लक्ष्मी आली घरा दारा, केरसुणी फिरते भरा भरा. लक्ष्मी आली घरा दारा, केरसुणी फिरते भरा भरा. आता जात फुगडी. हा, जात आमचं गरा गरा फिरत, सारखं सारखं खायला मागत. जात आमचं गरा गरा फिरत, सारखं सारखं खायला मागत. आता तीन हातांची फुगडी. हा, तीन हातांची फुगडी जणू कमळाच्या पाकळ्या. होऊ नकात नुसते दंग, वाजवा की हो टाळ्या, वाजवा की हो टाळ्या, वाजवा की हो टाळ्या, वाजवा की हो टाळ्या. आता चौफुला फुगडी. हा, बाहेर पडतायत रिमझिम सरी, बाहेर पडतायत रिमझिम सरी, चौफुला फुगडी आमची दिसते का बरी, चौफुला फुगडी आमची दिसते का बरी, चौफुला फुगडी आमची दिसते का बरी. आता तांदूळ सडून घ्या बरं. सडू बाई सडू, तांदूळ सडू, हिरकणीचे तांदूळ सडू. जावयांना वाढला पानात भात, जावई म्हणाले आम्ही नाही खात. दंड फुगडी दंडाची, बाईल माझी पिंडाची, पिंडावरनं जाईन ग पाच पाने खाईन ग. दसऱ्याला बोली केली, दिवाळीला येईन ग, दिवाळीला येईन ग. कोणताही समारंभ असला की दागिने घालायला नटायला कोणाला आवडत नाही. चला तर मग खेळूयात आपण अटुष्यपान. अटुष्यपान बाई.

0: चंद्र सासूबाईंना अतुष्य पानबाई अतुष्य सुंदर दिसू आपण अतुष्य अतुष्य पानबाई अतुष्य सुंदर दिसू आपण अतुष्य.
1: गोटतोडे घालून या नटल्यात बर का आणि नाचूया म्हणतात. चला तर मग नाच ग घुमा
0: कशी मी नाचू,
1: नाच ग घुमा
0: कशी मी नाचू.
1: या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला शरारा नाही मला कशी मी नाचू.
0: नाच ग घुमा
1: कशी मी नाचू,
0: नाच ग घुमा
1: या गावचा त्या गाव
0: नाच ग घुमा
1: कशी मी नाचू.
0: तशीच नाच
1: कशी मी नाचू
0: तशीच नाच.
1: सासरच्या या सर्व साळुंक्या माहेरी आल्यात बर का आणि स्वतःमध्येच हरवल्यात. अळुंकी साळुंकी तुझी माझी पालखी रामाची जानकी पगडपू बाई पगडपू गेले होते राणा होता तिथे काना पगडपू बाई पगडपू गेले होते योगा विसरले त्रागा पगडपू बाई पगडपू पगडपू बाई पगडपू पगडपू बाई पगड.

दोडकाचीस, चीस बाईचीस दोडकाचीस। खेळता खेळता इतक्या दंगल्या आणि आठवणींचा गोफकी हो विणायला लागल्या

0: लेक माझी ग सून तुझी ग घेईल मोटार ग पोरी पिंगा
1: पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा
0: तुझ्या पिंग्यान मला बोलिवली रात जागवली पोरी पिंगा कटवट का

घोड्याची सवारी बाई जुनी ग, तरीही तुम्ही दाखवा ग. टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप टप

खेळ अपुले आहे कच्छान, पहा आता किकीचं पान, किकीचं पान बैकी की, की।

तुळशीच पानबाई तुळशीच, तुळस बाई लावूया, सर्दी खोकला घालूया, किकीच पानबाई की, किकीच पानबाई की। हे आधी करू का ते आधी करू, उत्साह सगळीकडेच भरलेला असतो, मनातील सगळ्या कल्पना मनातच राहतात या झुळझुळ पाण्यासारख्या।

0: अगं, मंगळागौरीची पूजा झाली, आता उखाणे कोणी घ्यायचे?
1: तुम्ही घ्या तुम्ही.
0: अरे बापरे, मीच घ्यायचा का काय? बर, बालपण सरलं, गद्दे पंचवीशी झाली, मजेत गेली, नोकरी करता करता 50 उलटली, मग आला डोळ्याला चष्मा, आता मात्र खंत वाटते, आता येईल साठी, मग हाती येईल काठी, नोकरी करूनही रांधा वाढा उष्टी काढा, इतके दिवस केले कष्ट, चंद्रशेखर म्हणतात वासंती दमू नकोस फार, आता वय तुझं चालू आहे 68. अगं वर्षा, आता तू घे ना उखाणा.
1: हो घेते ना, मी काही लाजते का काय? समोरच्या भिंतीवर वर्षाने लावलं कॅलेंडर, समोरच्या भिंतीवर वर्षाने लावलं कॅलेंडर, आणि शेखररावांचं पोट म्हणजे गॅसचं सिलेंडर. नम्रता घेते का तू?
2: हो मी घेते ना. राधेची भक्ती, राधेची भक्ती, मीरेची प्रीती, विलासरावात दिसते कृष्णाची मूर्ती.
1: वा वा वा.
0: अगं शोभा, तू पण घे ना. गो
3: मी लाजणार नाहीये. दारी होती विहीर, विहिरीवर 7 हंडे, 7 हंड्यावर 7 पराती, 7 परातींमध्ये 7 दिवे, 7 दिव्यांच्या 7 वाती, 7 वातींच्या 7 ज्योती. विलासराव माझे शंकर, मी त्यांची पार्वती.
1: वा वा वा.

अगं वर्षा, शेजारच्या घरी फारच लाटण्यांचे आवाज येत आहेत बरं का. या बायकांच्या हातातलं लाटणं काही सुटत नाही बरं का. पण या लाटण्यांनी खेळतात सुद्धा छान बरं का. चला तर मग, लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या, मामाने दिल्या मला चिंच पेट्या, साबाई सू सारंगी सू बेलाच्या झाडात.

थुंटीवरचा हार माझा झाला तरी काय, थुंटीवरचा हार माझा झाला तरी काय. आजकालच्या ताणतणावाच्या दिवसात काही क्षण काही तास खास स्त्रीसाठीच हवे असतात ना मंडळींनो. आपल्या परंपरेने प्रामुख्याने विचार करून स्त्रीला महत्वही दिलंय, म्हणून म्हणूयात

تسلي هلوز قال لا تسلي गवळण फुगडी हा गवळण फुगडी गवळण नाचे काकाचा डेरा घम घम वाजे घुम घुम वाजे घुम घुम वाजे सख्या

बागडते छान. नेसलोय आम्ही नववारी लुगडी, नेसलोय आम्ही नववारी लुगडी, पहा आमची हात फुगडी, पहा आमची हात फुगडी. नववधूला आपण फेरामध्ये अडकवतो आणि त्याचं गाणं बरं का आहे, खुर्ची का मिरची.

माणसातील विश्वास वाढवणारी नाती म्हणजे श्रावण. मन भिजवून टाकतो श्रावण. श्रावण मनाला ओल्या आठवणींचा स्पर्श करीत येतो. मनाचे आरोग्य सांभाळणारा, माणुसकीचा नातेसंबंध सांभाळणारा, म्हणूनच मन लगेच गुणगुणायला लागते घागर घुमू दे. घागर

श्री विष्णूंच्या 10 अवतारापैकी 8 अवतार म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्ण म्हणजे आनंद आणि स्वानंदाचं प्रतीक. आणि त्याच्या या प्राणप्रिया गोपिका यांचे अतिशय सुंदर असे वर्णन या गाण्यामध्ये आहे की ती

विविध खेळांमधून आपण आनंद तर लुटलाच, पण आपल्या ज्ञानात देखील भर पडली. खेळाबरोबर व्यायामाचं मिळतं शिक्षण आणि जिम्म्याचा खेळ देखील आहे हो विलक्षण. बघूयात आपण आता जिम्मा.

मी आणि सख्यांनी सादर केलेले मंगळागौरीचे खेळ आपल्याला नक्कीच आवडले असतीलच. त्यामधील सहभागी कलाकार सौ, वर्षा, शोभा, विनीता, सुरेखा, ज्योती, नम्रता आणि ज्योती, धन्यवाद. संधी दिली त्याबद्दल आकाशवाणीचे शतशहा कलाकृतीतर्फे आभार.

आत्ताच आपण कलाकृती ग्रुपने सादर केलेली मंगळागौरीची गाणी ऐकली, ताल धरला आणि बेहोश होऊन आपापल्या घरी काही मैत्रिणी नाचल्या सुद्धा असतील. तर या कार्यक्रमामध्ये कलाकृती ग्रुपच्या अंतर्गत वासंती पुरंदरे, शोभा नांगरे, विनीता दामले, वर्षा धवन, ज्योती सातपुते, नम्रता क्षीरसागर, सुरेखा गायकवाड आणि ज्योती भुवड. मैत्रिणींनो, मज्जा आली ना मंगळागौरीची गाणी ऐकताना आणि त्याबरोबर ताल धरताना?

उन्हाळ्याची लाही संपून धरणी पाऊसधारांनी न्हाऊन निघालीय. आषाढातल्या पहिल्या पहिल्या ढगांची हुरहुर संपून पाऊस छान पैकी स्थिरावलाय, जमिनीत मुरलाय. बघता बघता ऊन पावसाचा खेळ सुरू होईल अन श्रावण अलगदपणे दाखल झाला असं आपण अधिकृतपणे म्हणू शकू. अर्थात गेल्या आठवड्यातल्या अमावास्येला तिथी बदलून श्रावण दाखल झाला आहेच, पण त्याचं खरं रूप दिसतं ते व्रतवैकल्य सुरू होतात आणि बाजार फळाफुलांनी पत्रींनी भरून जातो तेव्हा. यंदा तर सुरुवातीला पावसानं चांगलीच हुलकावणी दिली, पण आता गाडी रुळावर आलीय. पाऊस कमी जास्त पडत राहतो, पण ऋतूंशी निसर्गाशी माणसानं घातलेला मेळ, गुंफलेलं नातं उणावणार नाही. श्रावणाच्या या पाऊस सरींना झेलायला जमीन उत्सुक असते, तसंच आपल्या सर्वांना देखील हासरा लाजरा व्रतवैकल्यांनी भरलेला, गोडाधोडांच्या चवींनी आणि उत्साहानं भरलेला श्रावण हवाहवासाच वाटतो. निसर्गचक्र आणि परंपरा या दोन्ही दृष्टीनं श्रावणाला महत्व आहे. चातुर्मासातील श्रेष्ठ महिना म्हणून श्रावणाचं वर्णन केलं जातं. आषाढी अमावास्येला दीपपूजन किंवा दिव्याची आवस झाली की व्रतवैकल्यांना सुरुवात होते. देवाच्या हातानं खाली येणाऱ्या माणिक मोत्यांचं हिरवं स्वप्न फुलू लागतं. भलरी दादा भलगडी दादा भलरी दादा भलर असे सूर ऐकू येतात. धरतीच्या कणाकणातून चैतन्यच जणू पाझरताना दिसतं. दुसरीकडे केवळ हिरव्या भाज्यांवर महिना काढावा लागणार म्हणून खवय्यांपुढे जणू समस्याच उभी राहते, तर घरात पाकसिद्धी पणाला लागते. खरा आनंद पाहायला मिळतो तो नुकतंच लग्न झालेल्या मुलीच्या डोळ्यात, माहेरचा पहिला सण किंवा सासरी आलेल्या भावाची भेट. ही कल्पनाच तिला मोहरून टाकते. दाराशी तिच्या येरझाऱ्या जणू सण श्रावणाचा आला, आठवे माहेरचा झुला, कधी येशील बंधुराया, नको लावू वाट बघाया, या तिच्या भावना व्यक्त करीत असतात. आजकाल नोकरी करणाऱ्या स्त्रिया असल्या पटकन माहेरी जाता आलं नाही तरी या जुन्या गाण्यांची आणि त्यातल्या भावनांची सांगड आजही जाणवतेच. इकडे व्रतांची तयारी सुरू झालेली असते. श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण नागपंचमी. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. हा सण फार जुन्या काळापासून पाळला जात असावा. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. तेव्हापासून नागपूजा प्रचारात आली असं म्हणतात. अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या नऊ नागांची या दिवशी पूजा केली जाते. भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारे नागांची पूजा केली जाते. नाग म्हणजे फणाधारी सर्प. याच्या फणेवर पुढच्या बाजूनं 10 अंकासारखं चिन्ह असतं. त्याच्या तोंडात विष धारण करणारे दात असतात. नागाची जीभ दुहेरी असते आणि प्राचीन भारतीय लोकांनी याला देवत्व दिले असून त्याला पूजा हा विषय बनवला. खरं म्हणजे कृतज्ञता हाच मूळ भाव या ठिकाणी आहे.

पहिला श्रावणी सोमवार, उपास कुणाकुणाचा, असं घरी विचारलं की आजही कॅलेंडरवर सुट्ट्या आणि सणांना गोल केला जातोच. उपासाच्या पदार्थांची मज्जा चाखायला मिळणार म्हणून बच्चे कंपनीही खुश असते. समुद्र मंथनात तयार झालेलं हलाहल, रुद्रानं प्राशन केलं तो हा सोमवार. या सोमवाराला शंकराची पूजा करतात. एकूणच श्रावणात रुद्रपूजेला विशेष महत्व. श्रावणामध्येच जीवतीची पूजा देखील केली जाते आणि दर शुक्रवारी आई आपल्या लेकरांना ओवाळते देखील. महिलांसाठी तर श्रावण महिना खासच. देवदर्शना निघती ललना हर्ष माईना हृदयात, वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. महिन्याभराच्या या आनंदोत्सवाची सुरुवात होते शिवमुठाच्या व्रतानं.

सोमवार सारखाच मंगळवारही महिलांसाठी विशेष, नववधूंसाठी तर खासच. संसारातील सौख्य प्रेम कायम राहावं या भावनेनं या दिवशी मंगळागौरीचं व्रत केलं जातं. पहिल्या मंगळागौरीच्या व्रताला परिसरातील महिलांना आमंत्रण द्यायचं, मंगळागौरीची पूजा, त्यानंतर ओव्या, उखाणे, हळदी कुंकू, ओटी भरणं आणि रात्री जागरण आणि पारंपरिक खेळ. त्यानिमित्तानं माहेर आणि सासर दोन्हीकडचं प्रेम भरभरून अनुभवायला मिळतं. पारंपरिक वेशभूषा आणि आभूषणं आजही सौभाग्य, मांगल्य यांच्याशी नातं जोडतात. शुक्ल पक्षातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणतात. समुद्र किनारी राहणाऱ्या कोळी बांधवांसाठी हा खास सण, ज्याच्यावर संपूर्ण कुटुंबाचं जीवन अवलंबून आहे अशा समिंदराला या दिवशी प्रेमानं नारळ अर्पण केला जातो आणि म्हटलं जातं, आता जरा सबुरी न घे बाबा. रंगीबेरंगी पारंपरिक पोशाखानं समुद्र किनारा फुलतो, नारळ अर्पण करून नव्या मोसमासाठी होडी समुद्रात सोडण्याची ही प्रथा. महिलांसाठी या दिवसाचं खास महत्व आहे. भारतीय संस्कृतीत भाऊ बहिणीच्या नात्याचं असलेलं महत्व अधोरेखित करणारा हा दिवस. भावाला राखी बांधल्यावर त्याच्याकडून मिळणारी ओवाळणी तिला लाख मोलाची वाटते. भावालाही बहिणीच्या हातचा गोड घास तृप्त करणारा असतो. कितीही बहिणी कमावत्या झाल्या तरी भावाकडून मिळणारं काहीतरी तिला आजही लाख मोलाचंच वाटतं. या सणाच्या निमित्तानं सीमेवर लढणारे सैनिक, अंधशाळा तसंच अनाथालयातील मुलं, मनोरुग्णालयातील रुग्ण, जेलमधील कैदी बांधव आदींना राखी बांधून सामाजिक ऋणानुबंध जोडण्याचे चांगले प्रयत्न आता सुरू झालेत. शिळा सप्तमीची, अग्निदेवाची आणि सप्तर्षींची आंब्याच्या रोपानं पूजा झाली की गोविंदा आला रे गोविंदाचा जल्लोष सुरू होतो. श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माच्या पुढच्या दिवशी गोकुळ अष्टमी येते. दहीहंडीची धम्माल आणि बच्चे कंपनीला दहीकाल्याच्या प्रसादाची चंगळ, गोविंदा पथकांचा पराक्रम, त्यात पावसाची सर आली तर आनंदाला नुसतं उधाण येतं. हम भी कुछ कम नाही हे दाखवून देत महिला मंडळांचे गोविंदा पथकही आता मनोरे रचून दहीहंडी फोडताना दिसतात.

काळानुरूप उत्सवाचं स्वरूप व्यापक होत असलं तरी याच्या सांस्कृतिक गाभ्याला धक्का लागणार नाही याची मात्र आपण सर्वांनीच काळजी घ्यायला हवी आहे. श्रावणाला निरोप देताना येते पिठोरी अमावास्या. आईच्या हातचं वाण घेताना लहानपणी मज्जा वाटायची. मुलांची आजही वाणातल्या पुऱ्यांवर नजर असते. पाठचा भाऊ आणि पोटचा मुलगा यांच्या रक्षणासाठी महिला हे व्रत करतात. शेतकऱ्यांसाठीही हा महत्वाचा सण असतो. त्याच्या कुटुंबाचा घटक म्हणून, त्याचे मित्र म्हणून, सहकारी म्हणून वावरणाऱ्या जीवाशिवाच्या बैल जोडीला विश्रांती देण्याचा हा दिवस, त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. बैलांना आंघोळ घालायची, शिंगांना रंग द्यायचा, सजवायचं, अंगावर झूल चढवायची आणि संध्याकाळी सवाद्य मिरवणूक, त्यानिमित्तानं गाव एकत्र येतो.

श्रोते हो, श्रावण महिना सुरू झालाय. सण उत्सव यांची रेलचेल आनंद जरूर घेऊया, पण थोडं पर्यावरणाचं भान ठेवून. हे सगळे सण साजरे करताना प्लास्टिकचा वापर टाळूया. ध्वनी प्रदूषणामुळे समाजाला त्रास होणार नाही याची काळजी घेऊया. निसर्ग खरं तर आपल्याला शिकवत असतो, आपण उघडे डोळे ठेवून ते टिपूया. या उत्सव रंगात माणसानं असं सृष्टीलाही गुंफून घेतलंय, नव्हे सृष्टीच्या ऋतुसंबंध उत्सवाचा आपणही एक भाग आहोत असं भान व्यक्त केलंय. आपणही ते भान आजच्या काळात बाळगूया. आपण नाचतो, गातो आणि व्यक्त करतो ऋतुभान, पण न बोलणारी झाडं आपल्याहून अधिक सुंदरपणे ते व्यक्त करतात. आपणही ऋतुभान समजावून

मैत्रिणींनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला फोन करून, पत्र पाठवून अथवा मेसेज करून तुम्ही जरूर कळवा, किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेच मेल करा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकला सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम वनिता मंडळ. सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM आपल्या रेडिओ सेटवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: सतारीचे बोल असोत
4: के मंजुळ बासरे,
3: शततारांची संतूर असो
4: के मंगल सनई,
3: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी।
4: आकाशवाणी।

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM आपल्या रेडिओ सेटवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। दुपारचे 1 वाजतायत प्रसारित करत आहोत नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह।
3: द नेक्स्ट वेव्ह।

आता ऐकूया जसलीन रॉयल आणि राजीव सुंदरसन यांनी गायलेलं कौसर मुनीर यांचं गीत. संगीतकार अमित त्रिवेदी. चित्रपट डिअर जिंदगी.

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
2: हर घर सूर्यघर.
3: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ 1 रुपए में पाएं 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े, भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़े. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1-800-180-1503 पर कॉल करें.
4: आता ऐकूया अरिजित सिंह आणि निकिता गांधी यांनी गायलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत. संगीतकार प्रीतम आणि चित्रपट आहे तू झूठी मैं मक्कार.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत लव आजकल या चित्रपटातलं इर्शाद कामिल यांच्या रचनेला संगीत दिलंय प्रीतम यांनी, स्वर राहत फतेह अली खान यांचा.

0: रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
1: भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी साड्यांची महाराणी, लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये। स्वामिनी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।

0: आई, नो क्रिमिनली।
1: अरे वाह अभिनंदन, आता भरपूर शॉपिंग
0: हो ताई, नवीन मोबाइल, जीन्स, जैकेट।
1: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च।
0: इंस्टंट कर्ज ही मिळते ना।
1: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर।
0: पण ताई,
1: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा, पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू।
0: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं।
2: आरबीआय म्हणते,
3: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल।
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
5: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची।
6: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदू काका सराफ।

0: ज्वेल्स मधुमालती, प्रायोजक चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
1: जावेद अलीनी आकांक्षा भंडारी यांनी गायलेलं फैज अनवर यांचं गीत आता ऐकूया. संगीतकार फरहान फैज आणि चित्रपट आहे वीरे दी वेडिंग.

श्रेया घोषाल यांनी गायलेलं स्वानंद किरकिरे यांचं गीत आता ऐकूया. लापता लेडीज या चित्रपटासाठी संगीतबद्ध केलंय राम संपत यांनी.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।

आता ऐकूया चिन्मय श्रीपदा आणि गोपी यांनी गायलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत. संगीतकार विशाल शेखर आणि चित्रपट आहे चेन्नई एक्सप्रेस.

0: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का

0: गम एक्सपर्ट।
1: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री।
2: आता ऐकूया कुणाल गांजावाला आणि विशाल ददलानी यांनी गायलेलं कुमार आणि विशाल ददलानी यांचं गीत, संगीतकार विशाल शेखर आणि चित्रपट गोलमाल।

कार्यक्रमात शेवटी ये जवानी है दिवानी या चित्रपटातलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत, संगीतकार प्रीतम, स्वर तोशी रैना आणि रेखा भारद्वाज यांचा.

0: या गीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव,
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM आपल्या रेडिओ सेटवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचे 2 वाजलेत. प्रसारित करत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

वो कौन थी या चित्रपटातलं राजा मेहंदी अली खां यांचं गीत आता ऐकूया, लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीतबद्ध केलंय मदन मोहन यांनी.

या गीताबरोबरच जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आज या कार्यक्रमात आपण ऐकलं दिल अपना और प्रीत पराई, संजोग आणि वो कौन थी या चित्रपटातली गाणी लता मंगेशकर यांच्या स्वरात. काही क्षणातच म्हणजे 2:15 मिनिटांनी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत हिंदी समाचार.

त्या दोघींनी त्या दोघींच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका सादर करते संजय भुजबळ. राजश्रीताई माधुरीताई पुन्हा एकदा या दुसऱ्या भागात आपलं स्वागत आहे. मागच्या भागाच्या

0: अगदी शेवटी आपण आकाशवाणीत या स्टुडिओत येण्यासाठी ज्या जिन्यातून आपल्याला वर चढून यावं लागतं त्या जिन्यात असलेल्या तस्वीरींबद्दल आपण बोलत होतो. माधुरीताईंनी त्याविषयी आपलं म्हणणं आणि अनुभवही सांगितले. राजश्रीताई, आता तुमचं मत मला ऐकायला आवडेल या प्रवासाबद्दल, हे जिने चढण्याबद्दल.
1: याच भावना आहेत. जसं मी म्हटलं, जसं आकाशवाणीने एक जसं कलाकार घडवताना एक आपली ती विशिष्ट स्तर असतो, तर जेव्हा पुण्यात मी गाणं शिकत होते त्या दरम्यान मला असं वाटायला लागलं की रेडिओवरती आपल्याला गायला यावं. कारण मी जसं 90 पास झाले आणि मला गाणंहिरा बक्षीस मिळालं पहिले आल्याबद्दल एमएला, त्यानंतर मी म्हणजे माहेर चिपळूनच, त्यामुळे मी पहिल्यांदा रत्नागिरीला ऑडिशन द्यायला गेले होते युवा स्पर्धांसाठी, पण तिथे काही माझी निवड नाही झाली. परंतु तेव्हा मला आकाशवाणी मी पहिल्यांदा तिथली पाहिली होती आणि त्यानंतर परत पुढचं शिक्षण घेताना म्हणजे आता मला काहीतरी करायचंय त्याच्यात करिअर, या दृष्टीने मी परत पुण्याला आले आणि माझ्या मनात अगदी परत वाटायला लागलं की आपण या दृष्टीने आपले प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत. आणि मग मी पहिल्यांदा इथे ऑडिशन द्यायला आले तर मलाही तोच डोळ्यासमोर आदर्श होता. आणि खूप हे सगळे फोटो बघून असं आपल्याला काहीतरी मिळवायचंय, यांच्यातनं आपल्याला काहीतरी घ्यायचंय ही सतत प्रेरणा मनात होती. आणि खूप वर्ष घालवली, परंतु 2010 मी आकाशवाणीच्या ऑडिशन सगळ्या पास होत गेले त्या क्रमाने. आणि मग मला अजूनही वाटतं की आपल्याला चांगलं गायिका बनायचंय, त्यामुळे टॉप पर्यंत कसं जाता येईल अशी माझी इच्छा आहे.
0: अजिना आणखी उंच आपल्याला चढायचं आहे.
1: कारण ह्या पायऱ्या आपल्याला खुणवत असतात, शिखरापर्यंत नेत असतात, ते शिखर मला कायम खुणावत आहे. आणि म्हणून मी आकाशवाणीचा वारंवार उल्लेख करते. आणि मी माझं पुणे केंद्रच ऐकते असं नाही, सगळी केंद्र मला जेवढी जेवढी मिळतील चांगली ती मी सगळी ऐकायचा प्रयत्न करते. कारण आता हाताची माध्यम आहे आपल्या, पूर्वी आपल्याकडे तेवढं सशक्त हे नव्हती ट्रान्समीटर, पण आता आपल्याकडे सगळं जगातलं कुठलंही आहे,
0: जगातलं कुठलंही आपण जगात जातोय दोन्ही पण आहे.
1: त्यामुळे शास्त्रीय जितकं आपण सखोल जाऊ तितकं आपण अंतर्मुख होऊन आपलं गाणं पण कुठे आहे हे शोधू शकतो, हे ते जिन्याचीच कमाल आहे असं मी म्हणेन.
0: नक्की नक्कीच, तर त्या जिन्याच्या शिखरावर तुम्ही पोहोचो, तिथे तुमच्या कलेची तस्वीर तिथे निर्माण हो, पुढची पिढी ती बघू आमच्या आत्ताच तुम्हाला शुभेच्छा असतील.
2: आणि गंमत अशी आहे की आकाशवाणीवर गाणं झालं म्हणजे तुम्ही लायकीचे आहात असं. तुम्ही काहीतरी
0: त्यासाठी असंही नाही की तुमचं झालं गाणं म्हणजे तुम्ही लायकी, तुमची पूर्ण त्या परीक्षेतून तुम्ही जाता, स्वर चाचणीतून जाता, लाखो लोकांमधून तुम्ही काही निवडले जाता आणि मग तुमचं त्यातूनही पुन्हा निवड झालेल्या मधूनही तुमची निवड होणं, तिथं संधी मिळणं.
2: आणि कौतुक शिवाय जे ऐकतात त्यांच्याकडनं कौतुक होतं की छान ऐक, छान गायली, छान.
1: सगळ्यात मला इथे आल्यानंतर मला एक अजून काय जाणवतं की इथले जे मी स्टाफ आर्टिस्ट त्यावेळेचे बघत आले ते किती दर्जाने ऐकत होते हा मला एक जेव्हा फील आला, तेव्हा म्हटलं की नाही आपलं ऐकणं आणि त्यांच्या ऐकण्यात खूप मोठा फरक पडतो. कारण इतके विविध कलाकार ते सातत्याने ऐकतात, त्यामुळे काय होतं कोण किती पाण्यात आहे पहिल्या सुरातच ताकद कळते. हे जेव्हा मला रिअलाइज झालं ना ती माझी दृष्टी आकाशवाणीमुळे बदलली. खरं सांगायचं तर ते तर कार्यक्रमाला जाणं, इतरांचं ऐकणं, हे जे कॅज्युअली होत होतं अप्रोच किंवा होतो ना कळत, आपल्याला कळतच नसतो, पण आपण आकाशवाणीत आल्यानंतर आपला जेव्हा एक रेकॉर्डिंगचं एक काहीतरी एक माध्यम पहिलं झालं दुसरं झालं, त्यातनं पुढे पुढे पुढे जाताना नक्की कसं आहे हे तिथेच कळतं, तोपर्यंत नाही कळू शकत.
0: खूप
1: सर्वोच्च बिंदू आहे असं मला वाटतं.
0: वा वा वा, बरं हा बिंदू आपण तिथपर्यंत पोहोचताना त्या बिंदूकडे जाताना आपल्याला खरं तर मागच्या पिढीची साथ मिळालेली असते. आकाशवाणीची तुमची ओळख करून देणारी ही आपली मागची पिढी असते.
3: जसं आपल्या आई प्रतिभा गजानन भाटवडेकर आणि वडील गजानन वासुदेव भाटवडेकर यांनी हे संस्कार तुमच्यावर केले,
0: तुमच्या आई पण आकाशवाणीशी संबंधित आकाशवाणी ऐकणाऱ्या आणि गायिका.
1: आई आकाशवाणी ऐकणारी आणि घरात आई सतत काही ना काहीतरी गात असण्यामुळे मला खूप जुनी गाणी आईमुळे ऐकायला मिळाली. अगदी हिच मळ्याची वाट असेल, कशी मी सांगू वडिलांपुढे असेल, ये जिंदगी उसकी आहे, नाबोले वगैरे, अशी जी सगळी जुनी गाणी आहेत सगळ्या जुन्या संगीतकारांपासूनची, ती सगळी गाणी लहानपणापासून मी ऐकत आले, माणिक वर्मांची वगैरे, म्हणजे काही ज्योत्स्ना बळे वगैरे. त्यामुळे सगळे संस्कार आधी पहिले तिथूनच झाले. आणि फार आईचा आवाज गोड, अजूनही आई 88 वर्षाची सुंदर गाते. माझं रोज फोनवर काही ना काहीतरी गाण्याच्याच गप्पा चालू असतात जास्त करून. गाण्याची देवाणघेवाण चालू असते.
0: खूप छान, बघा तर नुसती एक आठवण निघाली गाण्याची आणि 4-5 गाण्यांची नावं तुमच्या तोंडून निघाली, तर काय करूया, कुठलं यापैकी ऐकायचंय?
1: मला एक असं वाटतं की म्हणजे हिंदी असेल तर ये जिंदगी उसकी आहे चालेल, किंवा जागे

0: तर इश्क जागो पण फार सुंदर. की
1: नक्कीच.
0: ज्यामुळे मला मी माझ्या स्टुडंट्सना पण सांगते की भिंपलास किंवा बागेश्री हे संस्कार कसे होऊन जातात, तर ह्या गाण्यामुळे नाबोले असेल किंवा जागे दर्द, तर ती बागेश्रीचे सूर इतके कानात ओतप्रोत गेले ह्या गाण्यांमुळे की आम्हाला वेगळं काही बागेश्रीसाठी करावं लागलं नाही किंवा भिंपलास पासून बागेश्री काय वेगळं हे काही समजून घ्यावं लागलं नाही, ते ऑटोमॅटिक झालं. तर ते गाणं चालेल

0: तुमच्याच आवडीचं यादीमध्ये
1: अमृताहुनी गोड,
0: अमृताहुनी गोड
1: हो नामच असेल
2: ते पण
1: आणि
2: गाणं
0: माणिक
2: म्हणत असल्यामुळे ते
0: बाळबाबांचं
2: पण मला म्हणजे आवडेल
0: नामदेवांची रचना बाळमातेंचं संगीत.
2: हो
0: आणि ही गाणी काही ना काही आपल्यावर संस्कार करून घेते. तुमच्याच आवडीचं यादीमध्ये अमृताहुनी गोड
1: नामच असेल
2: ते पण आई गाणं म्हणत असल्यामुळे ते पण मला म्हणजे आवडेल
0: नामदेवांची रचना बाळमातेंचं संगीत.
2: हो

0: म्हणजे हीच मळ्याची वाट असेल,
1: कशी मी
0: शेताकडे किंवा
1: सांगू.
0: मळ्याकडे जाणारी ही वाट कशी ती फुलत गेली आहे, त्याचं एक खूप छान गदिमांनी वर्णन केलंय बाबूजींचं, त्याला संगीत आहे.

0: आणि कशी मी सांगू तर केवढं त्यातलं त्यावेळेचा संस्कार की वडिलांसमोर मी कशी सांगू की मला काय आवडतं ते, की मला तो मेघांचा घनमेघांचा रंग मला आवडतो हे देखील सांगण्याची प्राज्ञा आपली वडिलांसमोर नाहीये. हा केवढा घरातला मोठा संस्कार गाण्यात ओतलाय.
1: शेवटची तवळ पाहना ते.
0: ते अगदी एका वडिलांसमोर मुलीनं उभं राहावं आणि इतरांनी तो प्रसंग अनुभवावा तितक्या ताकदीने ते गाणं लिहिलेलं आहे आणि तितकंच ताकदीने त्याचं संगीत झालेलं आहे.

0: ही आमची पिढी आहे की ज्यांना या सगळ्या गोष्टी समजतात, की वडिलांपुढे बोलायचं कसं बोलायचं किंवा बोलायचं कधी किंवा बोलायचंच का हे प्रश्न आम्हाला पडतात. पुढच्या पिढीला आत्ताच्या मला असं वाटतं हे प्रश्न नाही, ए बाबा किंवा सहज बोलणं म्हणजे हा काळाचाही बदल असेल.
1: नाही, मुळात आता उलट झालंय ते, आपण बोलावं की त्यांच्यासमोर हा प्रश्न झाला की त्यांचं सगळं चाललंय तर आपण मध्ये बोलावं का. अर्थात याला मी नेहमीच वाईट नजरेने नक्कीच बघत नाही, काळाच्या ओघातले हे बदल आहेत. तो काळ होता की तुम्हाला गुरुजन आई वडील यांच्याकडनंच काहीतरी ज्ञान मिळायचं
0: आणि एवढे
1: सोर्सेस आहेत.
0: आदर आणि भीती ह्या दोन्ही गोष्टी जास्त वडिलांच्या बाबतीमध्ये असायच्या, आईशी मैत्री असायची.
1: नक्कीच नक्कीच नक्कीच नक्कीच. माधुरीताई, आपण बक्षिसाच्या रकमेविषयी बोलत होतो, 2-3 रुपयांच्या बक्षिसाविषयी आपण सांगितलं. ही रक्कम पुढे कशी कशी वाढत गेली आणि कुठल्या कुठल्या गाण्यासाठी म्हणा स्पर्धेसाठी म्हणा हे बक्षिसाची रक्कम वाढली असं
0: हो, ती इतकी
1: रक्कम रकमेकडे रक्कम म्हणून बघत नाही, तर तुम्हाला ती स्पर्धा मोठी स्पर्धा जिंकण्याचं एक माध्यम म्हणा, मानधन हा सरळ सरळ त्याला शब्द आहे, हे मानधन कधी वाढलं असं आपण म्हणूया.
0: मानधन कधी वाढला त्यापेक्षा माझ्या स्वरांची समज कधी वाढली हा पण त्याच्या बरोबरीने चालणारा मुद्दा आहे. तर त्याच्यामध्ये टीव्हीवरती आपण पिक्चर पाहणं, त्याच्यातलं गाणं ऐकणं ही त्यावेळेस अगदी टेप रेकॉर्डर तसे म्हणजे कॅसेट्स घरी खूप कमी यायच्या, त्यामुळे टेप जी काय असेल ती त्याच्यावरती ते गाणं रेकॉर्ड करायचं. जेव्हा हृदयनाथ मंगेशकरांचा आणि सुरेश वाडकरांचा पूर्वी एक कार्यक्रम झाला होता तर तेव्हा असं झालं की दयाघना गाणं आता सुरेश वाडकर गाणार आहेत, तेव्हा पटकन शेजारी असलेल्या टेपवरती ते रेकॉर्ड केलं गाणं, कारण इतकं गाणं ते सुंदर होतं. पूर्वी राग हे आता मला सांगायला आवडेल, तेव्हा काही पूर्वी वगैरे रागाची माहिती नसताना
1: बरोबर
0: त्या गाण्यातले शब्द आणि चाल एवढे मोहून गेले की मी सारखं ते गाणं ऐकून ऐकून बसवलं. आणि मी ज्या शाळेत सेवा सदन शाळेत होते तिथे उषा कुलकर्णी म्हणून खूप चांगल्या संगीताचं शिक्षण घेतलेल्या आणि म्हणजे तज्ञ असं म्हणूया संगीतातल्या, मला माहीत नव्हतं की त्या तज्ञ आहेत वगैरे, भूगोल वगैरे शिकवायला होते. तर कोण काय केलं सुट्टीमध्ये, तर मी म्हटलं मी एक गाणं बसवलंय असं धाडसानी म्हणलं आणि त्यातलं कळत नसून सुद्धा दयाघन आहे गाणं गायलं, त्याचा परिणाम शेवटचाच नेमका तास होता त्या दिवशी आणि ते गाणं म्हणलं आणि टोल वाजला म्हणजे शाळा संपल्या, तर ते सूर सगळेजण घेऊन बाहेर पडले, आमच्या बाई पण बाहेर पडल्या आणि स्टाफ रूम मधनं मी जिना उतरत चालले होते घरी, तर त्या म्हटलं 2 मिनिटं थांब जरा, गाणं तर तू छान म्हणलीस, तुला समज आहे गाण्याची हे त्याच्यावरनं कळलं आणि माझ्याकडे आता 50 रुपये तुला द्यायला आहेत, ते तुला घ्यायला लागतील. आणि ते पैसे मी घेऊन इतकी आनंदात घरी आले की तुम्हाला काय सांगू त्याचं मूल्य किती वेगळं आहे 50 रुपयांपेक्षा सुद्धा.
1: अगदी अगदी अगदी या रचनेचंही अनेक त्याला पैलू आहेत. दयागाना सगळ्यांना माहिती आपल्या त्या एका रचनेवर स्वतः बाळासाहेबांनी तयार करून घेतलेली
0: बंदिशीवर
1: तयार केलेली आहे, रसवलेली आहे. तर खूप मोघेही त्याबद्दलची खूप छान आठवण सांगतात की त्या एका शब्दाला मला दयाघाना शब्द सापडला आणि मग ती बंदिश बाजूला झाली आणि मग माझं गाणं पुढे यायला लागलं. मला वाटतं संगीतकार

0: ही काय फीड द्यावं
1: हो
0: त्यातूनही रचना कशा तयार होतात
1: हो
0: की या बंदिशीवर मला, या चालीवर मला गाणं हवंय, पण सिच्युएशन ही आहे. तर इथं मला वाटतं गीतकारालाही एक चॅलेंज मिळतं, एक
1: अगदी
0: काय म्हणत
1: ती गोष्टच त्याच्यामध्ये येते ना, आणि तरी सुद्धा दर्जेदार शब्दांमधून.
0: कारण खूपदा हेच होतं की चाल एखादी तुम्हाला सांगितली की मूळ शब्द हे तुमच्या डोक्यातनं बाहेर पडायला खूप अवघड असतं, ते बाहेर काढून मग एखादं गाणं लिहिणं, ती किमया त्यांनी साधली. आणि शेवटी तर पूर्ण आयुष्याचा एक सार आहे
1: हो ना,
0: की बालपण कसं गेलं, तुमचं तारुण्य कसं गेलं, आता वार्धक्यात काय होतंय वगैरे. या तीन गोष्टींवर अनेक गीतकारांनी लिहिलंय. यांना चॅलेंज हे होतं की वेगळं काहीतरी तुम्ही लिहा. आणि किती ते सहज शब्द येऊन गेले, बालपण उतू गेले, तारुण्य नाचले, वार्धक्य साचले,
2: कैवल्याच्या चांदण्याला तेच
0: पुन्हा तेच. तर खूप छान रचना ही, आपण ऐकूयात सुरेश वाडकरांच्या आवाजातली.
1: अगदी

0: राजेशी ताई ना, वयाचे टप्पे आणि बक्षिसाच्या रकमा या टप्प्यानं बोलतो आहोत, तर तेच जर टप्पे लक्षात घेतले याविषयी काय सांगू शकेल, काय पहिली आठवण?
1: मला माझ्या गाण्याची पहिली ओळख अगदी पहिली म्हणजे खूप आठवायची म्हटली आणि जर लक्षात ठेवलेली सांगायची म्हटली तर मी आता पहिली किंवा दुसरीतच असेन मला वाटतं. आणि माझ्या मोठ्या बहिणी सतत रेडिओ लावून ठेवले असायचा कामगार सभेचे कार्यक्रम, त्यामुळे आम्हाला ठराविक ठराविक गाणी खूपदा कानावर पडणं, ती गुणगुणणं, तर त्याच्यामध्ये शोधीसी मानवा जरा त्या दरम्यान एकदा डोक्यात आलं होतं. आणि मी शाळेत पहिली दुसरीत असताना काहीतरी मी म्हणत होते आणि संध्याकाळचीच वेळ होती आणि मी शाळा संपायला चालली होती, एक अर्धा पाऊण तास राहिला असेल नसेल, आणि मी ते गाणं असं म्हणत होते. तर तिच्या माझ्या वर्गात मी म्हणत असताना माझा आवाज ऐकून आजूबाजूच्या कोणी कोणी यायला लागल्या आणि ते कळल्यानंतर कोणीतरी आपली मैत्रीण तिकडे गेली, का ग ही गेली, तिकडे गेली, दुसरी कुठे गेली, असं करत करत करत आजूबाजूच्या इतक्या मैत्रिणी गोळा झाल्या, म्हणजे मुली गोळा झाल्या, की माझ्या भोवती मला अजून तो प्रसंग डोळ्यासमोर आहे की एका मुलीला तर दिसत नव्हती, ती अशी उंच विंच होऊन अशी मला बघत होती. ते मला इतकं गंमत वाटली ती, ते मात्र मला अगदी अजून लक्षात आहे. पण असं काही गर्व नाही वाटला हा ऍक्च्युली, पण तरी मी म्हणते ना की असं गर्व नाही वाटला, पण छान वाटून गेलं की अरे आपल्याला कोणीतरी असं बघतंय उंच मान करून. ती मुलगीच का लक्षात आली तर ती आमच्या जरा आसपास कुठेतरी राहणारी ती होती, त्यामुळे तिला बघितलं ना की ती मला नंतरही आठवण राहिली की ही आपल्याला अशी अशी करून बघत होती वगैरे. तो माझी ती एक पहिली आठवण मी म्हणेन. त्याच्यानंतर मग आठवीला गेल्यानंतर नाही, त्याआधी सातवीला असं मी एक हळदी कुंकवात एक माझ्या एका मैत्रिणीवर एक गाणं म्हटलं होतं, पण ठीक आहे म्हणजे त्याच्यात काही एवढं वाटलं नाही. सातवीपर्यंत काही फारसं वाटलं नाही, जाता येता गाणं म्हणणं गुणगुणणं हे चालूच होतं. कोणी म्हणायला सांगितलं की मी म्हटलं की कोणाला आवडत होतं, पण ते जनरल होतं. पण आठवीमध्ये हायस्कूलला गेल्यानंतर आमच्या एक खेर मॅडम होत्या, त्यांनी आमचं एक स्वागत गीत केदार रागातलं बसवलं होतं, तर ते पहिल्यांदा मला लक्षात आलं की ह्याला केदार राग म्हणतात वगैरे. मी तो पण नांदी वगैरे ऐकली होती, प्रभुपदा असं वगैरे टाईपच्या नांदी माहिती होती, पण हे रागाचे स्वर ताल त्रिताल त्याच्यामध्ये ते बसवून घेतलेलं हे सगळं माझ्यासाठी त्यावेळेला खूप नवीन होतं आणि तो सुंदर एक अनुभव होता. आणि त्याच दरम्यान मला असं वाटलं की आज इथे स्वतंत्र माईक समोर काहीतरी म्हणायची जर संधी आहे आणि ऑडिशन व्हायची होती, ज्यांचं चांगलं असेल त्यांनाच गॅदरिंग मध्ये घेणार होते. मग त्याच्या प्रेरणेने मला असं वाटलं की आपल्याला जिया बेकरार हे गाणं ते आईच्या तोंडून ऐकलं असल्यामुळे हा तर ते आपण म्हणूया. आणि म्हणून मी ते म्हटलं आणि मला अगदी अजून आठवत आहे की मी अगदी त्या माईकच्या नुसतं फक्त समोर इथेच असं बघून म्हणते, समोर बोंडाकडे बघूनच म्हणते आणि आजूबाजूला कुठेही बघत नाही इतकी ती एक आपण म्हणतो ना पब्लिकची भीती असते समोर कोण काय
0: माशाचा डोळा फक्त दिसत
1: हा दिसत होता अगदी. पण त्यामुळेच असेल माझं ते गाण्याचं सिलेक्शन झालं, मी गॅदरिंगला निवडली गेले, हात पाय असे मध्ये गार पडले होते, पण तो मात्र माईकच्या समोरचा माझा पहिला अनुभव.

0: राजश्री ताई, माधुरी ताई, या नंतरच्या गप्पांसाठी श्रोत्यांना थोडासा इंतजार करावा लागणार आहे, कारण आजच्या या भागाची वेळ इथे संपत आली आहे. भरपूर गप्पा आणि गाणी शिल्लक आहेत, तेव्हा पुढच्या भागात नक्की भेटूया. तर शोधू आपण ऐकत होता गायिका नणंद भाऊजाई, राजश्री महाजनी आणि माधुरी करंबेळकर यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीची गाणी. आज आपण ऐकला भाग दुसरा. आम्ही दोघी
1: गंगा जमना दोघ्या बहिणी गोपानी झुल झुलवाय
0: त्या दोघींनी त्या दोघींच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका सादर करते संजय भुजबळ.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून FM बँड 101 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
3: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब सुमधुर संगीताचा सुरेल केवडा सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा अशी ही सदा फुली आकाशवाणी.
2: काही क्षणातच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत सखी सहेली.

0: रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
1: भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी साडेंची महाराणी, लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये। स्वामिनी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।

0: श्रोतेओए आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर जगात सर्वत्र. मी ओंकार दीक्षित आपल्या संध्याकाळच्या प्रसारण सभेत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. दमा मिरजदार लिखित कथा पंचाक्षरी, वाचकस्वर प्रसाद कुलकर्णी, सादरकर्ते सुमित श्रीवाद.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, दत्ताराम मारुती उर्फ द मा मिराजदार यांची भूताचा जन्म आणि इतर कथा या कथा संग्रहातली पंचाक्षरी हीच विनोदी कथा आपण ऐकणार आहोत। हा कथा संग्रह कॉन्टिनेंटल प्रकाशनने प्रकाशित केला। मिश्किल कथा लिहिण्याचा मूळ स्वभाव असलेल्या दमांनी बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर लिहिलेल्या आहेत। ग्रामीण जीवनातलं विक्षिप्तपणाचं इरसालपणाचं दर्शन या कथांमधून आपल्याला घडतं। चिवी जोशी, आचार्य अत्रे, पु ल देशपांडे यांनी जोपासलेली विनोदी लेखनाची परंपरा द मा मिराजदार यांनी पुढे सुरू ठेवली। तेव्हा आज ऐकूया द मा मिराजदार यांची विनोदी कथा पंचाक्षरी। तात्या गुरव हा टिनपाट माणूस म्हणून सगळ्या गावात प्रसिद्ध होता। तात्या टिनपाट याच नावाने त्याला लोक हाका मारत असत। अंगानी बुटका, वर्णानी काळा आणि आकाराने फाटका असलेला हा माणूस तोंड उघडं ठेवून आजागळासारखा गावात फिरत असे। त्याच्याकडे एकदा जरी पाहिलं तरी हा माणूस टिनपाट या पदवीला सर्वथैव योग्य आहे अशी बघणाऱ्याची खात्रीच पटत असे। कपाळाला इबीत लावून आणि कमरेला धोतर गुंडाळून तात्या उगचच गावभर हिंडत असे। भेटेल त्याच्याशी गप्पा हाणाव्यात, पान तंबाखू खावी आणि घरी परत यावं आणि झोपावं असा त्याचा कार्यक्रम असे। देवीच्या देवळात येणाऱ्या नैवेद्यावर तो खुश असे। त्यापेक्षा अधिक काही मिळवावं असं त्याला वाटत नव्हतं। गप्पा मारताना सुद्धा बावळटासारखे प्रश्न विचारून तो स्वतःची अक्कल जगजाहीर करत असे। तात्याबद्दल गावात एकूण मत अशा प्रकारचं असलं तरी एक गोष्ट अशी होती की त्यावेळी हटकून तात्याची

0: असलाय अहो तुम्हाला अर्जंट बोलवलंय. अशा वेळी तात्या दोन दोन तीन तीन बोलावणी घेऊन मग जिथे हे विंचवाचं प्रकरण निघालेलं असेल तिथे जाई. त्यावेळी कुणी त्याची चेष्टा करत नसे. तात्या हातात राख घेऊन रोग्याच्या पोटरीला चोळी आणि मंत्र पुटपुटू लागे. त्याची पोटरी हातांनी दाबत दाबत हात खाली आणि
1: हे बघा ते ईश इथपर्यंत आलेलं आहे, आला का नाही?
0: रोगी कणत कुंथत म्हणे, हो हो आलंय आलंय.
1: शाबा, आता आणखीन खाली आलं, आणखीन खाली आलं. आलं का नाही?
0: हो आलंय आलंय.
1: भले येणारच, विंचवाचा बाप आहे मी. माझ्या पुढं कुणाची नांगी टाईट राहत नाही. एकदम खाली गाडीचं शिंगळच तसं आहे तू.
0: हो बरोबर आहे, पण आणखीन थोडस उतरवा ना विष.
1: हा हे बघा, आता काय करायचं माहितीये का? पाय आपटा बरं, जोरा जोराने पाय आपटा.
0: रोगी यावर जोरा जोराने जमिनीवर लाथा झाडत असे.
1: शाबा शाबास, आता झाडा बरं, पुण्यांदा पाय थोडा वेळ झाडा झाडा झाडा. हा हा, हे बघा झालं खलास. हा समद ईश बाहेर पडले.
0: अशा रीतीने विंचू उतरवण्याचं कार्यक्रम होई. रोगी शांत होऊन खाली बसून राही आणि मग लोक घटकाभर त्याच्याकडे कौतुकाने बघत. नाही म्हटलं तरी तात्या अगदीच काही टिनपाट नाही, त्याला सुद्धा देवाने काहीतरी देणं दिलेलं आहे हे त्यांना कबूल करावं लागे. पण हे किती वेळ? तास अर्धा तास. मग तात्या हा मूर्ख इसम असल्याची आठवण सगळ्यांनाच हळूहळू होऊ लागे आणि त्याची थट्टा करायला सुरुवात होईल. कोणीतरी म्हणे,
1: तात्या बा, म्हणजे आता बघा कसे तुमच्यासारख्या माणसाने का नाही पंचाक्षरी व्हाया पाहिजे. हा आपल्या गावात अजून कोणी मंत्र्या नाही, तुम्ही एक होऊन टाका की.
0: तात्या थोडा विचारात पडून म्हणे,
1: हा खरं म्हणजे होयाला पाहिजे, अन माझ्या बिगर दुसरा कोण होणार कोण गावात? हा अहो कोण एवढी छाती करणार आहे? हा करतो बघतो. अहो अगदी बरोबर, अर्जुनासारखी छाती तुमची तात्या बा, तुम्हीच होऊन जावा तुम्हीच.
0: दुसरा आणखीन यात भर घालत असे.
1: भजकलास हा मंत्र्या, एकदम फास्ट काम. हा कुठं बी भूताला थोका लावायचं का आलं की तात्याची आठवण झालीच पाहिजे सर्वांना, काय? हा नाही म्हणजे हळूहळू मी खटपट चालू केलेली आहे. हा
0: असं उत्तर देऊन तात्या विचार करत राहील, त्याचं मन असंतुष्ट होईल. आपण एक जबरदस्त मांत्रिक व्हावं ही मुळातली इच्छा अशा बोलण्यानी पुन्हा उसळून वर येईल. विंचू उतरवणं ही एक तशी क्षुल्लक बाब आहे हे त्याला पटू लागे. विंचवाचं विष उतरवण्यात कौतुक करण्यासारखं विशेष काय? खरं म्हणजे आपण आता मांत्रिक पंचाक्षरी असं काहीतरी व्हायला पाहिजे. सापाचं विष उतरवण्याची ताकद आपल्यात आली पाहिजे. सापाचं एक सोडा, ती जात जरा चमत्कारिकच असते, उलटून चावायची भीती असते आणि तसं झालं तर माणूस खतमोज व्हायचा एखाद्या वेळी. पण भूतांचा प्रश्न हा तर ज्वलंत प्रश्न आहे. भूत नाहीत असं एक गावठाण दाखवता येणार नाही कोणाला. जागोजाग भूत माणसाला लागतात. अहो काही काही भूत तर जुनाट असतात, माणसाला अगदी पार पिळवून काढतात. एखादा जबरदस्त पंचाक्षरी असला तर ठीक, नाहीतर झाडाला धरलेले हे भूत फार दंगामस्ती करतं. अशा चावट भूताला तडीपार करण्याची विद्या आपल्याला आली पाहिजे. हा तात्या गुरुवाच्या डोक्यात हे असे अनेक मोठे मोठे विचार येत असत. आपण मोठे मांत्रिक झालो आहोत अशी स्वप्न त्याला पडत. आपण रस्त्यांनी तोंड आ करून चाललेलो आहोत. आपल्याला नुसतं बघूनच भूत सामान सुमान भांडी कुंडी टाकून जीव घेऊन पळतायत. कुणी पाया पडतंय, शरण येतंय, कुणी आपले हातपाय चेपतायत, आपली सेवा करतायत, अशा गोष्टी त्याला स्वप्नातून नेहमी दिसत असत. पण हा हे सगळं स्वप्नात दिसत होतं ते प्रत्यक्षात यायला पाहिजे होतं ना, त्यासाठी काय करावं? तात्यांनी याबाबतीत थोडासा उद्योग करूनही पाहिलेला होता. एक दोन लांबच्या पंचाक्षरांना गुरु व्हायची गळही त्यांनी घातली होती, पण त्यांनी त्याला झिडकरून लावलं होतं आणि तात्याची इच्छा तशीच राहिली होती. आपण एकट्याने हा प्रयत्न करावा असं त्याला काही वेळा वाटून गेलं. पहिले सुरुवातीचे एक दोन धडे त्यांनी गिरवलेही होते, पण पुढे पुढे भिवून त्यांनी हा नाद सोडून दिला होता. अहो ही विद्या काय इतकी सोपी असते का? त्यासाठी कडक साधना करावी लागते, शुद्ध वैरागी होऊन वणवण हिंडावं लागतं, वेळी यावेळी स्मशानात जाऊन जपजाप्य करावे लागतात, वेळ प्रसंगी प्रत्यक्ष वेताळाशी मुलाखत करावी लागते. हे सगळं गरीब बिचारा तात्याच्यानी जमणारं नव्हतं आणि निभणारंही नव्हतं. पण तरीही त्याची तशी इच्छा होती. हा एखाद्या भूताला पैसे चारून पोटभर खायला घालून का होईना, पण हे ज्ञान मिळवायचं आणि केव्हा ना केव्हा तरी मिळवायचं

0: असा त्यांनी मनाशी निश्चय केलेला होता. एकंदरीत दिवस अशा प्रकाराने चाललेले होते. दुपारच्या वेळेला तात्या नेहमीप्रमाणे झोपलेला असे, फार तर झोपेतून उठून दात कोरण्यांनी कान खाजवत बसलेला असे. आज तो तसाच बसलेला होता. दात कोरण्याची काडी कानात घालून तो हळू फिरवत होता आणि डोक्याने एकीकडे विचार करत होता. त्याच्या तोंडावर नेहमीप्रमाणे आश्चर्य पसरलेलं होतं. बाहेर उन्हं मागे सरकत होती, हळूहळू मावळतीकडे परतत होती. मधूनच वाऱ्याची गार झुळूक येत होती आणि उकाड्यामुळे होणारी तलखी कमी होत होती. तेवढ्यात बाहेरून कुणीतरी हळ दिली. तात्या आहेत का? तात्यांनी आपले कान खाजवायचं काम एकदम बंद ठेवून क्षणभर बाहेरच्या बाजूला डोकावून पाहिलं आणि मग उत्तर दिलं.
1: कोण आहे? आत्या आत्या.
0: आत आलेला माणूस थोडासा घाबरट तोंडानेच आलेला होता. हा माणूस गावातला नाही, परगावचा आहे एवढं त्याच्या चेहऱ्यावरून कळलं. गावातले एकूण एक चेहरे तात्याच्या चांगले ओळखीचे होते. अगदी म्हाताऱ्या कोरताऱ्यांपासून तो थेट लहान पोरांपर्यंत. पण मग हा माणूस आपल्याकडेच आलाय हे काय म्हणावं? तात्यांनी क्षणभर निरखून पाहिलं आणि विचारलं,
1: कोण पाहिजे?
0: तो माणूस बराच दमलेला दिसला. धापा ताकत दम खात तो थोडा वेळ थांबला आणि म्हणाला,
1: तात्या बहुगुरु, पंचाक्षरी तुम्हीच ना ते?
0: पंचाक्षरी म्हणून त्यांनी तात्याचा गौरव आणि उल्लेख केल्यामुळे तात्या मनात खुश झाला आणि तोंड उघडून तो म्हणाला,
1: मीच तो. हा काय काम आहे? कोणाला इंचू बिंचू चावला काय? अच्छा हो, तवड्या पायी आपल्यासारख्याला कसाला त्रास देऊचा हो? तास दोन तास ठणाना कर बसावं लागतंय, बाकी इंचवाचा काय ताप नसतोय. नाही म्हणजे मग कशासाठी आलात?
2: आहो, तो हऱ्या सकाळपासून झपाटलाय आमच्या गावातला, तापानं आजारी पडलंय पोर, सारखी बडबड चालली.
1: बर मग.
2: अहो मग काय, म्हणलं गावातनं मंत्र्या नावा कोणतरी चौकशी केली तेव्हा लोकांनी पटशिरीत तुमचं नाव घेतलं म्हणून तुमच्याकडे आलो.
1: बरं बरं, आलात माझ्याकडे, बरं झालं. बर मग पुढे काय झालं?
0: हा प्रश्न ऐकल्यावर तो माणूस आव असून तात्याकडे पाहायलाच लागला. थोड्या वेळाने तात्याच्याही ध्यानात आलं की पुढे जे काही झालं ते आपल्यासमोरच झालं आणि आपल्याशीच झालं. तेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला हे थोडस जरा चमत्कारिकच झालं.
2: चला बर का, चला चट शिरीन काम करा तेवढं, नाही म्हणू नका बघा, नाही म्हणू नका.
0: हे ऐकल्यावर प्रथम तात्याला आपल्या पोटात गोळा आल्यासारखं वाटलं. भूत काढायची विद्या काही आपल्याला येत नाही असं त्याला सांगून टाकावं असं त्याला वाटायला लागलं.
2: हो, तिथे आपण गेलो आणि नाही निघालं भूत तर मग काय करणार? एखाद्याला विंचू चावलाय अशी गोष्ट असती तर मग निराळं काम होतं. एकाच माणसाला काय, पण गावातल्या सगळ्या माणसांना जरी ते चावले असते तरी उतरवले असते. हार काय, एकाच माणसाला डझन विंचवांनी सटके दिले असते ना तरीही काही भीती नव्हती. हे आपल्या हातातलं काम होतं. पण हे भूत काढायचं काम कसं काय जमणार? इथे आपण त्या भूताशी कोणत्या ताकदीने लढणार?
0: तोंडात आलेली थुंकी गपकन गिळून तात्या म्हणला,
1: आपण पर. तो माणूस घाईघाईने म्हणाला, आता पण बिन काय म्हणू नका ओ, हात जोडतो तुमच्या पुढं, चला अशी. अहो ते खरंय, पण मी येऊन सुधी नाही का उपयोग झाला तर मग असं कसं होईल, असं कसं होईल? अहो होतय काय काय येळाला, ही भूताची जाट चिकट भोकरासारखी असती, डिकासारखी चिकटून बसती माणसाला.
2: अहो मग एक छडीचा दणका ठेवून द्यायचा की?
0: तो माणूस विश्वासाने म्हणाला,
1: आता तुमच्यासारख्याला काय अवघड आहे वय?
2: अहो माग तर त्या एक मंत्र्या पाहिला होता, तो नुसता छातीन बुक्की मारून भूत बाहेर काढायचा, मंत्रबिंत्र काय म्हणायचं नाही.
0: तात्या कुतूहलाने म्हणाला,
1: अरे बापरे, छातीत बुक्की मारायचा? अहोय, आणि कोणाच्या छातीत?
2: अहो त्या माणसाच्या हो. तुम्हाला काय वाटलं का, स्वतःच्या?
1: आता सगळे अशी गंमत. अहो काय झालं तरी पंचाक्षरापुढे भूत म्हणजे मारुती पुढे नंदी.
0: तात्या म्हणाला,
1: अहो महादेवा पुढे नंदी असतो ना, मारुती पुढे एकवापासून बसायला लागला.
2: हा हा हो, महादेवा पुढंच, मारुती पुढे नाही, चुकलं माझं. बरोबर, चला चला हो, आता काय तुम्हाला वाटत असेल ते करून बघा, पण चला.
0: तात्या थोडा वेळ तसाच थांबला. आपण जावं का जाऊ नये याचा त्यांनी घडीभर विचार केला. पहिल्यांदा त्याला वाटलं की विनाकारण जाऊन त्या भूताला खवळण्याचा उद्योग आपण करू नये, पण पुन्हा त्याला वाटू लागलं की ही आलेली संधी आपण गमावू नये. फार तर नाही

0: होणार काम? पण जाऊन काय प्रकार होतो ते बघायला काय हरकत आहे? इतकी वर्ष आपण काही ना काही करत आहोत, एक दोन मुळाक्षरं शिकलोत, त्याचा अगदीच काही उपयोग होणार नाही असं कशावरून? कदाचित एखादं नवशिक घाबरट भूत असेल तर पळून जाईलही, नाही म्हणून कोणी सांगावं? तात्याने मनाशी विचार केला आणि म्हटला, बरं तुम्ही कुठले म्हणला? हो हिवर गावचे हो, ये इथून 2 कोसावर आहे बघा. नाही नाही मग ते खरं आहे, पण तिथून आमचं गाव 2 कोसावर आहे का? हा नाही म्हणजे परत यायच्या दृष्टीने विचारतोय. अहो असं काय करताय, आता इकडून बी 2 कोस म्हणजे तिकडून बी 2 कोस की? हा हा हा म्हणे बरोबर आहे बरोबर आहे, चला चला चला. असं म्हणून तात्या उठला, त्याने अंगात सदरा अडकवला, डोक्याला रुमाल घातला आणि हातात काठी घेऊन तो पायऱ्या उतरत धानलेने म्हणाला, चला चला लवकर चला, ओ दिवस बुडायला लागला, चला चला. दोघेही रस्ता तुडवत निघाले. त्यावेळी चांगला उजेड होता, आभाळ स्वच्छ होतं आणि सरत्या उन्हाचा तांबू शेंद्री रंग तोंडावर पसरलेला होता. मग 2 कोसांची मजल मारता मारता दिवस पाठीमागे गेला आणि चांगली संध्याकाळ झाली. ते गावात शिरले आणि जिथे भूत पछाडलेलं होतं त्या घराजवळ आले तेव्हा अंधार दाटत होता. बाहेरची वर्दळ कमी होत होती, घरोघरी चुली पेटल्या होत्या आणि त्यांचा धूर बाहेर पडत होता. एखाद्या भूतासारखा अस्पष्ट आणि वेडावाकडा होत तो आभाळात चढत होता. दमली भागलेली माणसं ठिकठिकाणी घोळामेळानी बसून चकाट्या पिटत होती आणि या घरातली माणसं यांचीच वाट बघत होते. काय वाटेल ते करून जवळपासचा जबरदस्त मंत्र्या घेऊन येतो असं सांगून गेलेला हा गणा त्याची वाट बघत होते, काळजी करत होते. आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी, अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा. मंत्र्याला घेऊन येणारा गणा दारातून आत शिरला तेव्हा सगळ्यांच्या जीवात जीव आला. म्हातारा कोंडीबा म्हणाला, वा गणपतराव, आओ खैर केले तुम्ही. मग मुंडास घातलेल्या आणि आजगळपणाने इकडे तिकडे पाहणाऱ्या तात्याला तो म्हणाला, आहो या किंवा अव्वासरीवर या. अंगणात बसलेल्या लोकांनी दुभंगून वाट करून दिली तसा तात्या उगीच मान हलवत ओसरीच्या पायऱ्या चढून वर आला. 14-15 वर्षाच्या त्या पोराला त्यांनी ओसरीवरच फाटक्या घोंगड्यावर निजवलेलं होतं. अंगाने मूळचंच हळस असलेलं ते पोरग शरीरानेही वळणदार होतं, पण आता भूतानी त्याला निपचित पाडलेलं होतं. ते मधून मधून घुमत होतं, आरडाओरड करत होतं आणि किंकाळ्याही फोडत होतं. त्याच्या ओठाच्या कडेनी फेस वाळला होता. वर खाली होणारी छाती एवढीच त्याच्या जिवंतपणाची खूण दिसत होती. तात्यांनी दबकत दबकत हे सगळं नजरेतनं टिपून घेतलं आणि कोरडे झालेले ओठ ओले करत इकडे तिकडे पाहिलं. ओसरीवर घरची माणसं गंभीर चेहरे करून बसलेली होती आणि सबंध अंगणभर माणसट माणसं पसरलेली होती. बायका, पोर, बापयगडी सगळ्यांचीच तिथे गर्दी झालेली होती. गेल्या कित्येक वर्षात गावात कोणाला भूत लागलेलं नव्हतं, त्यामुळे हा ऐतिहासिक प्रसंग पाहायला निम्म गाव लोटलेलं होतं. ठिकठिकाणी माणसं कुजबूज करत होती आणि तात्याकडे बोट दाखवत होती. बघणारी माणसं मोठ्या आदराने मंत्र्याकडे टक लावून बघत होती. एखाद्या लग्नाच्या मिरवणुकीतल्या नवऱ्या मुलाकडे पाहावं तशी. ती बघून तात्याच्या काळजात मात्र धस्स झालं. इतक्या सगळ्या माणसांच्या देखत आपला हा प्रयोग यशस्वी झाला नाही तर आपल्या फजितीला पारावार उरणार नाही. सगळ्यांच्या देखत जर भूत वस्कन अंगावर आलं तर करायचं काय? आणि ते येईल एखाद्या वेळी, मोठी अडाणी जात असती ती. अहो तसं झालं तर करायचं काय? छे छे छे छे, हे भलतंच झंगट आपण पाठीमागे लावून घेतलं बरं का? हे झपाटलेलं प्रकरण साधं नाही असं बऱ्याच मंडळींना वाटत होतं. हा नवा मंत्र्याही कसला तरी विचार करण्यात गुंतलाय हे बघून तर

0: त्यांची त्याबद्दल खात्रीच पटली. ते आपसात कुजबुजू लागले आणि तिथे गोंगाट वाढला. मग गणा तात्याच्या कानाशी लागून म्हणाला, अहो करा की सुरुवात, करा ना. तात्या घशातून आवाज काढून म्हणाला, ओय भो करतो करतो, थांबा थांबा, अहो आता माग पुढे पाहू नका. निस्तं त्या भूताला आजात उचलून आदळलं पाहिजे काय. आहोय होय करतो करतो करतो. एवढं संभाषण झाल्यावर तिथे विलक्षण शांत वातावरण निर्माण झालं. कुजबुजणारे लोक बोलायचे थांबले. बायका पोरं जागच्या जागी खेळून उभी राहिली. आवाजाचा टिपूसही ऐकू येण्यासा झाला आणि अगदी दुर्मिळ शांतता त्या जागी भरून राहिली. तात्यांनी पाहिलं की आता चालढकल करण्यात काही जीव नाही, काही ना काही उद्योग सुरू केला पाहिजेच. न जाणो पहिल्या झटक्यालाच काम होऊन जाईल असा विचार करून त्यांनी तोंडातल्या तोंडात मंत्र पुटपुटायला सुरुवात केली. थोड्या वेळाने पाण्याचा एक चौक भुईवर काढला, त्यावर गुलाल टाकला आणि शेजारी ठेवलेलं धान्य हातात घेऊन ते त्या पोराच्या अंगावर मारायचा दणका सुरू केला. या शास्त्रातलं तात्याला एवढंच येत होतं. असा थोडा वेळ गेला आणि मग पोरग घुमू लागलं. असा त्याचा आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला. मग त्या न्हाव्याच्या पोराने एक जबरदस्त किंकाळी फोडली. ती किंकाळी ऐकून तात्याला एकदम घामच फुटला. तो दचकला इतका की त्याच्या हातातले मंतरलेले तांदूळ एकदम खाली पडून भुईवर सांडले. मग थोडासा सावरून तो धान्य फेकत चाचरत म्हणाला, तू कोण, हा कोण आहेस? यावर पोरगा म्हणला,
1: मी पैलवानी. कसला पैलवान, पंजाब का साधा?
0: भूत गंभीरपणाने म्हणालं,
1: मी मोठा पैलवान आहे.
0: तात्या त्याची समजूत घालत म्हणाला,
1: अरब मोठा हैस हे समजलं बाबा, पण देशी पैलवान हैस का पंजाबी हैस असं विचारतोय मी.
0: तात्याचं हे गमतीदार बोलणं ऐकून पुन्हा सगळ्यांची खात्री पडली की हा जबरदस्त मंत्री आहे. प्रत्यक्ष भूताशी जो इतकी सलगी करतो तो कुणाला भिणार, याच्या हातून 100% काम होणार. भूत ओरडून म्हणालं,
1: मी पैलवानाचा गुरु आहे.
0: तात्यांनी हे बोलणं ऐकल्यावर बरसं समजल्यासारखा चेहरा केला. निदान मंडळींना तरी तसं वाटलं. तो बावळत चेहरा करून म्हणाला,
1: बरं का, म्हणजे ह्याला डबल भूत लागलेलं आहे.
0: कोंडीबा म्हातारा डोळे विस्फारून बोलला,
1: डबल भूत ते कसं काय?
0: तात्या म्हणाला,
1: अहो तशीच गंमत आहे, एक पैलवान आहे आणि एक त्याचा गुरु आहे.
2: आता वो
1: काय रे, याचं कारण आहे वो, चेला गेला की गुरु आपआप जाईल.
2: हा मग हरकत नाही बळ का.
0: तात्यांनी पुन्हा उडीत फेकून मारले.
1: आता कुठल्या तालमीतला रे तू?
0: भूतानी घुमत घुमत सांगितलं,
1: मला तालीम नाही.
2: तालीम नाही?
1: नाही नाही, मला तालीम नाही.
2: आणि मग कसला पैलवान तू?
1: अरे फुकटचं दम होय.
0: तात्याच्या या प्रश्नामुळे सगळेजण हसायच्या बेताला आले होते. काही जण तर निम्मे शिम्मे हसले सुद्धा. पण त्यावर उत्तर म्हणून भूतानी मोठी किंकाळी फोडली. त्यामुळे सगळे चुपचाप झाले. तात्यांनीही मग नरमाईचा सूर धरला.
1: बर, राहतोस कुठं? वड्यापलीकडे चिंचेच्या झाडावर.
0: एवढा पैलवानगडी असून त्याला चिंचेच्या झाडावर राहण्याचा प्रसंग यावा याचं तात्याला आश्चर्यच वाटलं. म्हणजे ही आहे तरी काय गंमत, दिवसभर हा झाडावर कसा बसत असेल, कुठे झोपत असेल? त्याच्या भारानी चिंचेच्या फांद्या मोडत नाहीत का? तात्याच्या मनात अनेक शंका येऊन गेल्या.
1: अरे चिंचेच्या झाडावर कस काय? मी तिथं असतोय. आणि तिथं काय जोर बैठका काढतो का? आणि त्या कशा काढतो?
0: यावर भूतानी पुन्हा एक किंकाळी मारली. आता तात्यांनी महत्वाचा प्रश्न विचारला.
1: बर, या झाडाला का धरले?
0: भूत ओरडून म्हणालं,
1: का म्हणजे काय? तो फाटीचा येला चालला होता चिंचेच्या झाडाखालनं. मी बघितलं आणि गबदिशी धरलं त्याला.
0: तात्या म्हणाला,
1: अरे बरा तू पाठचा जागा असतो रे. अरे बाकीची माणसं बघ, कुणीतरी इतक्या लवकर उठतं का? काओ मंडळी?
0: मंडळींनी यावर माना हलवल्या आणि नाही म्हणून सांगितलं खरं, पण त्यांचे चेहरे थोडेसे चमत्कारिकच झाले होते. हा नवा मंत्र्या भूताशी निवळ गप्पा गोष्टीच

0: बसलाय ही गोष्ट त्यानं मुळीच आवडली नव्हती. आता खरं म्हणजे ही त्याच्याशी गप्पा मारण्याची वेळ आहे का? मंत्र्याला वाटलंच तर त्यांनी मागवून खुशाल त्याच्याशी चकाट्या पेटाव्यात ना. वाटल्यास भूतानी आणि नित्यानी गळ्यात गळे घालून हिंडावं. पण आता या वेळेला काम करायला हवं. गणा म्हणाला, हो तात्या भा, आवरण आता रात्र झाली की. सगळे मांत्रिक विचारतात तो एक शेवटचा प्रश्न तात्याला येत होता. अखेरीला हा शेवटचा बाण त्यांनी आपल्या भात्यातून बाहेर काढला.
1: मग झाडाला सोडणार का? नाही.
0: भूत खणखणीत आवाजात म्हणाला,
1: नाही नाही.
0: ही उद्गार ऐकून तात्या मात्र आता गोंधळला. सामान्यपणे भूत झाडाला धरतात ते काही खाण्याच्या आशेने. ते द्यायचं एकदा कबूल केलं की मग झाड सोडायला ती तयार होतात, एवढं त्याला ऐकून माहिती होतं. पण भूतानी स्वच्छ नाही असं तिरसटपणाचं उत्तर दिल्यावर आता काय करायचं हे तात्याला बिलकुल ठाऊक नव्हतं. त्यांनी पुन्हा एकदा विचारून पाहिलं.
1: नाही नाही नाही. तर्कटच आहेस की लेखा तो. अरे काहीतरी मागून घेऊन जा की. नाही नाही जाणार मी नाही जाणार. अरे बघ, अरे तुला चांगल्या तेलच्या देतो, पुरणपोळी देतो, अरे तू म्हणशील तेवढ्या देतो रे. नाही नाही जाणार. अरे श्रीखंड पुरी देतो. नाही जाणार मी नाही जाणार. अरे बासुंदी.
0: भूत मोठ्यांदा ओरडून म्हणालं,
1: नाही जाणार नाही जाणार.
0: तात्या रागून म्हणाला,
1: नाही जाणार तर करणार काय? याला गोळसणार मी, चांगला गोळसणार, सोडणार नाही मी, नाही सोडणार.
0: हे ऐकून घरातल्या बायका रडायलाच लागल्या. इतर माणसं गप्प झाली. तात्याही थोडा वेळ दातखिळी बसल्याप्रमाणे गप्प बसला. मग त्यांनी भूताची नाना प्रकारे समजूत घातली. ही अशी गोष्ट करणं तुला शोभत नाही. रस्त्यावरून झाडाखालून जाण्याचा प्रत्येकाला कायदेशीर हक्क आहे आणि त्यात तुला ढवळाढवळ करता येणार नाही असंही त्याला बजावून सांगितलं. अर्ज केली, विनंत्या केल्या, पुन्हा पुन्हा सांगितलं.
1: अरे बाबा असं करू नको. अरे तुला काय पाहिजे ते मागून घेऊन आनंदाने जा की काय.
0: पण भूत त्या बोलण्याला बदललेलं नव्हतं. त्याने आपला एकच ठेका धरला,
1: मी जाणार नाही, मी जाणार नाही, झाडाला सोडणार नाही, नाही सोडणार.
0: तर झालं हे पुष्कळ झालं. आता उठावं आणि काहीतरी सांगून चालू लागावं असं तात्याला वाटायला लागलं. तसं बोलण्यासाठी त्यांनी तोंडही उघडलं आणि तेवढ्यात अंगणात मोठा गोंधळ उडाला. लोक भराभरा उठले, बायका ओरडू लागल्या,
1: इंचू इंचू.
0: तात्या एकदम दचकला आणि म्हणाला,
1: कुठे कुठे कुठे कुठे.
0: अहो त्यो बघा, तर अतारा चाललाय. तेवढ्यात एक दोघा माणसांनी पायातली पायतणं काढली. त्या सरशी तात्या एकदम ओरडून म्हणाले,
1: थांबा थांबा, होय अरे मारू नका, अरे मी धरतो त्याला.
0: आणि खाली अंगणात येऊन त्यांनी भिंतीच्या कोपऱ्या कोपऱ्यांनी पळणारा विंचू हाताच्या एका झटक्यानी धरला. नांगीच्या जागी बरोबर सफाईनी पकडला आणि खिशातली बारीक दोरी काढून वेतानी नांगीपाशी बांधून घेतला. मग ओसरीवर जाऊन तो ओरडून म्हणाला,
1: मंडळी बरं का, म्हणजे तुम्ही बसा, आता शांत बसा. हा हा हा, आता माझ्या बघा.
0: आणि त्यांनी तो विंचू त्या निपचित पडलेल्या पोराच्या अंगावर सोडून दिला. त्या पोराचं अंग हातानी जागोजागी घुसळलं. त्याबरोबर तो भला दांडगा काळा विंचू जागोजाग डंख मारत पळाला. त्याच्या अंगावरनं सैरा वैरा धावत सुटला. हा प्रकार एका क्षणात घडला आणि दुसऱ्या क्षणाला ते पोरग मोठमोठ्यांदा किंकाळ्या फोडू लागलं.
1: नाही,
0: ओरडायला लागलं,
1: मेलो मेलो.
0: तात्यांनी विंचू बाजूला काढून घेऊन दुसऱ्या माणसाच्या हातात त्याची दोरी दिली आणि विचारलं,
1: काय पैलवान, कस काय झटका.
0: भूत किंकाळी फोडून म्हणालं,
1: हा मेलो मेलो, हा मेलो, हवा आग आग, मला वाच मला वाचवा.
0: तात्या सावकाशपणे म्हणाला,
1: हे बघ, मला इंचवाचा मंत्र सुधी घेतोय, मी उतरवीन, पण तू ताबडतोब गेलं पाहिजे.
0: भूत थापा टाकत म्हणाल,
1: मला तेलच्या आणि पुरणपोळी द्या हो, मी निघतो ना, मी जातो की. हे बघ, मिळणार नाही. हो श्रीखंड पुरी द्या हो, श्रीखंड पुरी द्या. अरे छाय बरं आकार बासुंदी द्या हो, बासुंदी. अरे हट रे. आओ मग आवाज काय करता, निदान हीच तरी उतरवा. ह्या मी निघालो, मला काय सुधीक नको, काय सुधी नको, तो ईश उतरवा हो. आता कसं शाण्यासारखं बोलला.
0: असं म्हणून तात्यांनी राख हातात घेतली, छाती फुगवली आणि मोठ्या गंभीरपणाने राख लावत मंत्र पुटपुटायला सुरुवात केली. त्याचे हातपाय जमिनीवर आपटत मंत्र सांगत त्यांनी विष कमी कमी करत आणलं आणि मग साफ उतरवून टाकलं. असा थोडा वेळ गेला. सगळी माणसं हा नवा प्रयोग टक लावून पाहत राहिली. तात्याही वाट बघत राहिला आणि ते निश्चित पडलेलं पोर कणू लागलं. हळूहळू त्यांनी डोळे उघडले आणि बेताबेतानी कष्टानी ते उठून बसलं. भिंतीला टेकून सगळ्यांकडे आश्चर्याने पाहत राहिलं. आता तात्यांनी कायम विंचू पाळलेले आहेत. कुठेही भूतानी झपाटल्याची केस आली की तो हे विंचू बरोबर घेऊन बाहेर पडतो. झपाटलेल्या माणसाच्या अंगावर विंचू सोडून देतो. विंचवानी डंख मारले की भूत थय थय नाचू लागतं, ओरडू लागतं. मग त्याचं विष उतरवून तो भूताला गचांडी देतो आणि समाधानाने घरी परत येतो. तात्याचं पंचाक्षरी व्हायचं हे स्वप्न आता खरं झालंय आणि आता त्याला कुणीही टिनपाट म्हणत नाही. श्रुतीहो दत्ताराम मारुती उर्फ द मा मिराजदार यांची भूताचा जन्म आणि इतर कथा या कथासंग्रहातली पंचाक्षरी ही विनोदी कथा आपण ऐकली. मी प्रसाद कुलकर्णी या कार्यक्रमात इथेच निरोप घेतो. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुमित श्रीबाद.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: श्रोतेहो, आताच आपण ऐकलात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर जगात सर्वत्र. संध्याकाळचे 5:30 आहेत, प्रसारित करत आहोत कार्यक्रम पुना आय केअर सांजधारा हा मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम.
2: पुना आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
1: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
2: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
1: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
3: श्रोतेव कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुधीर मोघे यांच्या शब्दातलं, राम फाटक यांनी संगीत दिलेलं आणि सुधीर फडके यांचा स्वर असलेले हे गीत.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: श्रोतेहो, आता ऐकूया एक होता विदूषक.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुणा आय केअर सांझ धारा.
1: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुणा गाडगिळ अँड सन्स चे नवीन 3 मजली 33वे दालन सुरू केले. पुणा गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिला. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटीसह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
2: पुणा गाडगिळ अँड सन्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड, पुणे.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया वंदना विटणकर यांनी लिहिलेलं, श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेलं, तर स्वर आहेत मोहम्मद रफी आणि पुष्पा पागधरे यांचं गीत.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा.
1: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
2: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
1: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
2: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
1: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
3: श्रोतेहो, आता कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृष्णार्जुन युद्ध या नाटकातील हे पद. स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेक यांचा, तर

श्रोते हो, आत्ता आपण ऐकलत कृष्णार्जुन युद्ध या नाटकातील पद. स्वर होता पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा, तर संगीत होतं शंकर बालाजी शास्त्री यांचं. कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूया. वंदना विटणकर यांनी शब्दबद्ध केलेलं, श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेलं, आणि स्वर आहेत मोहम्मद रफी आणि पुष्पा पागदरे. माफ करा, यानंतर ऐकूया वंदना विटणकर यांचे शब्द असलेलं, अनिल मोहिले यांचं संगीत असलेलं आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांचं स्वर असलेलं हे गीत.

0: पुन्हा आयकेअर सहंसधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आयकेअर मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: श्रोतेओ, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6 वाजले, तर ऐकूया पुणे वृत्तांत.
3: पुणे वृत्तांतशी अभिमानानं संलग्न आहे प्लॅनेट फर्निचर. ब्रँडेड फर्निचरची भरपूर व्हरायटी आणि उत्कृष्ट क्वालिटी. प्लॅनेट फर्निचर.
4: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
5: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
4: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
5: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
4: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
5: संपर्क 96899 11 240.
4: 9689 11 240.
6: विविध भारती पुणे, सविता म्हसकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं उद्या महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर हे अभियान तसंच विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमांवर दृकश्राव्य संदेशातून दिली आहे. माती आणि पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून ती आपल्या पुढील पिढीचं भविष्य आहे असं सांगत त्याच्या संवर्धनासाठी सर्वांनी या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन पवार यांनी केलं आहे. पुणे महानगरपालिकेच्या पुणे प्रथम या संकल्पनेअंतर्गत निरोगी सखी राहील सुखी महापौर महिला आरोग्य अभियान राबवण्यात येत असून या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून महापौर मंजुषा नागपुरे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. महिलांचं आरोग्य हे कुटुंबाच्या आणि समाजाच्या आरोग्याचा पाया आहे, त्यामुळे महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनात आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं निरोगी सखी राहील सुखी हे अभियान सुरू करण्यात आलं असून जास्तीत जास्त महिलांनी या अभियानाचा लाभ घ्यावा असं आवाहन नागपुरे यांनी यावेळी बोलताना केलं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत शहरातील पाणी पुरवठा, रस्ते दुरुस्ती, आरोग्यसेवा, कौशल्य विकास आणि परदेशी भाषा शिक्षणासंबंधित विविध महत्वपूर्ण प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज सद्भावना दिवस साजरा करण्यात आला. कुलगुरू प्राध्यापक डॉ सुरेश गोसावी यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना सद्भावनेची शपथ दिली. तसंच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. या कार्यक्रमाला विद्यापीठातील विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते. चाकण एमआयडीसी आणि परिसरातील गेल्या 13 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीनं महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. चाकण, राजगुरुनगर, नगर परिषदेसह परिसरातील 17 ग्रामपंचायती आणि एकूण 19 स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात PMRDA मार्फत मध्यवर्ती घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असून यासाठी सुमारे 36 एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी तसंच महानगर आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांच्या उपस्थितीत आज झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्यदिनी अर्थात 15 ऑगस्ट रोजी सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी झाल्यानंतर वनविभागानं

गर्दी नियंत्रणासाठी नवीन उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सिंहगडावर पर्यटकांना प्रवेशद्वारातून नियंत्रित पद्धतीनं प्रवेश देण्यात येणार आहे. पर्यटकांच्या गर्दीवर

0: पुणे जिल्हा परिषद आणि आयुका यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या निवड प्रक्रियेतून 100 विद्यार्थ्यांची नासा, इस्रो आणि युरोपियन स्पेस एजन्सी म्हणजेच ESA या संस्थांना भेट देण्यासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये नासा भेटीसाठी 25, ESA भेटीसाठी 25 तर इस्रो भेटीसाठी 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेनं गेल्या वर्षी प्रथमच विद्यार्थ्यांसाठी नासा आणि इस्रो भेटीचा उपक्रम राबवला होता. या उपक्रमासाठी सुमारे 23,662 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या 326व्या जयंती दिनाचं औचित्य साधून भारतीय कला प्रसारिणी सभेतर्फे श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या तैलचित्राचं नुकतंच अनावरण करण्यात आलं. ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे आणि भारतीय कला प्रसारिणी सभेचे सचिव पुष्कराज पाठक यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आलं. ज्येष्ठ वास्तुविशारद आणि लेखक डॉ अविनाश सोवनी यांना या कार्यक्रमात वास्तुविद्या जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पुणे शहर आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान 29 तर किमान तापमान 22.5°C नोंदवण्यात आलं. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतासह. नमस्कार.
1: पुणे वृत्तांतशी अभिमानानं संलग्न होते प्लॅनेट फर्निचर. ब्रँडेड फर्निचरची भरपूर व्हरायटी आणि उत्कृष्ट क्वालिटी. प्लॅनेट फर्निचर.
2: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल आणि न्यूज ऑन AIR ॲपवर जगात सर्वत्र. संध्याकाळचे 6:06 झाली आहेत. आता ऐकूया देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

मंडळी, 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या मेरा गाव मेरा देश या चित्रपटातलं हे गाणं गायलं होतं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी. संगीत होतं लक्ष्मीकांत आणि पॅरेलाल यांचं, तर बोल होते आनंद बक्षी यांचे. राज खोसला दिग्दर्शित या चित्रपटात धर्मेंद्र, आशा पारेख आणि विनोद खन्ना यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.

0: मंडळी 1975 मध्ये आलेला सुपरहिट शोले हा चित्रपट मेरा गाव मेरा देश या चित्रपटावरून प्रेरित होता असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही बरं का. अहो, या दोन्ही चित्रपटांमध्ये कमालीचं साम्य होतं. याही चित्रपटात धर्मेंद्र यांनी मुख्य अभिनेता अजित यांची भूमिका साकारली होती आणि विनोद खन्ना यांनी डाकू जब्बार सिंग यांची भूमिका साकारली होती. तर शोले चित्रपटात धर्मेंद्र आणि अमिताभ यांनी वीरू आणि जयची प्रमुख भूमिका साकारली होती तर अमजद खान यांनी गब्बर सिंगची भूमिका साकारली होती. याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

बोलतोय 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या मेरा गाव मेरा देश या चित्रपटाबद्दल. आणि आत्ता ऐकलेलं गाणं स्वरबद्ध केलं होतं लता मंगेशकर यांनी, संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी, तर बोल होते आनंद बक्षी यांचे. या चित्रपटात व्हिलनच्या रोलमध्ये विनोद खन्ना यांनी केलेल्या अभिनयाला प्रेक्षकांची इतकी पसंती मिळाली की एका रात्रीत विनोद खन्ना स्टार झाले. आणि त्या चित्रपटानंतर त्यांना प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेसाठी भरपूर पिक्चर्स मिळाले. याच चित्रपटाची अजून एक गंमत म्हणजे चित्रपटात मुख्य पात्र साकारणारे अभिनेता जयंत हे खऱ्या आयुष्यात अमजद खान यांचे वडील होते. या चित्रपटाचं शूटिंग हे चंबलच्या खोऱ्यातच झालं होतं बरं का, जे डाकूंच्या दहशतीसाठी प्रसिद्ध होतं. तुम्हाला आठवतंय मंडळी, शोले या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची एक स्टाईल होती, कॉईन उडवायचा, छापा की काटा करायचा आणि मग निर्णय घ्यायचा. अहो ही स्टाईल या म्हणजेच मेरा गाव मेरा देश या चित्रपटातूनच उचलण्यात आली होती. चित्रपटांबद्दलच्या अशाच अजून गमती जमती मी तुम्हाला सांगणार आहे देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातलं लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं हे गाजलेलं गाणं.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
1: श्रोतेहो, आता आपण ऐकलात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। संध्याकाळचे 6:15 झाली आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुवासिनी या चित्रपटातील गीत। स्वर आहे आशा भोसले यांचा, तर संगीत आहे सुधीर फडके यांचं, तर शब्द आहेत ग.दि. माडगुळकर यांचे।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. आपल्या मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
2: 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण अभ्यासक्रम फक्त 4 लेवल मध्ये
1: आणि ₹1,00,000 स्कॉलरशिप जिंकण्याची संधी.
2: सक्सेस अबॅकसच्या नवीन ऑफलाईन शाखा पुण्यात नरे, वारजे आणि मुशी इथं सुरू.
1: संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11
2: 88 8 56 00 11.

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरांगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42, 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: श्रोते, कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं आणि पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेलं गीत.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली।
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59। स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न।
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना।
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड।
0: श्रोतेहो, आता ऐकूया धाकटी बहीण या चित्रपटातील गीत। स्वर आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा। सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताचे गीतकार आहेत जगदीश खेबुडकर।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 9595242559.
0: यानंतर ऐकूया शांता शेळके यांनी लिहिलेलं, तर स्वर आणि संगीत सुधीर फडके यांचंही गीत.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया उमच पडेल तर या चित्रपटातील गीत. गीतकार आहेत गदी माडगुळकर, तर संगीत सुधीर फडके यांचं आणि स्वर माणिक वर्मा यांचा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20.
3: 7823 84 1120.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया अरुण दाते यांच्या स्वरातलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं आणि शंकर वैद्य यांनी शब्दबद्ध केलेलं गीत.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया अनोळखी या चित्रपटातील गीत. स्वर आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा. सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या गीताचे शब्द लिहिले आहेत जगदीश खेबुडकर यांनी.

0: श्रोते हो, या गीतासोबतच सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आम्ही आता इथेच समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळची 6:45 होत आहेत. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ.
2: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक

0: उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सरा, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
1: श्रोते, आता आपण ऐकलात कार्यक्रम ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6:50 झालेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. यामध्ये सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं आणि अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

सुगम संगीताच्या कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया अनुराधा पौडवाल आणि श्रीधर फडके यांच्या स्वरातलं गीत. शब्द आहेत अनिल कांबळे यांचे तर संगीत श्रीधर फडके यांचं.

श्रोते, याबरोबरच आम्ही सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता ठीक 7 वाजता जयमाला हा कार्यक्रम आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

0: एफ एम पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल आणि न्यूज ऑन EIR या ॲपवर जगात सर्वत्र. संध्याकाळचे 7:30 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक मल्टीस्टेट बँक विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. स्वर आहे लता मंगेशकर यांचा आणि संगीत श्रीनिवास खळे यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना सुरेश वाडकर यांच्या स्वरात. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
1: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत.
2: पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: कार्यक्रमात आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा तर संगीत आहे राम पाठक यांचं.

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत जनाबाई यांची रचना. राम फाटक यांनी संगीत दिलेल्या या गीताचे स्वर आहेत पंडित जितेंद्र अभिषेक यांचे.

0: पंढरीत।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा।
2: आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे। नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत। पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात अनमोलाची साथ।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: श्रोतेयो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना। श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या या रचनेचे स्वर आहेत सुरेश वाडकर यांचे।

0: श्रोतेहो, यासोबतच आम्ही पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आता हवा महल हा कार्यक्रम आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून थोड्याच वेळात प्रसारित करत आहोत.

0: चित्रलोक कार्यक्रम में अब हम लेंगे एक छोटा सा अंतराल। बने रहिए हमारे साथ और सुनते रहिए विविध भारती, देश की सुरीली धड़कन।
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आयकेअर सांजधारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आयकेअर मिशन हेल्दी आईज।
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
3: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम, डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
4: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी सायडेंची महाराणी, लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: रहता है।
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
2: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज।
3: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे।
4: और मिलन हो तो हर बूंद उत्सव बन जाती है।

शोर। अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.

0: श्रोतेहो, हे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात विविध भारती 101 एफ एम, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर जगात सर्वत्र. रात्रीचे 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पतिता या चित्रपटातील गीत हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीतकार आहेत शंकर जयकिशन तर गीतकार हसरत जयपुरी.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल।
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 9595924559। स्वतःचा घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न।
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना।
1: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
0: कार्यक्रमात आता ऐकूया सुजाता या चित्रपटातील गीत तलत महमूद यांच्या स्वरात। SD बर्मन यांनी संगीत दिलेल्या या गीताचे गीतकार आहेत मजरूह सुलतानपुरी।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल।
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।
0: श्रोतेहो, आता ऐकूया छाया या चित्रपटातील गीत लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांच्या आवाजात। राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलेल्या गीताचे संगीतकार आहेत सलील चौधरी।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित वेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल।
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 9595242559।
2: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गारगिळ अँड सन्स चे नवीन 3 मजली 33वे दालन सुरू केले। पुना गारगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिलात। तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत। आपले शतशः धन्यवाद। आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटी सह तोच विश्वास आणि तीच परंपरा।
3: पुना गारगिळ अँड सन्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड, पुणे।
0: श्रोतेहो, आता ऐकूया नवनी हाल या चित्रपटातील गीत मोहम्मद रफी यांच्या स्वरात। कैफी आजमी यांच्या गीताचे संगीतकार आहेत मदन मोहन।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल।
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।
0: श्रोतेवादा कार्यक्रमात ऐकूया ममता या चित्रपटातील गीत, मजूर सुलतानपुरी यांचे शब्द, रोशन यांचं संगीत, तर स्वर आहे लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांचा।

0: आपण ऐकता डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल।
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या, 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।
0: कार्यक्रमात आता ऐकूया वो कोण थी या चित्रपटातील गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात, राजा मेहंदी अली खान यांचं गीत तर मदन मोहन यांचं संगीत।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्स चे नवीन 3 मजली 33वे दालन सुरू केले. पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिलात. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटीसह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
2: पुना गाडगिळ अँड सन्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड, पुणे.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कार्यक्रमात शेवटी ऐकूया ये रात फिर ना आएगी या चित्रपटातील गीत आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. ओपी नय्यर यांनी संगीत दिलेल्या गीताचे गीतकार आहेत एस पी बिहारी.

0: याबरोबरच डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोतेहो, हे आहे पुणे विविध भारती 101 FM. रात्रीच्या 11:30 झाली आहेत. आजचे कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत. मी ओंकार दीक्षित आता आपला निरोप घेतो. FM बँड 101 MHz पुन्हा आपली भेट उद्या 5:50 शुभरात्री. जय हिंद.